या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून. पहाटेचे 5:31 आणि 8 सेकंद होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीतकार यशवंत देव.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहे. आमची आता पहिली सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

च सत्यमशीमहि पशूनावृपमन्नस्य महेश्री श्रयता।

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. सकाळचे 6:30 आहेत आणि आपलं जगणं आनंदी करूया.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्या

जगूया आनंदी, सकारात्मक जगण्याची अनुभूती श्रोते हो ती आपल्या अवतीभोवतीच असते, अनेक गोष्टींमध्ये असते आणि ती आपल्याला कधीकधी सापडते, दिसते, मिळवता येते आणि कधीकधी नाही देखील, आणि म्हणूनच आपण दुःखी होतो. पुस्तकं ही अशीच एक गोष्ट आहे की ती आपल्याला खूप आनंद देतात. कालच मी एक हरमन हॅरस नावाचं एक लेखक आहे, हरमन हॅरस, तर त्याने सिद्धार्थ नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. खूप अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ते, आणि त्यातल्या सिद्धार्थाला म्हणजे नंतर बुद्ध झालेल्या किंवा बुद्धत्व प्राप्त झालेल्या बुद्धाला खरंच आणि किती आपण समजून घेतलं आहे हा प्रश्न पडतो. हे पुस्तक वाचत असताना मनात आलेले प्रश्न, एखाद्या सर्वपरिचित परंपरागत व्यक्तिरेखेचे वर्षानुवर्ष अनेकानेक अर्थ काढले जातात, वेगवेगळे मतितार्थ काढून त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न होतात, बुद्धाबद्दल अगणित मतितार्थ काढून त्याला समजून सांगायचा प्रयत्न झाला आहे. पण श्रोते हो, खरंच बुद्धाला समजून घेणं आणि सांगता येणं कठीणच हो ना, कारण दुःखाला समजावून सांगता येत नाही, दुःख भोगावं लागतं. बोधिवृक्षाखाली जी ज्ञानप्राप्ती झाली ती मानवजातीत रुजवण्याचा प्रयत्न बुद्धाने केला. श्रोते हो, आजच्या या आपल्या काळात त्या बुद्धत्वाचे अनेक अर्थ अनेक लोकांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक आपण करून सोडलेले आहेत, पण दुःख हे एकच मूलद्रव्य असं असतं जे माणूसपणाचं सार्थक असतं, आणि माणसाला समजून घेणं म्हणजेच बुद्धाच्या बुद्धत्वाला समजून घेणं. शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धत्वाच्या मार्गावर चालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खरोखरच आपलं जगणं आनंदी होतं आणि जगण्यातली सकारात्मक अनुभूती आपल्याला मिळवता येते असं मला वाटतं. खरं आहे की नाही, म्हणजे जग बदलवून टाकण्याच्या या रहस्यमय काळात एकच गोष्ट अशी आहे, माणूस पण जपणं हे एकच मूलद्रव्य असं आहे, दुःख हे एकच मूलद्रव्य असे की ज्यातून आपण माणूस समजून घेतो आणि माणसाच्या जवळ जातो, माणसं जपतो. तर या काळात आपली माणूस असण्याची संवेदना जपण्याची, म्हणजे या काळात म्हणजे सोशल मीडियाच्या मुळे किंवा आपण इतके दुरावत चाललेलो आहोत, आपण काही झालं की आपण फोन करत नाही, आपण व्हॉट्सअप मेसेज करतो, मेसेजेस करतो, फेसबुकवरती आपण लिहितो आणि बोलतो, पण प्रत्यक्ष माणसांशी मात्र आपण बोलत नाही. आणि मग त्यातच आपण आनंद, कारण हा व्हर्च्युअल जो आनंद आहे, हा आभासी जगातला जो आनंद आहे, त्याच्यापेक्षा खरा आनंद तर खरं माणसं जोडण्यात आणि माणसांशी बोलण्यात आहे, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

0: आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आजच्या या सकाळच्या प्रसारणाच्या मध्ये मी आपल्यासोबत आहे सुलभा सौमित्र. 6:40 झालेली आहेत आता आमच्या, माफ करा, 6:35 झालेली आहेत आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात जावा सिंटोनाला या सुगंधी वनस्पतीची लागवड, 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती, 6:50 आणि परिसरमध्ये हरित संगम याविषयी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती, 7:00 ऐसी अक्षर रसिकेमध्ये पान उलटताना या मालेत शर्मिला फडके यांच्या ये शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 विक्रम्स फिटनेस प्रायोजित कार्यक्रम, 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, 9:30 स्वरांजली या महिन्याचं गीत, सदानंद डबील यांचं गीत, 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मुलाखत आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा, 12:45 निरंतर स्वरलहरी ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती, आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी, 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, 5:30 युवावाणी कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सूरज देबोजे यांची मुलाखत, 6:30 विविधा हिंदी कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझावर माझशिवार कार्यक्रमात यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत, 9:30 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये चंगना सेरी सी पी माधवन तंबुतिरी यांचं कर्नाटक शैलीतलं गायन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आमचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत, 10:30 विदुषी अश्विनी भिडे यांचं गायन रागबिलास खनितोडी, 2:30 कर्नाटक संगीत अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन राग कापी नारायणी कल्याणी, 5:02 कर्नाटक संगीतामध्ये टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वजे यांची जुगलबंदी राग किरवाणी. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं, कमाल तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 35, किमान तापमान कुलाबा इथं 28, सांताक्रूज इथं 29 सेल्सिअस नोंदलं गेलं, हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 80% नोंदली गेली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28 सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि संध्याकाळच्या वेळी मुख्यत्वे करून पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झालेली आहेत आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या जगामध्ये 2 प्रकारचे सिट्रोनिल उपलब्ध आहेत, एक म्हणजे जावा, दुसरं म्हणजे सिलोन टाईप. सध्या जावा तेल सुगंधीयुक्त रसायन तर सिट्रोनिला जिरेनिऑल इत्यादीचे प्रमुख स्त्रोत आहे. गवताच्या दांड्या लाल रंगाच्या असतात, पान सुरेख धार असलेली हिरव्या आणि लालसर कडांची असतात, पानांना सुगंध येतो, झाडाचं एका जागी मोठं बेट वाढतं, गवताची उंची सरासरी 210 ते 215 सेंटीमीटर एवढी होते, पानं 15 ते 17 सेंटीमीटर रुंदीची असतात. भारतामध्ये आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात या गवताची लागवड करतात. जावा सिट्रोनिला गवताच्या मंदाकिनी, मंजुषा, बायोतेरा या सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. जावा सिट्रोनिला या गवताचं पीक उष्ण उबदार हवामानामध्ये तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये चांगलं येतं. सिंचनाची सोय असेल तर हलक्या ते भारी जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. विशेषतः मध्यम काळी कसदार पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते. आडवी आणि उभी

अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. हेक्टरी 22 ते 25 हजार ठोंब लागतात. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. तसंच लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टर 20 किलो नत्राचा आणि प्रत्येक कापणीनंतर 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. गरजेप्रमाणे खुरपणी आणि पाणी द्यावं. तेल काढून राहिलेला चोथा पिकाच्या 2 सरीमध्ये पसरून आच्छादन करावं. त्यामुळे तणास प्रतिबंध होऊन पिकाला लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत होते. लागवडीनंतर पहिली कापणी 4 ते 5 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 2.5 ते 3 महिन्यांनी कराव्या. पहिल्या वर्षी साधारणतः 3 कापण्या होतात. नंतर दुसऱ्या वर्षापासून 4 कापण्या होतात. नंतर 5 वर्षापर्यंत कापणी महिन्यांनी 8 ते 10 सेंटीमीटरवर विळ्यानं करावी. जावा सिट्रोनेलाचं तेल ऊर्ध्वपातन पद्धतीनं काढतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी 15 ते 20 टन गवतापासून 150 ते 200 किलो तेल मिळतं. दुसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत 25 ते 30 टन गवतापासून 250 ते 300 किलो तेलाचं उत्पादन मिळतं. जावा सिट्रोनेला तेलामध्ये जिरेनॉल आणि सिट्रोनेलॉल हे महत्वाचे घटक आहेत. सुगंधी तेलाचा उपयोग मुख्यतः साबण, अत्तर, सौंदर्य प्रसाधनं, जंतुनाशकं इत्यादी उपयुक्त रसायनं आणि अनेक औद्योगिक पदार्थांमध्ये तसंच पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी वापरतात.

जावा सिंटोनेला या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकली. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केला आहे का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण

0: कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते.

0: अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची, जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमॅट चेंजची जे संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: शर्मिला फडके यांचा यह शहर बड़ा पुराना है हा कथासंग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे. 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो. फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे. स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे. या कथांमधली पात्र सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा. स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत. या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटीबाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं. शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्य कलांचे संदर्भ हा एक महत्त्वाचा अटळ घटक आहे. चित्र, चित्रकला, स्टुडिओ

0: रंग, कॅनव्हस, निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील, दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कन्नौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्याविना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाहीत, सतत आपल्यासोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या, सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटनाप्रधान नसून अनुभव प्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना आहे हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली। व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला। दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे। या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे। प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते। महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉनची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं

तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 टीएमसी म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 टीएमसी म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
4: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर

0: चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केट मध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केट मध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातले बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते.
0: अच्छा.
1: कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल, इकडं तिकडे आल. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
0: अच्छा. पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
0: हा,
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये. पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
0: अच्छा.
1: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारे, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो.
0: बरोबर.
1: तुम्ही OTP पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
0: अच्छा.
1: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, कशाच डीप फेक बनवलं जातं.
0: हाच, पण मग याच्यामध्ये गुन्हेगार

0: त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: नाही, सध्या थोड्या प्रमाणात होतो,
0: अच्छा,
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल, युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. म्हणजे नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला, तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
0: नक्कीच.
1: त्यामुळे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
0: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो ए आय चा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
1: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
0: अच्छा.
1: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कोणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट्स सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारी काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
0: अच्छा.
1: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE, सेंटर ऑफ एक्सलन्स. याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, ज्यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्वेल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
0: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
1: पहिलं त्यांनी 193 कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं.
0: अच्छा.
1: कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
0: अच्छा.
1: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत. 100% जेवढे पैसे गेले तेवढे सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळं पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर ज्याला ऑप्शन तो नाही मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
0: अच्छा.
1: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
0: बरोबर,
1: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याच्या अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात, म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला तर अकाउंट विकलेलं असतं.
0: अच्छा.
1: पैसे घेऊन किंवा काही लोभापोटी हव्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
0: अच्छा.
1: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंटमध्ये पैसे जातात, मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळं पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
0: अच्छा.
1: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
0: नक्की सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदाळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते हो नमस्कार.
2: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलाचं वय आहे 20 वर्ष, अक्षय याचं नाव आहे, आणि त्याची आई हा रेडिओ कार्यक्रम आपला नेहमी ऐकायची आणि त्या अक्षयला घेऊन तुझ्याकडे आला. तो आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तो हॉस्टेलवरती राहतो आणि 2-3 वर्षात त्याचं 15 किलो वजन वाढलंय. आता त्याचं वजन 92 किलो आहे.
3: आता अक्षय सारख्या केसेस भरपूर आजकाल मी बघतो. अक्षयचा ऍक्च्युअली फिटनेस हा चांगला होता आणि त्याचं वजन 68-70 दरम्यान होतं, जे त्याच्या उंची करता अत्यंत परफेक्ट होतं. त्याच्यानंतर काय होतं की ज्युनियर कॉलेज संपतं आणि मग सिनियर कॉलेजला जेव्हा ग्रॅज्युएशनला व्यक्ती ऍडमिशन घेते आणि तेव्हा जर का हॉस्टेलवरती असेल तर ऑफकोर्स आई वडिलांना प्रचंड मुलांची काळजी असते, तर त्यामुळे त्यांचा पॉकेट मनी चालू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली मुलं बाहेर खाण्याचं प्रमाण मुलांचं हे प्रचंड वाढतं. अक्षयच्या बाबतीत एक्झॅक्टली सिमिलर केस होती. त्याला मी विचारलं की तू किती वेळा कॉलेजच्या मेस मध्ये खातोस, तर तो म्हणला की आठवड्यात नाही, 1-2 मी कॉलेजच्या मेस मध्ये खातो, बाकीचं सगळं जेवण माझं बाहेरच असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा व्यायाम हा कम्प्लिटली थांबला. कॉलेजमध्ये चालून जेवढा केवढा व्यायाम त्याचा होत असेल त्यालाच तो व्यायाम तेवढा. जो आधी 12वी पर्यंत रोज फुटबॉल असायचं, त्यानंतर कॉलेजच्या टीम मध्ये असल्यामुळे

0: सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111 32500. ब्रेकवर जाण्यापूर्वी विक्रम आपण केस डिस्कस करतोय अक्षयची. हॉस्टेलवर राहतोय, सेकंड इयर इंजिनिअरिंगला.
1: बरोबर आहे. तर आता अक्षय जेव्हा माझ्याकडे आला, आता इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर मी मगाशी ब्रेकवरती जायच्या आधी म्हणलं तसं, ही केस फक्त अक्षयची नाहीये, त्या वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची आहे ही. जेव्हा वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातली व्यक्ती माझ्याकडे येते आणि वजन कमी करायचंय किंवा हेल्थ सुधारायची जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्हाला आई वडील घेऊन आलेले आहेत का, तुमचं तुम्हाला वजन कमी व्हावं असं वाटतंय, किंवा हे आपली हेल्थ सुधारावी किंवा आपली स्किन टोन सुधारावा किंवा आपण चांगलं दिसावं, हे तुमचं तुम्हाला वाटतं आहे का, तुम्हाला आई वडील घेऊन आले. आता आई वडील घेऊन आले असतील तर ती मुलं काही पाळणार नाहीत, ते त्यामुळे काही उपयोग नाही. पण अक्षयच्या बाबतीत असं झालं की तो म्हणला की नाही, मला स्वतःहून असं वाटतं की वजन कमी करायचंय आणि माझा 2 वर्ष अलीकडे फिटनेस अत्यंत चांगला होता, तर त्यामुळे त्याला मी समजावून सांगितलं की 2-3 गोष्टी म्हणलं तुला करायला लागतील. मॅक्सिमम तुला 11-11 वाजता झोपावंच लागेल आणि तेव्हा झोप येण्याकरता तुला पहिले 7 वाजता उठणं चालू करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मेसमध्ये व्यवस्थित जी पोळी भाजी मिळते तीच तुला खावी लागेल दुपारी आणि रात्री, म्हणजे तुला बाहेरचं जे खाणं आहे ते तुला कम्प्लिटली बंद करायला लागेल. आणि तिसरी गोष्ट मी त्याला सांगितली की सिम्पल साधे तुझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये करता येतील असे काही एक्सरसाइजेस मी तुला देणार आहे जे 1 तासामध्ये संपतील, ते तुला रेग्युलरली करायला लागतील. आणि पहिल्याच आठवड्यात जेव्हा तुझं 1 किलो वजन कमी झालेलं तुला दिसेल तेव्हा तुला जे काय मी सांगतोय त्यावरती कॉन्फिडन्स पण येईल आणि तू इन्स्पायर्ड पण होशील आणि तू सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते ट्रिगर होईल आणि तू ते करत जाशील. तर तो त्यांनी अग्री केलं. जसं मी त्याला सांगितलं होतं तसं पहिल्या 15 दिवसात त्याचं 2 किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर तो ते फॉलो करत गेला. आज आपण त्याचा रिझल्ट बघितला, 5 महिने तर आज त्याचं 16 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे आज तो 92 वरून 76 वरती तर आत्ता झालेला आहे आणि आता जे काही थोडंसं वजन पुढे कमी व्हायचं उरलंय ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं होऊन जाईल.
0: याचबरोबर इथंच थांबूया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा 9011325000 90111325000 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा गप्पा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

सुरेश भट यांची ही रचना होती आशा भोसले यांनी गायलेली. श्रोते हो, अशी अभिजात गाणी, अभिजात संगीत आणि सुरेश भट, ग्रेस, ग दी माडगुळकर, आरती प्रभू अशा अनेक दिग्गज गीतकारांच्या रचना, त्यांची गाणी, त्यांच्या कविता, ज्यांनी आपलं आयुष्य, आपलं सांस्कृतिक आयुष्य, आपलं भावनिक आयुष्य खूप समृद्ध आणि खूप सुसंस्कृत केलं आहे, आणि आपल्याला एकट्यातला जो आनंद असतो ह्या सगळ्यांनी आपल्याला दिला आहे, आणि हे फक्त तुम्हाला ऐकायला मिळेल आमच्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा मोबाईल ॲप, कारण हा आमचा आणि फक्त आमचा म्हणजेच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचा USP आहे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा

दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावास ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स

शिवसेनेच्या संचालिका तुलसी गबाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा.

चंद्रशेखर सानेकर यांची ही गझल होती. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली, संगीत दिलं होतं मयुरेश पै यांनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून भावधारा हा कार्यक्रम ऐकता हा आपण, आणि आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. आणि आता सौमित्र यांची ही गझल आहे, मिलिंद जोशी यांनी गायलेली आहे, संगीतकारही मिलिंद जोशी.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया गोष्ट मुंबईतल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी, देवी प्रभावती अर्थात आत्ताच्या प्रभादेवीची.
1: प्रभादेवी ही मुंबई शहरातल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी. या देवीचं मूळ नाव प्रभावती. प्रभादेवीच्या मंदिरामध्ये असलेल्या दगडी फलकावर तिचं नाव प्रभावती असं लिहिलेलं असून हे मंदिर सन 1714-15 म्हणजेच विक्रम संवत 1774 मध्ये पाठारे प्रभू समाजातर्फे बांधण्यात आलं असल्याचा उल्लेख सापडतो. पाटीवर लिहिलेल्या माहितीनुसार सध्या म्हणजेच 2026 साली या मंदिराला 311 वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रभादेवीचा इतिहास किमान 800 वर्ष मागे जातो. महिकावतीची बखर या इतिहासाचार्य विका राजवाडे लिखित पुस्तकात प्रभावती देवीचा उल्लेख मुंबई माहीममध्ये राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब याची कुलदेवता म्हणून येतो. बिंब हा चालुक्य कुळातला राजा. चालुक्यांची कुलदेवता असलेली देवी शाकंभरी ही प्रभावती म्हणून या बखरीत समोर येत असली तरी त्यानं माहीममध्ये तिचं मंदिर उभारल्याचा उल्लेख नाही. एस एम एडवर्ड यांच्या राईज ऑफ बॉम्बे या 1902 साली लिहिलेल्या ग्रंथात मात्र राजा प्रताप बिंबांच्या बरोबर आलेल्या पाठारे प्रभू ज्ञातीच्या लोकांनी प्रभादेवीचं मंदिर उभारल्याचा उल्लेख सापडतो.
2: राजा प्रताप बिंब आणि प्रभादेवी यांचा संबंध असल्याचा पुरावा प्रभादेवीच्या मंदिरातच उपलब्ध आहे. मंदिरात प्रभादेवीच्या दोन्ही हातांना असलेल्या कालिका देवी आणि चंडिका देवी या दोन देवतांचा उल्लेख बखरीत येतो. यातल्या कालिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता म्हणून येतो, तर चंडिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे पुरोहित हेमाड

0: त्यांची कुलदेवता म्हणून येतो. प्रतापबिंबांचे हे दोनही महत्वाचे अधिकारी त्याच्यासोबत मुंबई माहीमला आल्याची स्पष्ट नोंद बखरीते. या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या राजाच्या कुलदेवतेचं मंदिर उभारून आणि त्यात आपल्याही कुलदेवतांची स्थापना केली असल्याची शक्यता आहेच. आधी उल्लेख केल्याप्रमाणे एडवर्ड यांच्या ग्रंथातील माहिती या शक्यतेला बळ देणारी आहे. राजा प्रतापबिंबानं मुंबई माहीम इथे आपली राजधानी स्थापन केली ती 1147 मध्ये. त्याच वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी त्याने किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रभादेवीची स्थापना केली असावी असं गृहीत धरल्यास आज अखेरीस सुमारे 880 वर्ष प्रभादेवीचं अस्तित्व मुंबईत आहे असं म्हणता येईल.
1: प्रभादेवीच्या मंदिराच्या स्थापनेच्या संदर्भात वेगळी माहिती मिळते ती कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के रघुनाथजी यांनी लिहिलेल्या द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात. 1895 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात ते लिहितात की प्रभादेवीचं मूळ मंदिर माहीम मधल्या कोटवाडी इथं होतं आणि या मूळ मंदिरात 1295 मध्ये पौष पौर्णिमेला प्रभादेवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्य हेमाद्री पंतांच्या हस्ते झालं होतं. के रघुनाथजी यांच्या पुस्तकातला प्रभादेवी म्हणजेच प्रभावती हा संदर्भ महिकावतीची बखर आणि एस एम एडवर्ड यांच्या पुस्तकातल्या माहितीशी जुळणार आहे. त्याचप्रमाणे या देवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्य हेमाद्री पंत यांच्या हस्ते झाल्याचं ते लिहितात. महिकावतीची बखर या पुस्तकात हेच नाव राजा प्रताप बिंबांचे पुरोहित हेमाड पंत असं येतं. हेमाद्री पंत आणि हेमाड पंत ही दोन्ही नावं परस्परांशी जुळणारी आहेत. याचा अर्थ प्रभावती किंवा प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंब याच्याच काळात झाली असली पाहिजे असं म्हणता येतं.
0: के रघुनाथजी यांच्या पुस्तकात मिळणारी वेगळी माहिती म्हणजे देवीच्या स्थापनेचं वर्ष आणि तिच्या मंदिराचं मूळ स्थान. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीनुसार प्रभादेवी मंदिराची स्थापना 1148 मध्ये झाली असली पाहिजे, तर के रघुनाथजी स्थापनेचं 1295 असल्याचं लिहितात. या दोन सालांमध्ये बरोबर 147 वर्षांचं अंतर आहे. नेमकं एवढंच अंतर राजा प्रतापबिंब आणि राजा बिंब यादव यांच्या माहीम मुंबई मधील कारकिर्दीत आहे. इथे असा प्रश्न निर्माण होतो की प्रभादेवीची स्थापना प्रतापबिंबाने केली की बिंब यादवाने? पण राजा प्रताप बिंब ह्याची कुलदेवता त्याच्या सोबत आलेल्या त्याचे पुरोहित हेमाड पंत यांनी केलेली देवीची स्थापना इत्यादी विषयी बखरीत दिलेल्या माहितीचं विश्लेषण केलं असता प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंब ह्यानेच केली असंच उत्तर मिळतं. या उत्तराला बळ मिळतं ते प्रताप बिंब हा चालुक्य कुलोत्पन्न असल्यामुळे. चालुक्यांची कुलदेवता असलेली शाकंभरी हिचंच एक नाव प्रभादेवी. त्यामुळे प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंबाने केल्याच्या तर्काला पुष्टी मिळते. के रघुनाथजी आणखी माहिती देतात ती प्रभादेवी मंदिराच्या मूळ स्थानाची. महिकावतीच्या बखरीत राजा प्रताप बिंबानं आपल्या देवीचं मंदिर स्थापल्याचा उल्लेख नाही, पण बांधलं असल्यास त्या वेळच्या प्रथेनुसार आपल्या राजधानीतच म्हणजेच मुंबई माहीम मध्येच त्याने बांधलं असणार. के रघुनाथजींच्या पुस्तकात मंदिराचं मूळ स्थान माहीम येथील कोटवाडी असल्याचं लिहिलंय. इथे हा बंध नेमका जुळतो. माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहाच्या डाव्या बाजूला कोटवाडी नावाचं ठिकाण आजही आहे. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे 700-800 वर्षापूर्वी हा परिसर वनराजीने व्यापलेला शांत आणि सुंदर असणार हे सहज लक्षात येतं. माटुंगा इथल्या मनमाला देवीचं स्थान आणि कधी काही तिथे असलेला तलाव कोटवाडीला लागूनच आहे हेही या पार्श्वभूमीवर महत्वाचं वाटतं.
1: कोटवाडीमध्ये असलेलं प्रभादेवीचं मंदिर पोर्तुगीज आक्रमक उद्ध्वस्त करणार याची कुणकुण लागलेल्या पाठारे प्रभू समाजातल्या लोकांनी 1519 मध्ये मूर्ती एका विहिरीत दडवून ठेवली. 200 वर्षांहून अधिक काळ ती तिथेच पडून राहिली. पुढे अनुकूल काळ आला तेव्हा ती मूर्ती विहिरीतून बाहेर काढून तिची विक्रम संवत 1771 मध्ये म्हणजेच 1715 या सालात आत्ताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली गेली. प्रभादेवीच्या आत्ताच्या मंदिरालाही 300 जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत.

0: महादेवीची 10 दिवसांची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला सुरू होते. मुंबईचा इतिहास उरात बाळगून असलेल्या या प्राचीन देवतेचं दर्शन म्हणूनच सर्वांनी घ्यायला हवं.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: सर्वसाक्षी या सिनेमातली ही रचना होती इंदिरा संत यांची, आशा भोसले यांनी गायलेली. संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

कामापूरच्या मामा या सिनेमातल्या शांता शेळके यांचं हे गीत होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं बाळ पार्टे यांनी. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz बाय AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गदी माडगुळकरांचं हे गीत होतं या सुखानो या, या सिनेमातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आणि आता कवी सौमित्र यांचं हे गीत आहे समांतर या सिनेमातलं, श्रेया घोषाल यांनी गायलेलं.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं कवी सौमित्र यांचं हे गाणं होतं समांतर. या सिनेमातलं संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावली। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा। कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे

0: ते एक गाणी सोबतीला राहिली.
1: चांदण्याचे एक गाणी. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे. त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले. तारकांचे उतरुनी आकाश खाली, गूज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

श्रोते हो, नाट्यपराग या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण श्री रामदास कामत यांच्या स्वरात कुसुमाग्रजांची ही रचना ऐकलीत.

श्रोतेहो, स्वरदा साठे यांच्या स्वरातल्या या नाट्यगीतानंतर नाट्यपराग हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत

चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत नंदेश उमप यांच्या स्वरात मधुकर आरकडे यांची ही रचना, संगीत अशोक वांगणकर यांची.

श्रोतेहो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात पुढे ऐकूयात झेंडा चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं हे गीत, अरविंद जगताप यांची रचना आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकत आहात. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती, शान, संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, साने गुरुजी यांची रचना, राहुल रानडे आणि नरेंद्र भिडे यांचं संगीत.

गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. अवधूत गुप्ते यांच्या स्वरात अरविंद जगताप यांची रचना झेंडा या चित्रपटातून.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकत आहात. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत विदुषी अश्विनी देशपांडे भिडे यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत रे बासुरिया तोरी. त्यांना तबला साथ आहे विश्वनाथ शिरोडकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे सीमा शिरोडकर यांची. ऐकूयात तर विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी ऐकलात. त्यांना तबला साथ होती विश्वनाथ शिरोडकर यांची आणि हार्मोनियम साथ सीमा शिरोडकर यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सकाळचे 11 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचं हे कार्यक्रम ऐकत आहात. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत ठिणगी या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. उज्ज्वल घोडके यांची रचना आहे आणि संगीत K. सिकंदर यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत गुरु ठाकूर यांचं, अजय अतुल यांच्या स्वरात श्रेया घोषाल यांच्यासोबत. अजय अतुल यांचं संगीत, चित्रपटाचं नाव आहे चंद्रमुखी.

अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल्ली केंद्रावरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा रोजगार याविषयी मार्गदर्शन ऐकलत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल आहे.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वासली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो, काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते, नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मग मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं वागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत अंथरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली ते मकाच तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
1: तीच आठवण आईची
2: काय.
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
2: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे, ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
2: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना, आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे बायाजीना आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
2: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे. त्यामुळं हा तिथला संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वाग उठणं बसणं घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं.

0: हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे ते दिसत होतं, आजूबाजूला घडत होतं, त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला. शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढं काय काय झालं?
0: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं DED आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी एक वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत, त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःचं वर्कशॉप सुरू करायचं होतं. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी, आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं, आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं, आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं, आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदम खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती म्हणाली गं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, आणि आमच्या इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला, आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आत्ता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळं मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची कामं असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केलं, का वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहे ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपडा टाकायचे, तिथं राहायचे. आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पदराखाली, तोपर्यंत दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत पाठचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय. आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दारू प्याला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्यामध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुणीतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाडे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम ह्या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं.

0: तर एवढी मुलं असावी. ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षेला बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं. शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. त्या अफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रागणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर अफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिच्या काळी जी बुबळ्यात ना ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दुसरे आणून माझ्या पुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसासाठी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचं त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे. मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषध उपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठाच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे. पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुरतं, मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई आई खूप आग होती आहे ग बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग अशा मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई व वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती. काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबऱ्यावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करत होता कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला. काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांशी संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची एक स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे, तिची सुटका

0: झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होतात. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातनं एक कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून. मी ठेवून घेतला अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळी माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्रं, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथं पाठीमागं एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत चल आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पेलं पाहिजे ना, त्याचे काय दूध बीत पिलते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस पाहिलं मला माहीत नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं मी.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे. तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्या 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती आशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात नाची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची. इतकी आशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडं परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची. इतकी तिची आशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली होती खरं वाचते. एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा. तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्याबरोबर आपण सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिलाकडे जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिला स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्याने सगळीकडं माणसं ठेवली होती आणि ही सायकलवरनं गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडं आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पायात पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलीत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा माझ्याकडे कशा आल्या मला माहीत नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहीत नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमागं आमच्या रेल्वे जाते तर तिथं जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्यावेळेला नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण त्याशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघे जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्या म्हणायच्या काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्यांना मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघीजणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना, ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा, ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या. आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं.

0: मी आणि चांगलं चाललंय त्यांचं आता आता मुलींचं.
1: मग अशाच्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मग निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवरून नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचं आहे बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेला पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ

आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी. ओळखलं ना, एकदम लक्षात आलं. नी मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हं, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचा ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफरूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते, आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसळतो, अपमान झाला तरी तो गिळतो, हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले,

0: पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते? आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता, आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तोसुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली, आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
0: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे दोन आघात होते.
1: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
0: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
1: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
0: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
1: श्रोते हो, 60 आणि 70 भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
0: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
1: हो
0: हे खरंय, पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
1: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
0: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
1: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
0: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं
1: हो
0: की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
1: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
0: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो
1: हो ना,
0: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो
1: हो.
0: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
1: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
0: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
1: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
0: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
1: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
0: विश्वासार्हता
1: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
0: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळवला.
1: बरोबर,
0: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का?
1: खरंय,
0: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
1: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रून फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
0: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
1: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय. तर मग
0: विचार करा,
1: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
0: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
1: हो ना,
0: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बरं,
0: 1965 पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं

0: एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हां, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी, याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो, आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट नाही का?
0: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बर का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो,
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळं हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा,
0: हो,
1: भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं
1: होतं हे. रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना,
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो,
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
0: हो,
1: आणि बनत आहे.
0: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो,
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: हो ना, बरोबर अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
0: हो,
1: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाली.
0: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा
0: हो,
1: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले.
0: हो,
1: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले.
0: हो ना,
1: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त

0: एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते बर का.
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणीच उरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना
1: हो हो
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, जळगाव तालुक्यामध्ये निंबोरे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काही खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही. अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 ला मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीचं आहे. त्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे स्वर्गस्थ नेहरूंचा कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरच. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे, निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे फुलराणी.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातून मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना, निलेश मोहरीर यांचं संगीत.

नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत. श्रोते होया, गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहात आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ऐकणार आहोत राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं

0: को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती, गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं। ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली। त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे। कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे। या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनेवा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेट वे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत, असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वरी इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये दुसरं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं, असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
2: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
4: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई, मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमचे कार्यक्रम हवे तेव्हा हवे तिथे ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. वेळ झाली आहे सुगम संगीताचा कार्यक्रम भावधाराची. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नारायणी घटवाई यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची रचना, संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: शर्मिला फडके यांचा ये शहर बड़ा पुराना है हा कथा संग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे। 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो। फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे। स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे। या कथांमधली पात्र सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा। स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत। या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटीबाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं। शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्य कलांचे संदर्भ हा एक महत्त्वाचा अटळ घटक आहे। चित्र, चित्रकला, स्टुडिओ, रंग, कॅनव्हस,

0: निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील, दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कन्नौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्याविना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाहीत, सतत आपल्यासोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या, सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटनाप्रधान नसून अनुभव प्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना है हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा पुनःप्रसारित कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या जगामध्ये 2 प्रकारचे सिट्रोनिल उपलब्ध आहेत. एक म्हणजे जावा, दुसरं म्हणजे सिलोन टाईप. सध्या जावातेल सुगंधीयुक्त रसायन तर सिट्रोनिला जिरेनिऑल इत्यादीचे प्रमुख स्त्रोत आहे. गवताच्या दांड्या लाल रंगाच्या असतात. पान सुरेख धार असलेली हिरव्या आणि लालसर कडांची असतात. पानांना सुगंध येतो. झाडाचं एका जागी मोठं बेट वाढतं. गवताची उंची सरासरी 210 ते 215 सेंटीमीटर एवढी होते. पानं 15 ते 17 सेंटीमीटर रुंदीची असतात. भारतामध्ये आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात या गवताची लागवड करतात. जावा सिट्रोनिला गवताच्या मंदाकिनी, मंजुषा, बायोतेरा या सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. जावा सिट्रोनिला या गवताचं पीक उष्ण उबदार हवामानामध्ये तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये चांगलं येतं. सिंचनाची सोय असेल तर हलक्या ते भारी जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. विशेषत मध्यम काळी कसदार पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते. आडवी आणि उभी 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. जावा सिट्रोनिलाची लागवड 1 ते 2 वर्षाच्या गवताच्या फुटव्यांपासून खरीप हंगामात करतात. फुटवे काढताना 1 वर्ष वयाचं बेट कुदळीनं खोदून घ्यावं. त्यातील वाळलेली पानं काढून टाकावीत. ठोंब्याची कुऱ्हाडीनं

0: कापणी करून एक एक फुटवा वेगळा करावा. प्रत्येकाला मुळं असावीत. मुळाच्या वर 15 सेंटीमीटर अंतर ठेवून ते कापून फुटवे मुळांपासून 15 सेंटीमीटर खोल लावावेत. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर सरीच्या एकाच बाजूनं 45 ते 50 सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. हेक्टरी 22 ते 25 हजार ठोंब लागतात. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. तसंच लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टर 20 किलो नत्राचा आणि प्रत्येक कापणीनंतर 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. गरजेप्रमाणे खुरपणी आणि पाणी द्यावं. तेल काढून राहिलेला चोथा पिकाच्या 2 सरीमध्ये पसरून आच्छादन करावं. त्यामुळे तणास प्रतिबंध होऊन पिकाला लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत होते. लागवडीनंतर पहिली कापणी 4 ते 5 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 2.5 ते 3 महिन्यांनी कराव्या. पहिल्या वर्षी साधारणतः 3 कापण्या होतात. नंतर दुसऱ्या वर्षापासून 4 कापण्या होतात. नंतर 5 वर्षापर्यंत कापणी महिन्यांनी 8 ते 10 सेंटीमीटरवर विळ्यानं करावी. जावा सिट्रोनेलाचं तेल ऊर्ध्व पातन पद्धतीनं काढतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी 15 ते 20 टन गवतापासून 150 ते 200 किलो तेल मिळतं. दुसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत 25 ते 30 टन गवतापासून 250 ते 300 किलो तेलाचं उत्पादन मिळतं. जावा सिट्रोनेला तेलामध्ये जिरेनॉल आणि सिट्रोनेलॉल हे महत्वाचे घटक आहेत. सुगंधी तेलाचा उपयोग मुख्यतः साबण, अत्तर, सौंदर्य प्रसाधनं, जंतुनाशक इत्यादी उपयुक्त रसायनं आणि अनेक औद्योगिक पदार्थांमध्ये तसंच पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी वापरतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केला आहे का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते आहे? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतो आहे. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा.

0: जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात, त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं, आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहिजे.

0: हवेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारेसुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंजची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतहो परिसारी या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.

श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक वाद्यसंगीत ऐकलत. आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन होतं, राग कापी नारायणी.

0: कल्याणी,
1: त्यांना व्हायोलिन साथ होती एस व्ही रामचंद्रन, मृदंगम साथ होती गणेश मुरली यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2:58 झाले आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 286,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे.

0: काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल सायंकाळी 5:00. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. हवामान खात्यानं मान्सूनची वाटचाल दक्षिण पश्चिमेकडे अरबी महासागर, कोमोरियन तसंच बंगालचं महासागर या दिशेनं अंदमानच्या दिशेनं पुढे सुरू आहे असं सांगितलं आहे. पुढल्या 2 ते 3 दिवसात तो अरबी समुद्र, बंगालचा महासागर, कोमोरियन परिसरात सक्रिय होण्यास अनुकूल अशी परिस्थिती असल्याचंही हवामान खात्यानं वर्तवलं आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. कोकणात वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल. ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक म्हणजे 47 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आज नोंदवण्यात आलं. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात साधारण तापमानाची नोंद झाली. आकाश अंशतः यापुढे ढगाळ असेल, तसंच हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तापमान किमान 35 डिग्री सेल्सिअस आणि 28 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:12 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्ञानेश्वरीतल्या शब्दांच्या रूपाचा मोह आपल्याला नेहमी पडतो. त्यातला भाव समजून घेणं हा अभ्यास आहे. दृष्टांतातही वरवर भासतो त्यापेक्षा अधिक आशय आहे आणि म्हणूनच अभ्यासकांकडून ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत ज्ञानेश्वरी संजीवनी या आपल्या मालिकेतून. आज या मालिकेचा 21वा भाग आपण ऐकणार आहोत. वक्त्या आहेत डॉक्टर मनीषा फडके. ज्ञानेश्वरीची बलस्थाने या विषयावर त्यांनी PhD पदवी संपादन केली आहे. डॉक्टर रवींद्र थत्ते यांच्या प्रपंचाचे ज्ञान तेच विज्ञान या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. तसंच त्यांच्या गीता रिव्हिजिटेड या इंग्रजी पुस्तकाचा अनुवादही मनीषा फडके यांनी केलेला आहे. विविध मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी, भावार्थ रामायण आणि संत साहित्यावर व्याख्यानही त्या देत असतात. ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेतलं त्यांचं.

सातशे शतकांवर काळ लोटून जातो आणि एखाद्या ग्रंथाची लोकमान्यता आणि लोकप्रियता वाढती राहते ही किती आश्चर्यकारक गोष्ट. लोकप्रियता आहेच आणि त्याबरोबर मराठी वाङ्मयाचा मानदंड म्हणावा असा हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. लोकमानसात आदराचं, सन्मानाचं आणि प्रेमाचं स्थान याला प्राप्त झालंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठोबा हा भक्तांचा कैवारी म्हणून विठाई माऊली, श्रोत्यांचा कैवारी म्हणून ज्ञानोबा ज्ञानाई माऊली, तसंच ह्या ग्रंथालाही माऊली रूप प्राप्त झालं आहे. इथे ग्रंथकार आणि ग्रंथ जणू एकरूप झालेत. गीतेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, गीता जाणा हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. तसंच जणू हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. ज्ञानेश्वरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व ह्या ग्रंथाच्या रूपानं सगुण साकार झालं आणि विश्वसुखाचा प्रसाद ते मागताय. श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतो तेव्हा श्रीकृष्णासमोर अत्यंत विचक्षण आणि वक्त्याशी अनन्य असा श्रोता आहे. ज्ञानेश्वरांपुढे मात्र त्यांचे गुरु आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, तसंच सामान्य समाजही आहे. ह्या सगळ्यांना आपलंसं करेल असं व्याख्यान ज्ञानेश्वरांनी केलंय. ज्ञानेश्वरांना गीतेवर व्याख्यान करायचंय तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, हे गीतातत्व कसं आहे तर या गीतार्थाची थोरी स्वये शंभु विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेथ हरू म्हणे नेणीजे जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीतातत्व. स्वतः शंकर कसलं तरी सतत चिंतन करतायत तेव्हा भवानी त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही कसलं चिंतन करताय. तेव्हा शंकर तिला उत्तर देतात की हे देवी, जसा तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही ना, तसंच हे गीता तत्व ही नित्य नूतन आहे आणि त्या गीता तत्वाचं मी सतत मनन चिंतन करतोय. अशा या गीता तत्वाचा भावार्थ निरूपण करायचा आहे. ज्ञानेश्वरी वाचताना, समजून घेण्याचा प्रयत्न करताना हे नित्य नूतनत्व सातत्यानं प्रत्ययाला येतं हे या ग्रंथाचं माऊलीचं वैशिष्ट्य. या ग्रंथात तत्वज्ञान सांगितलं जातं पण ते क्लिष्ट नाही तर ते अत्यंत सुरसतेने सांगितलं जातं. निरूपण विषयाशी श्रोत्यांना एकाग्र करायचं आहे त्यामुळे श्रोत्यांना सन्मुख असा हा वक्ता आहे. आपल्या मुलाचं लक्ष कसं वेधून घ्यावं हे आईला जसं नेमकं कळतं तसंच साऱ्या श्रोत्यांना गीता तत्व कसं समजावून द्यावं हे जाणणारी माऊली म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणूनच त्यांना जनमानसात माऊलीचं स्थान मिळालं. ग्रंथ निरूपण करायचा त्याचं माध्यम म्हणजे शब्द, बोल. ज्ञानेश्वर म्हणतात, शब्द माझे बोल ही म्हणजे जणू काही ताटं आहेत आणि त्यात कैवल्य रसाचं पक्वान्न मी वाढलं आहे त्याचा अनुभव घ्या. स्वतःच्या शब्द सामर्थ्याची जाणीव वक्त्याला आहे हे रसपूर्ण निवेदन हे या ग्रंथाचं बलस्थान आहे. ज्ञानेश्वर कुठेही म्हणत नाहीत की मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतोय. ज्ञानेश्वर म्हणतात, मी तुम्हाला गीता कथा सांगणार आहे ती ऐका. आणि ही गीता कथा कोणत्या भाषेत सांगणार आहे तर मी तुमच्या बोलीभाषेत ती कथा सांगणार आहे. असू दे ही बोलीभाषा पण ती अमृताला सुद्धा पैजेनं जिंकेल. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता ते ही पैजेसी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माझ्या निरूपणानं, शब्दांना मी सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेद

वेदनांना जागं करीन असं ज्ञानेश्वर म्हणतात. खरं तर शब्द हा कानाचा विषय, पण जीभ जर म्हणाली की शब्द हा माझा रस विषय व्हावा, नाकाला वाटलं की शब्दाच्या योगानं मला सुवास मिळावा, तर तो शब्दच रस आणि सुवास होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. हे शब्द आहेत ते डोळ्यांनी बघितले की डोळ्यांना सुद्धा तृप्ती मिळेल, आणि डोळे म्हणतील की जणू काही ही रूपाची खाण उघडली आहे. आणि जिथे संपूर्ण पद तयार होईल तिथे मन धावत बाहेर येईल, आणि हातांना वाटायला लागेल की ह्या पदाला आलिंगन देऊन त्या पदाचा अनुभव घ्यावा. सारी ज्ञानेंद्रिय, पाचही ज्ञानेंद्रिय आपापल्या इच्छेनुसार माझ्या शब्दांचा अनुभव घेतील. या साऱ्यांचं समाधान माझे शब्द करतील. आणि ह्याच्यासाठी ते दृष्टांत देतात की जसा सूर्य एकटाच खरा पण सगळ्या जगाला आपल्या सहस्र किरणांनी जागा करतो, तसे माझे शब्द आहेत. डोळ्यांसाठी हे रूपाची खाण होऊन येतात आणि चित्र साकार होऊ लागतात. कधीकधी एखाद्या चोवीतून सारे घटनाचित्र जिवंत होतं, मग त्या ओवीशी थबकून आपण त्या चित्रमयतेचा आनंद अनुभवतो. ज्ञानेश्वर म्हणतात श्रोत्यांनी ही गीताकथा ऐकायचे, पण ती कशी ऐका? तर अतिहळुवारपणे चित्त आणून या. चित्त हळुवार असू दे. कसं? तर भुंगे पराग घेऊन जातात पण कमळाच्या पाकळ्यांना त्याचा पत्तासुद्धा लागत नाही, तसा हा ग्रंथ अनुभवायचा आहे. त्यापुढे जाऊन म्हणतात, का आपुला ठावो न सांडिता, आलिंगीजे चंद्रुप्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. एक सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर रंगवतात की चंद्र उगवतोय आणि मग तेव्हाच तळ्यातले कुमुदिनी आहेत त्या उमलतात. हा निसर्गाची घटना आहे, पण ज्ञानेश्वर ही फक्त घटना डोळ्यासमोर मांडत नाहीत, तर त्यामागचा भावही जणू काही आपल्यासमोर मांडतात. ते असं चित्र मांडतात की चंद्र प्रकट झाला, उगवला, आणि त्याच्या त्या किरणाच्या स्पर्शाने मोहरून जाऊन जणू त्याला प्रतिसाद देत चंद्राला आलिंगन द्यायला ती कुमुदिनी उमलते. ती आपली जागा तर सोडत नाही पण चंद्राला आलिंगन तर देते. हे प्रेम कसं भोगावं हे त्या कुमुदिनीलाच माहीत. चंद्र आणि कुमुदिनी असं एक भावविश्व साकारतं आणि त्या भावविश्वात आपण गुंतून जातो आणि सहजच त्या कुमुदिनीच्या प्रेमाची अनन्यता मनात उमटते. अनेक ठिकाणी ही चित्रमयता आपल्याला दिसून येते. कुंडलिनी शक्तीचा शिवरूपापर्यंतचा प्रवास म्हणजे एक चलतचित्रच. तेव्हा कुंडलिनी हृदयाकाशात येते आणि त्या कुंडलिनीचं स्वरूप वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, या कुंडलिनीतले पृथ्वी आणि जलतत्व शरीरातलं आटून गेलं आहे, आता ती आपलं तेजरूपही अर्पण केलं आहे. कुंडलिनी शक्तीचा शिवरूपापर्यंतचा प्रवास म्हणजे एक चलतचित्रच. जेव्हा कुंडलिनी हृदयाकाशात येते तेव्हा तिचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. इथे पृथ्वी आणि जलतत्व आटून गेलेलं आहे, ती वायुरूप झालेली आहे, आपलं तेजतत्वही ती अर्पण करते. आता ह्या वायूला रूप कसं द्यायचं? पण वायूचं अरूप त्यालाही ज्ञानदेव रूपच करतात. ज्ञानेश्वर म्हणतात, हो काजे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. पुतळी म्हटली ना की एक बांधेसूद आकृती नजरेसमोर येते, पवनाची पुतळी. पवनाला आकार नाही पण पुतळी म्हणून त्या पवनाला आकार दिला जातो, तो पवन रूप धारण करतो. ती पुतळी कसं आहे तर तेजाचं सोनसळी वस्त्र नेसली होती आणि ते वस्त्र तिने सोडून बाजूला ठेवलं. अरूपाला रूप प्राप्त होतं आणि त्या अरूपाच्या तेजानं आपण दिपून जातो. असे प्रकाशाचे अनेक दृष्टिकोन ज्ञानेश्वरीत येतात. एक ओवी बघायची झाली तर, म्हणोनी सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, जे स्फटिकगृहींचे डोलत दीप जैसे. ज्ञानाची लक्षणं ज्ञानेश्वर सांगतायत आणि तेव्हा ते म्हणतात की मनामध्ये सद्भाव जागा झाला की इंद्रियांच्या करवी तो बाहेर फाकलेला दिसतो. तो कसा दिसतो ह्याचं वर्णन करताना ते म्हणतात, जे स्फटिकगृहींचे डोलत दीप जैसे. स्फटिकाच्या तावदानात दिवे ठेवलेत, दिव्याचा प्रकाश शुद्धतेने निर्मळतेने बाहेर दिसतो. नकळत मनात एक चित्र उमटतं, स्फटिकाचं झुंबर, त्यात दिवे लावलेत, हलकासा वारा येतो, ते दिवे हलतात, असा वाऱ्यावर मंद झुळणारा मंद दिव्याचा प्रकाश मन मोहून घेतो.
आता शुद्ध काय आहे तर मन आणि बुद्धी शुद्ध झालेली आहेत, त्यामुळे जे आतलं आत्मतेज आहे ते आता बाहेर फाकायला लागलं. ज्ञान आणि कर्माने शुद्ध झालेले बुद्धी आणि शरीर हे स्फटिकाच्या दिव्यासारखे, आणि त्यामुळेच तो आत्म्याचा प्रकाश सर्वदूर पसरायला लागला. ह्या आत्म्याचं परब्रह्माचं वर्णन करायला वेगळेपणानं खरं तर कोणी उरतच नाही, त्यामुळे मौनानंच त्या परब्रह्माचं वर्णन होतं हे सांगताना ज्ञानेश्वर एक नितांत सुंदर घटना जिवंत करतात. अर्ध्या ओवीत, किंवा खरं सांगायचं तर ओवीच्या दोन चरणामध्ये ते ही घटना आपल्या डोळ्यासमोर मांडतात. जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी. कशी घटना आहे ना, की नुकतं लग्न झालेली मुलगी आहे, तिला विचारताय तुझा नवरा कोण. हा विचारणार आहे तो वेगवेगळ्या पुरुषांची नावं घेऊन, हा तुझा नवरा का, हा तुझा नवरा का, असा प्रश्न विचारतात. प्रत्येक नावाला ती हा नाही हा नाही असं म्हणते, पण ज्या नावाच्या उच्चाराबरोबर ती लाजून गप्प बसते त्या न बोलण्यातच तो आपला नवरा आहे असं ती जसं सूचित करते ना, तसंच ज्ञानेश्वर म्हणतात श्रुतींचंही आहे. हे नाही हे नाही असं परब्रह्माचं स्वरूप सांगत जेव्हा परमात्म्याचं स्वरूप लक्षण येतं तेव्हा ती मौन धारण करते आणि परमेश्वराच्या स्वरूपाला सूचित करते. हे परब्रह्म स्वरूप आपल्याला कोण दाखवतो, तर तो गुरु. हा गुरुच आपल्या उपासनेचा अधिकार वाढवत नेतो. जसं भक्ताचं प्रेमसुख वाढवण्याची हे परमात्मा स्वरूप दाखवणारा गुरु, गुरु आपल्या शिष्याच्या उपासनेचा अधिकार वाढवत नेतो, तसंच देवसुद्धा भक्ताचं प्रेमसुख वाढवण्याची जबाबदारी घेतो. हा भगवंत म्हणतो मी तुझ्या प्रेमाचं सुख वाढवत नेईन. हे परब्रह्म स्वरूप दाखवणारा गुरु आपल्या शिष्याच्या उपासनेचा अधिकार तो वाढवत नेतो, तसंच भक्ताचं प्रेमसुख वाढवण्याची जबाबदारी भगवंताची, शिष्याचा अधिकार प्रगत करण्याची जबाबदारी सद्गुरूची, कारण सद्गुरु हा परब्रह्म स्वरूपच असतो. श्रीकृष्ण म्हणतो लळेयाची या बाळका किरीटी, गवसणी करूनी स्नेहाची या दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करूनी ठेवी, तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. लहान मूल आहे, एक सुंदर चित्र उभं राहतं, लहान मूल आहे ते वेगवेगळे खेळ खेळत फिरतंय आणि जणू काही स्नेहाची गवसणी करून स्नेहाचं पांघरूण घालून माता त्याच्या मागोमाग धावते, आई त्याच्या मागोमाग धावते. तो जो खेळ खेळायला मागेल ना तो खेळ त्याच्यासमोर मांडत जाते, पण तो खेळ योग्य तऱ्हेने कसा खेळावा हे सुद्धा दाखवत जाते. तसाच हा परमेश्वर आपल्या भक्तांची आईच्या मायेनं सर्वतोपरी काळजी घेतो आणि त्याच्या उपासनेचा अधिकार वाढवत आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन येते. आई आणि तिचं लाडकं बाळ त्यांचं परस्परात रमणं ही सारी घटना स्वच्छ स्पष्ट दिसते आणि त्यांची परस्परांच्या विषयी असलेली भावना ह्याचं विश्व उलगडत जातं. असे स्वरूपाशी लीन झालेले भक्त हे ज्ञानी आहेत हे कसं ओळखावं, ज्ञानेश्वर त्यासाठी उदाहरण देतात. ते म्हणतात पै वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे. वसंत ऋतू आलाय हे कसं ओळखावं, तो वसंत ऋतू दिसत नाही तर झाडाच्या बहरावरनं ते ओळखता येतं. वसंत स्पर्शाने सजलेली कोवळीक इथे ज्ञानेश्वर चित्रित करतात. ते म्हणतात झाडाच्या मुळाला पाणी घातलं जातं ते पाणी दिसत नाही, पण झाडाच्या विस्तारावरून त्याच्या मुळाला पाणी मिळालंय हे कळतं. कारण प्रत्यक्ष दिसत नाही पण परिणाम मात्र दुदृश्य स्वरूपात चित्रित होतो. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. जमिनीचा मृदूपणा कुंभाच्या लवलवीतून कोवळेपणातून प्रकट होतो. अशी ही निसर्गचित्र सहज रेखाटली जातात आणि ज्ञानलक्षणं खरं तर रुजत जातात. एखादी ओवी समोर येते आणि चित्राचं रेखाटन करून त्या चित्राशी आणि ते चित्र उमटण्यासाठी कारण होणाऱ्या त्यामागच्या भूमिकेशी तत्वाशी आपण बांधले जाऊ लागतो. अशी अनेकानेक उदाहरणं ज्ञानेश्वरीत सापडत जातात. हेच या शब्दांचं वैशिष्ट्य की शब्दांच्या योगाने एक भावविश्व साकारत जातं आणि त्या भावविश्वात आपण गुरफटत जातो, त्या भावविश्वाच्या मोहात गुरफटत जातो. पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत न मावणारा परब्रह्म ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आणण्याचं कार्य ज्ञानेश्वरांचे शब्द करतात आणि ह्याचं श्रेय गुरुचरणी अर्पण करत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या गुरुची कृपा आहे, तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दाविन,
अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. हे आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार. नमस्कार
0: डॉक्टर. किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत. तर सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नर कोण असतात?
1: किन्नर म्हणजे काय? तर साधारणतः असं असतं, हा संस्कृत शब्द आहे किन्नर, म्हणजे नरपेक्षा ज्यांच्यामध्ये थोडीफार गोष्ट कमी आहे अशा शब्दाला किन्नर असं म्हटलं जाते. एखादा व्यक्ती असतो, तो जन्मता पुरुष किंवा स्त्री असा असतो आणि त्याला त्या आपल्या याचं आकर्षण पण असते. एखादा व्यक्ती पुरुष असतो आणि त्याला पुरुषी सत्वांचं, पुरुषी गुणधर्माचं आकर्षण असते आणि एखादा व्यक्ती स्त्री असतो आणि त्याला स्त्री गुणधर्माचं आकर्षण असते. तर ह्या गोष्टी नैसर्गिक असतात. तसंच एक नैसर्गिक गोष्ट आढळणारी असते की एखादा व्यक्ती हा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्याचे बाह्यलिंग हे पुरुषासारखे असतं, पण त्याला असं आतून वाटते, मनातून वाटते की तो पुरुष नसता स्त्री असतो. त्याच्यामुळे त्याला असं स्त्रियासारखं वेश करणं, स्त्रियासारखं राहणं, कपडे घालणं, केस वाढवणं, त्यांच्या काही हालचाली आणि वागण्याची पद्धत जी असते ती काय स्त्रीसारखी असते, कारण ती त्यांना मनात न आवडते. परंतु ते प्रकृतीचा एक भाग आहे हे समजून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे आणि अशा व्यक्तीला किन्नर किंवा किन्नर म्हटलं जाते. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे शब्द असतात. मेडिकल भाषेमध्ये त्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो किंवा ट्रान्समेन्स आणि ट्रान्सफिमेन असं त्याचं डिस्क्रिप्शन होते, त्यालाच आपण ट्रान्सजेंडर किंवा किन्नर असं म्हणतो. वैद्यकीयदृष्ट्या जर असं बघायचं झालं तर आपण त्यांचं एक वैद्यकीय तपासणी करतो. साधारणतः हे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होते. त्यांची काउन्सिलिंग होते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. गरज वाटली तर त्यांच्या शरीरामधले हार्मोन जे असतात, म्हणजे पुरुषांच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन, स्त्रीच्या शरीरामधलं इस्ट्रोजन, यांच्यामध्ये काही गडबड आहे का, कमी जास्त आहे का हे बघून घेतो आणि नेमकं त्यांना असं का होते आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो. मेडिकल भाषेमध्ये त्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया असं म्हणतात. जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल आणि ती दुरुस्त करतात असेल करेक्टेबल, तर जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर जी करेक्ट करता येते. पण कधी कधी असं असतं की त्यांच्यासाठी नैसर्गिक असते, त्याला जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया किंवा जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात. म्हणजेच हा फिजिओलॉजिकली किंवा शरीर रचना आणि शरीर क्रियेसमध्ये एक नैसर्गिक घटक आहे असं तपासलं जाते. साधारणतः हे केव्हा घडून येते? तर जेव्हा आपण वयामध्ये येतो, टीनेज ज्याला असं म्हणतो, कुमार अवस्था, या कुमार अवस्थेमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणून येतात. कदाचित त्याच्या पहिलेही काही लोकांमध्ये हे लक्षणं असतात पण तेवढी प्रामुख्याने आढळत नाही किंवा व्यक्त होत नाही. परंतु कुमार अवस्थेमध्ये जेव्हा वयामध्ये येतो आणि ज्याला आपण म्हणतो की टीनेज, त्या काळामध्ये ते लक्षात येते.
0: डॉक्टर, आपण म्हणालात की टीनेजमध्ये ते लक्षात येत असतं, पण बरेचदा असं होतं का की जन्मता हा लक्षणं दिसून येत असतात?
1: नाही, साधारणतः जन्मता लक्षणं दिसून येत नाही. जन्मता जी बाह्य गुप्तांग असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पुरुषाचं आणि स्त्रीचं वेगवेगळं लिंग, त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर ती लक्षात येते. पण असं जरुरी नाही की त्याच्यामुळेच त्यांना ती किन्नर आहे की नाही आहे असं ओळखता येईल. एखाद्या व्यक्तीमध्ये जननेंद्रियामध्ये काही गडबड असेल तर ते ऑप्शन करून दुरुस्त करता येऊ शकते. कदाचित ती करावी की नाही करावी याच्यावरती पण बरेच चर्चा होतात, बरेच मार्गदर्शक तत्व आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांचा, म्हणजे जे व्यक्ती असतो, जो रुग्ण असतो, लहानपणीचा बाळ, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांचे पालक, यांचा काय निर्णय आहे. परंतु जसं जसं त्याची वाढ होते, त्याच्या हालचाली आणि बाह्यरूप कसं असते यानुसार ते आपल्याला लक्षात येते. गुप्तांग किंवा लैंगिक कसं असेल यापेक्षा ते व्यवहारिकदृष्ट्या कसे आहेत हे जास्त महत्त्वाचं असते.
0: डॉक्टर, काही लक्षणं दिसून येत असतात का यात?
1: नाही, साधारणतः अशी काही खूप लक्षणं देत नसतात. त्यांचं बिहेवियर, म्हणजे वागणूक कशी आहे हेच महत्त्वाचं असते आणि त्याच्यावरूनच हे ठरवलं जाते. आणि जो व्यक्ती असतो त्याचं एक आंतरिक मन असते, ते नेहमी सांगत असते. एखादा पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याला असं वाटते की तो स्त्रीच आहे, तर तो सगळं तसं वागतो. किंवा एखादी स्त्री असते, तिला मनात असं वाटते की मी पुरुष आहे आणि तो तसं असतो. आपल्याकडे अगदी इतिहासात पण असं वर्णन आहे. महाभारतामध्ये श्रीखंडीचं जे वर्णन असते, कदाचित हा त्यातला एक प्रकार असावा असं पण काही ठिकाणी वर्णन आहे.
0: डॉक्टर, मग यामागे काही कारणं असतात का?
1: यामागचं काही कारण म्हणजे असं वैज्ञानिकदृष्ट्या तपासलं तर त्यांचे क्रोमोसोम वगैरे असू शकतात असा अंदाज आहे. कदाचित एक्स आणि वाय हे माणसामध्ये असतात, पुरुषांमध्ये असतात, आणि एक्स एक्स हे फिमेलमध्ये असतात, पण त्याच्यामध्ये काही बदल झाले, व्हेरिएशन झाले, तर असं प्रमाण होऊ शकते. आणि साधारणतः अशा तपासण्या कुठे केल्या जात नाही किंवा करत नाही. परंतु सर्वसाधारणतः क्लिनिकली ज्याला म्हणतो की त्यांचं वागणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे आणि त्यांना स्वतःला काय वाटते यानुसार त्यांच्याशी चर्चा करून कुटुंबाचा सहवास, पालकांचा सहवास, अगदी इथे शाळेत जात असतील तर त्यांच्या जवळचे मित्र आणि ज्याला म्हणतो आपण शिक्षक, या सगळ्यांच्या चर्चेमधनं हा विषय सोडवता येतो.
0: डॉक्टर, यावर मग काही इलाज आहे?
1: हो, याच्यावरती इलाज आहे. म्हणजे त्याला पहिले स्वीकारायला पाहिजे, त्याच्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे, आणि साधारणतः त्याचं पहिले काउन्सिलिंग जे असते की एक त्याचं समुपदेशन करायला पाहिजे की ते नेमकं काय आहे, कसं आहे, हे लक्षणं काय आहे, त्यांना काही मानसिक त्रास आहे का, काही गडबड आहे का, काही त्यांच्यावर आघात झाला होता का, तो दुरुस्त करावा. ते नसेल तर त्यांचे हॉर्मोन असेसमेंट ज्याला म्हणतात संप्रेरकं, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे मोजायला पाहिजे. ते बरोबर बनते आहे, नाही बनत आहे. त्यानंतर त्यांचे जे गुप्तांग असतात म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ झाली आहे नाही आहे हे तपासायला पाहिजे. आणि अगर अगदी सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना आपण हार्मोन थेरपीची ट्रायल देतो. म्हणजे साधारणतः एक वर्षापर्यंत त्यांना आपण हार्मोन थेरपी देऊन पाहतो. आणि एक वर्षाच्या हार्मोन थेरपीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की नाही ते पुरुष होते पण स्त्री म्हणून जास्त चांगले असतील, किंवा एखादी स्त्री असेल आणि ती पुरुष म्हणून चांगले असेल, तर मग त्याच्यानंतर त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जे म्हणतो पूर्ण याच्यामध्ये ती करता येते. जेव्हा हार्मोन थेरपीची पूर्ण जी गरज असते ती थांबते आणि अशा पद्धतीने त्यांचा इलाज केला जातो. असा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करून त्याला एक चांगलं स्वरूप देता येते.
0: डॉक्टर, तीन टप्पे आपण सांगितले, पहिलं समुपदेशन, दुसरा हार्मोन थेरपी आणि तिसरं सर्जरी असते. समुपदेशन तर आमच्या श्रोत्यांना माहीत आहे, पण हार्मोन थेरपीमध्ये नेमकं काय करण्यात येतं?
1: हार्मोन थेरपीमध्ये साधारणतः असतं की एक व्यक्ती हा पुरुष आहे पण त्याला असं वाटतं की तो स्त्री आहे, तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व असतात ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणतात, तर ते कमी करण्याचे त्याला इंजेक्शन किंवा गोळ्या देतो आपण. आणि स्त्रीतत्व वाढवण्याचं जे असते त्याच्यासाठी पण मेडिसिन्स म्हणजे इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो. मग त्याच्यामध्ये हळूहळू असं होते की पुरुषतत्व कमी झालं आणि स्त्रीतत्व वाढलं, आणि मग त्यांना आपण निरीक्षणं नोंदवतो की त्यांना ठीक वाटते आहे का, त्यांची जी इच्छा होती की स्त्री बनायची ती व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडतो आहे का. आणि हे जर त्यांना व्यवस्थित सूट झालं म्हणजे त्यांनी तो बदल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदी वाटायला लागलं, चांगलं वाटलं, शरीराला काही गडबड झाली नाही, मनाला काही गडबड झाली नाही, तर मग असा निर्णय येतो, निष्कर्ष येतो की नाही आता त्यांनी जर का डेफिनेट ट्रीटमेंट केली आणि ज्याला म्हणतो जेंडर रिफॉर्मेशन सर्जरी आणि लिंगबदल ही शस्त्रक्रिया जर करायची ठरली ते करता येते. कारण शस्त्रक्रिया ही एकदा केली की ती पूर्ण असते, परमनंट असते, म्हणजे ती वापस नाही होत आहेत. आणि असं जर झालं तर एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या पहिले आपल्याला त्यांचं मानसिक समुपदेशन आणि हार्मोन थेरपी पूर्ण असावी. साधारणतः असं लक्षात येते की एक वर्षाचा जो पिरियड असतो या काळाखंडामध्ये एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण रूपने बरं वाटते किंवा इम्प्रूव्हमेंट येते, काही छोटे छोटे बदल करायचे असेल तर ते करता येतात. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जर करत गेलं तर त्याचे जे निरीक्षण असतात ते नोंदवता येतात आणि असं लक्षात येते की नाही हा व्यक्ती जरी पुरुष म्हणून जन्माला आला तरी हा स्त्री म्हणून चांगलं जगू शकतो, याच्या मनातनं स्त्रीचं भाव आहे, स्त्रीचं तत्व आहे, तर याला स्त्री म्हणून मान्यता भेटावी. आणि मग आपण त्याला असं पुरुषातनं स्त्रीमध्ये बदलण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात ते करतो आणि त्याला शासन दरबारी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लिगली तसं त्यांचं आधार कार्ड आणि सगळे डॉक्युमेंटेशनवरती पण अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचं लिंग बदल करता येते. हीच परिस्थिती उलट्या बाबतीमध्ये पण असते, एखादी महिला असेल पण तिला असं वाटत असेल की ती पुरुष म्हणून चांगली असेल तर तिला त्या प्रकारचं औषध, त्या प्रकारचे हार्मोन देऊन इलाज केला जातो. दोन्ही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सारख्या असतात, सर्जरी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

0: डॉक्टर, याचा कालावधी किती असतो हार्मोन थेरपीचा?
1: साधारणतः 1 वर्षपर्यंत देतो टप्प्याटप्प्याने. ते सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू होते, मग हळूहळू वाढवतात, त्याचे निरीक्षण नोंदवले जातात. आणि 1 वर्षपर्यंत जर असं वाटत असेल की या हॉर्मोन थेरपीने त्यांना ती व्यवस्थित सूट झाली, त्यांनी ते सगळं व्यवस्थित बदल स्वीकार केलेला आहे आणि काही त्याच्यापासून अपाय नाही झाले, किंवा हे जर असेल आणि आता हे लक्षात आलं निष्कर्षाने की ही हॉर्मोन थेरपी त्यांना व्यवस्थित वाटते, म्हणजे त्यांचं जे लिंग बदल करण्याची इच्छा आहे ती संयुक्तिक आहे आणि प्रामाणिक आहे, तर ते जेव्हा जस्टिफाय होते त्याच्यानंतर 1 वर्षाचा साधारणतः पिरियड असतो.
0: डॉक्टर, आपण सर्जरीबद्दल म्हणालात, सर्जरी कुठल्या कुठल्या प्रकारची असते?
1: साधारणतः पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये बदल करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात. एक असते की स्तनवृद्धी करण्यासाठी, ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट किंवा पोटाचं मांस काढून छाती बनवली, स्तन बनवणं, हे कॉमनली करण्यात येणारी प्रक्रिया असते. दुसरी असते लिंग बदल, म्हणजे त्याच्यात पुरुषाचं लिंग आणि अंडाशय हे काढले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक स्त्रीसारखं बाह्य लिंग बनवलं जाते, ज्याच्यामध्ये ते बसून लघवी करू शकतील आणि दिसण्यासाठी एक स्त्रीसारखं असेल. काही लोकांना याच्यानंतरही असं वाटते की त्यांच्या शरीरामध्ये बदल आहे, तर ते त्याच्या पुढचेही ऑपरेशन, म्हणजे हनुवटी ठीक करणं, अगदी त्यांचा जो गळा असतो, त्याचा जो कंठ पुढ्याला असतो ना, तो कमी करून स्त्रीसारखा करणं, कधीकधी जे कंठ असतो म्हणजे वोकल कॉर्ड ज्याच्यातनं आवाज येतो, तर तो आवाज पुरुषांचा एक वेगळा असतो, स्त्रीचा एक वेगळा असतो, तर त्या वोकल कॉर्डची टाईटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्राफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट, म्हणजे केस प्रत्यारोपण करणं, भुव्याचा आकार कमी जास्त करणं, असे पण प्रकार करतात. पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केल्या जाते. सर्वसाधारणपणे ज्या 2 पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्य लिंग कमी करणे, ह्या 2 गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
0: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्या आधी काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळे सरकारी दवाखान्यामध्ये पण जिथे जिथे हे डिपार्टमेंट आहे तिथे ह्या उपलब्ध असतात. सर्जरी करण्यापुढे त्याची कायदेशीर प्रक्रिया असते की हा व्यक्ती आहे, त्याचं समुपदेशन झालेलं आहे, त्याला व्यवस्थित हॉर्मोन थेरपी ठराविक काळापुरती साधारणतः 1 वर्षापर्यंत दिली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज आहे. सर्जरी ही कशी असते की एकदा केली की ती पुन्हा वापस नाही करतात, म्हणजे इरिव्हर्सिबल ज्याला म्हणतो, परमनंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्जरी करताना काळजीपूर्वक असावी, कारण एखाद्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात ते वापस ऑपरेशननी पूर्ववत करणं कठीण असते किंवा शक्य नसते. त्याच्यामुळे ती काळजीशीर टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित काळजी

0: नंतर काही काळजी घ्यावी लागते?
1: ऑपरेशननंतर साधारणतः काळजी म्हणजे काय, त्यांना हॉर्मोन थेरपी बंद झालेली असते आणि बाकी व्यवस्थित टाके वगैरे भरून येणं, घाव लवकर ठीक होणं, याच्यासाठी जे प्रिकॉशन असतात 8-15 दिवसाच्या त्या घ्यावं लागतात. साधारणतः त्यांच्यानंतर त्यांना काही खूप फॉलोअप किंवा पथ्य पाळण्याची गरज नसते.
0: हां डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये दोन मुख्य गोष्टी सांगितल्या, एक तर लिंगाची सर्जरी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे स्तनं लावण्यात येतात. मग या दोन्ही केसेसमध्ये फॉलोअप घ्यावा लागतो का डॉक्टरांचा?
1: हो, साधारणतः लिंग परिवर्तन झाल्यानंतर खूप असं आवश्यक नसते, कारण तो शरीरातनं काही भाग निघालेला असतो, परंतु जिथे इम्प्लांट टाकलेले असतात त्याच्यामध्ये कधीकधी इम्प्लांट हे सिलिकॉनचं बनलेलं असतं, ते बाह्य वातावरण असते. अगदी दुर्मिळदृष्ट्या, अगदी रिअरली क्वचितच ते इम्प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाली किंवा ते फुटलं किंवा त्याच्यामध्ये काही झालं तर असं होऊ शकते. त्याच्यामुळे साधारणतः आम्ही त्यांना म्हणतो की दर 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं.
0: हा, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते?
1: नाही, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर साधारणतः विशेष काळजीची आवश्यकता नसते, ते एक सामान्य आयुष्य जगू शकतात.
0: डॉक्टर, सर्जरी जी करण्यात येते त्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का की इतक्या वर्षांचा व्यक्ती असेल तरच सर्जरी होईल असं काही?
1: वयाचं बंधन म्हणून असं नसते, पण साधारणतः त्यांची पूर्ण वाढ झालेली आहे, त्यांना व्यवस्थित हॉर्मोन थेरपी भेटलेली आहे आणि ते एक ज्याला आपण म्हणतो की प्रौढ आहेत, म्हणजे मोर दॅन 18-20 इयर्स अशा लोकांचं ऑपरेशन केलं जाते. साधारणतः त्याच्या पहिले ऑपरेशन नाही केलं जात, तोपर्यंत आपण त्यांना असेसमेंट करतो आणि समुपदेशन आणि हॉर्मोनल थेरपी देतो.
0: डॉक्टर, या विषयावर आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते.

0: डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं की किन्नर आपण कोणाला म्हणतो, ते जन्मतः असतात की नंतर लक्षण दिसून येतात, त्यामागे इलाज काय असतो, त्याचे वेगवेगळे टप्पे कुठले असतात, याबाबतीत आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर, आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नरांच्या नेमक्या आरोग्यविषयक तक्रारी कुठल्या कुठल्या असतात?
1: सर्वसाधारणतः त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जे काय सामान्य व्यक्तीला ज्या असतात तशाच असतात, परंतु त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो एक प्रकारचा भेद असतो, बुद्धिभेद ज्याला म्हणता येईल किंवा मनभेद. त्यांचं शरीर काहीतरी वेगळं असते आणि त्यांचं मन काहीतरी वेगळं असते, आणि आपल्या मनाला शरीर अनुरूप नाही असं त्यांना नेहमी वाटत असते. त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः एका वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, पण त्याला असं नेहमी वाटते की तो मुलगी आहे. मग त्याला असं मुलीसारख्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉक घालणं, नाचणं, साधारणतः एक मुलगी जसं करते तसं करायचं आवडते, पण त्याचं बाकीचं त्याला एक व्यत्यय येतो की नाही करायचं नाही करायचं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक प्रश्न असतो जडणघडणीमधला, कारण त्यांचा मेंदू आणि त्यांचे विचार त्यांना सांगत असतात की नाही, तू अजून एक स्त्री आहे किंवा तू आता एक पुरुष नाही आहे. आणि समाज किंवा बाकी पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे जो असतो तो त्याला एक पुरुष म्हणून असतो. कदाचित त्याच्या घरच्यांना, पालकांना, मित्रांना, शाळेमध्ये शिक्षकांना, ज्यांचा परिसर असतो त्यांना पण असंच वाटते की हे असं काहीतरी वेगळं होत आहे. बाकी समस्या ज्या असतात सर्वसाधारण लोकांना ज्या असतात, सर्दी, खोकला, ताप वगैरे किंवा अन्य बिमारी, अपघातापर्यंत, ते सगळं सामान्य असू शकतात, पण त्यांच्या मन आणि शरीरामधले असलेला जो एक द्वंद्व असतो हा मात्र त्यांचा खूप वेगळा असतो. हा समजून घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यासाठी सगळ्यांना समजदारपणा असणं आणि असं असू शकते हे स्वीकार करणं हे खूप आवश्यक असते. हाच त्यांचा एक महत्त्वाचा आरोग्यविषयक समस्या ज्याला म्हणता येईल आपण अशी असते. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण बघितलंय.
0: डॉक्टर, म्हणजे मानसिकरित्या आजार उत्पन्न होऊ शकतात असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: हो हो, त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व असतात मानसिकता, हाच त्याच्या मागचा सगळ्यात मोठा गोष्ट असतो. आणि सगळ्या स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, अगदी कौटुंबिक स्तरावरती, मित्रपरिवार ते जिथे असतात त्या शाळा परिसरामध्ये, त्यांना कोणी समजून घेत नाही. आणि मग त्याच्यामुळे त्याची एक चिडचिड असते, त्यांच्यामध्ये एक वैफल्य असते, एक नैराश्य असते, त्यांना जीवनामध्ये काही नाही असं वाटत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या अभ्यासामध्ये, घरगुती कामामध्ये, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र जेतात कुठे ते असतात त्या सगळ्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे हा जो विषय असतो हा अतिशय संवेदनशील आणि समजण्याचा असतो. कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट

0: जबरदस्ती न करता समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या भावना समजल्या, त्याचं मागचं कारण समजण्याचा प्रयत्न केला तर ते ठीक होते.
1: डॉक्टर, या समस्यांचं किंवा तक्रारींचं निवारण आपण कसं काय करू शकतो?
0: त्याच्यासाठी त्यांच्याशी एक संवाद करावा लागतो, त्यांना समजून घ्यावं लागतो आणि आपली पण एक वैचारिकता असावं की असं असू शकते असं आपल्याकडे बरंच वर्णन असते, तर आपण वाचायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे समुपदेशासाठी किंवा पुढच्या इलाजासाठी न्यायला पाहिजे. त्यांचं दुर्लक्ष न करता त्यांना स्वीकार करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

0: डॉक्टर, यामध्ये नेमकी समाजाची भूमिका काय असायला हवी, काय वाटतं आपल्याला?
1: मला सर्वसाधारणतः असं वाटतं की समाजामध्ये किन्नर ह्या विषयावरती एक असं असतं की त्यांना आपण नेहमी एक विनोदाचं स्थान केलेलं असतं किंवा निम्न लेखलेलं असतं, पण असं नाही आहे. समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षित आहेत, आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे येत आहेत, त्यांना स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्था असो किंवा बाकी पण असो, त्यांच्यामध्ये त्यांना एक समान संधी भेटली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूनगंड नसावा आणि समाजाने तो बाळगू नये किंवा त्यांना असं हिनवू नये. दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना एक टॉयलेटचा प्रश्न असतो, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणते टॉयलेट वापरावे. तर काही ठिकाणी असे टॉयलेट बनवण्यात येत आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी, ते आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की कायदेशीर मान्यतेनुसार आधार कार्डवर देखील ट्रान्सजेंडर हा नवीन शब्दप्रयोग यायला लागला आहे, त्याबद्दल कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे, अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये असे जे काही असतात त्यांना शाळा स्तरावरती पालक स्तरावरती कसं कसं आपण मदत करू शकतो की लवकर पुढे आणू शकतो ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असायला हवी?
1: सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाचीच असते, कारण असे लोक जेव्हा कुटुंबामध्ये असतात तर कुटुंबाने त्यांना जर का मदत केली, समजून घेतलं, सहकार्य भेटलं, तर त्यांचं एक व्यवस्थित संगोपन चांगलं होईल, त्यांना एक व्यवस्थित इलाज करता येईल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून त्यांना जर आवश्यक वाटलं तर ते करता येईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये एक मुलगा आहे आणि तो असं स्त्रीसारखं काहीतरी करतो, तर बऱ्याचदा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो आणि मग त्यातूनच ते घर सोडून जाण्याचे प्रकार होणे, टोळ्यामध्ये फिरणे, कुठेतरी उघड्यावरती किंवा आपण जे बघतो की रस्त्यावरती ते असतात आणि पैसे मागतात, प्रवासात दिसणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्यांना एक जवळपणा किंवा आपलेपणा नसतो आणि म्हणूनच ते आपल्या परिवारापासून दूर जातात आणि असं होते. तर परिवाराने त्यांना समजून घेणं, त्यांच्या मागचं त्यांचा दृष्टिकोन समजणं आणि त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघून स्वीकार करणं, त्याचा व्यवस्थित इलाज करणं जे की सहज शक्य आहे ते करायला पाहिजे.
0: डॉक्टर सरतेशेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
1: सरतेशेवटी मी हे सांगू शकतो की समाजामध्ये असे जर लोक असतील तर त्यांना आपल्या मायेचा हा प्रेम आवश्यक असते, त्यांचं एक चांगलं आपण समुपदेशन केलं, त्यांना समजून घेतलं तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्यांचा जो द्वंद्व असतो तो दूर होईल आणि किन्नर म्हणून त्यांना एक विनोदाचं स्थान न देता आपण माध्यमांमधनं किंवा सामान्य जीवनामधनं त्यांच्याबद्दल असलेली जी एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे, बरेच चांगल्या प्रवाहात येऊन चांगलं काम करतात आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ते पुढे आणणं, त्याला प्रसिद्धी देणं आणि त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणं हे आवश्यक आहे.
0: डॉक्टर प्रणाम सदावर्ते, आपण इथे आलात आणि किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत रामराम पावणं या चित्रपटातून. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत आनंद घन यांचं.

0: AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुदेश भोसले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांची रचना, श्रीकांत तेलंग यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे प्रेमासाठी वाटेल ते.
1: प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते.

माझ्या रूपाला आवरलीस काय, माझ्या रूपाची राणी, माझ्या पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, पाठलाग करेन तुझ्या हाताला, धरेन मी जीवा भावाची राणी करेन।

वाटल ते मला दोघं बोलू नको, कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो, प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना आई।

श्रोतेहो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातून. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांच्या स्वरात, वैभवी देशमुख यांची रचना आणि संगीत, ए व्ही प्रफुल्लचंद्र.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत शिक्का या चित्रपटातलं जयदीप यांच्या स्वरात, वैभव जोशी यांची रचना आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

0: श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. मालिका सादर करत आहोत भोहाडा आणि आदिवासी लोककला. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
2: श्रोते हो नमस्कार. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर पासून पुढे गुजरात राज्याच्या सीमेच्या दिशेनं आपण जेव्हा जाऊ लागतो तेव्हा वाटेत आपल्याला हर्सूल हा भाग लागतो. पुराण काळातलं दंडकारण्य याच भागात होतं असं म्हणतात आणि आजही या ठिकाणी जंगल आढळतं. घनदाट जंगल, पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पश्चिमेला दादरा नगर हवेली, दीव दमण, दावलेश्वर, हेदपाडा, उत्तरेला दमणगंगा आणि त्याला लागूनच मग गुजरात राज्याची सीमा, तर दक्षिणेला ठाणे जिल्हा आणि हा असा चार दिशांचा जो आपण नकाशा सांगितला त्याच्यामध्ये असणारा हा प्रांत किंवा हा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन भोहाडा आणि आदिवासी कलांचं ध्वनिमुद्रण आम्ही केलं आहे तो भाग. या ठिकाणी 5 प्रकारचे आदिवासी राहतात, वारली, कोळी, कातकरी, कोकणा आणि ठाकर.
1: जंगलचे राजे असं स्वतःला मानणाऱ्या या आदिवासींची संस्कृती तशी खूप जुनी आहे आणि बदलत्या काळातही त्यांनी ती टिकवून ठेवलेली आहे हे विशेष. लोकपरंपरा, चालीरीती, जीवनपद्धती, संगीत, नृत्य या साऱ्यातून त्यांच्या संस्कृतीचं मनोज्ञ असं दर्शन घडतं. या भागातल्या आदिवासींच्या लोककलेत भोहाडा हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्या इतरही लोककलांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ही मालिका
2: भोहाडा आणि आदिवासी लोककला. दिनेश, किती छान वाटतंय ना हा परिसर बघ. आपण ज्या गावामध्ये आपण इथे आता बसलेलो आहोत तो हा मंच आहे आणि हा गावातला हा नैसर्गिक मंच आहे. या मंचावर इथे वर या लोकांनी मांडव घातला आहे आणि समोर दूरवर पर्यंत शेत दिसतात आणि आपण बसलो तिथे मागच्या बाजूनी या गावाची घरं आहेत. म्हणजे मंचाच्या मागच्या बाजूला घरं आणि एखादं थिएटर असल्यासारखं थोडंसं खाली म्हणजे एरवी कसं असतं, मंच असतो आणि अँफी थिएटर असतं, हे इथे थोडंसं खाली आणि ही सगळी शेतं सुरू आहेत
1: आणि म्हणून हा लोकमंच आहे असं पण म्हणू शकतो,
2: असंही म्हणू शकतो.
1: लोकांनी चालवलेला लोकांचा मंच आणि हे कलाकार सुद्धा लोकांमध्येच आहेत.
3: 15 दिवसात घोडी तेरबेज केली, घोडी घंटटली, नदरती बाजीने लावले आणून मारून तिच्यावर गोष्ट आणली आणि हान मार करायची, हे बाजीला
4: हे बाजीला
3: आणि हुसकून लावू.
4: निळावत
3: राणी सांगते म्हणे बायांनो ते जमणार
4: नाही,
3: अहो बाई जित्रोबाला बाळगीच पाहिजे. 15 दिवस झालं असा करता करता करता करता नी घोडी अगदी लुकडी झाली.
4: झाले
3: हे झालं काय,
4: झालं काय,
3: बाळगी पाणी पाजत नसल,
4: नसल
3: चार वैरण करत नसल,
4: नसल
3: हिंगर भिंगर दोन्ही वडील बटकी
4: बटके

0: राजा आम्ही बालदेची गमत पाहायला जातो
1: जातो
0: रणमाला जाऊन जुग्यात लपून राहिल्या
1: राहिल्या
0: चंद्रसेन राजा निळा गवत उपटून
1: उपटून
0: आणि घोड्याचा तोंड वाचून घोड्याच्या तोंडात चिळतो
1: चिळतो
0: तोंडातला चार खाली टाकून देते
1: देतो
0: नाही
1: भाई
0: बालद्यावर दूध आणू नये
1: नाही
0: बाळजी होया गवत उपटून ते घोड्याला चारत
1: चारतो
0: आणि आपले शिव्या दे तुझ्या बाळजी चारण आहे
1: चारण आहे
0: पण पाणी नसतं पाज
1: पाज
0: दुधाने तळ्यावर चला
1: चला
0: दुधाने तळ्यावर जाऊन कुठं जुग्यात जाऊन लपल्या
1: लपल्या
0: झाडाच्या बुडाच्या आहे बुडाच्या आड जाऊन लपल्या
1: लपल्या
0: आणि त्याची गमत पाहिली
1: पाहिलं
0: पाण्यावर नेली कानाला धरून पाणी पाजतो
1: पाजतो
0: टोकडीवर काढ निघाणं तर
1: केलं
0: नेऊन कळम साईल उभी केली अवती भोवती पाहला
1: पाहला
0: अंगातला वस्त्र काढला
1: काढला
0: तर जसा तसा तसा आगीन पेट
1: पेट
0: आंघोळ करायला लागला
1: लागला
0: तर दुरे बायांची नेत्र अडकून गेली
1: गेले
0: म्हणे बाई
1: बाई
0: हे चित्र काय
1: काय
0: आणि हेच गोडी पाहत होवे
1: पाहत होवे
0: पण शिव्या नको नावाजे बाळा द्याल माझ्या बाई
2: दिनेश आता आपण जे गाणं ऐकत होतो आपण इथे येतोय असं पाहून त्यांनी थोडासा आवर्त घेतलाय बघ ना त्यांच्या हातामध्ये ही काशाची असावी असं मला वाटतंय पितळ्याची असेल किंवा काशाची थाळी दिसतीये थाळी म्हणू का थाळा म्हणू असं मध्यम आकाराचं त्याचं हे आहे आणि काडी आहे ते असं वर खाली ते काडी अशी हाताने फिरवून
3: त्याच्यातून एक असा सुंदर नाद
2: येतो तानपुऱ्यासारखा आवाज येतो आहे तर आपण त्यांना विचारूया हे सगळं काही हे कोणतं वाद्य आहे आणि ही कोणती गाणी ते गात आहेत
4: तुमचं नाव काय
5: नवसू चिमणा राऊत राहणारा सावरपाडा
4: आणि तुमचं नाव काय
6: किशन जानू कांबळी खर्शेत
4: विसरलं की काय नाव
6: नाही तेच आहे ना
4: बरं तुम्ही आता हे जे वाद्य वाजवत आहे ह्याचं नाव काय
5: कासा म्हणतो
4: कासा थाळ वाद्य असं पण बोलतात ना आणि तुम्ही आता आधी असे हात जमिनीवरती घासलेत ते कशासाठी
5: ते हे वाजत नाही ना त्याच्यामुळं त्याला हाताला थोडा मैला लावायचा
2: दिनेश मैला म्हणजे माती असं त्याला म्हणायचंय बरं का
5: नंतर मग ते वाजत त्याची पावडर आपण लावतो ना
4: हा जसं तबला वाजवताना किंवा ढोलकी वाजवताना ते हाताला पावडर वगैरे लावतात तसं
5: लावता
4: आणि हे जे आहे ही थाळी जी आहे तुमच्या हातामध्ये ही कुठल्या धातूची आहे कसली आहे ही थाळी
5: हे याला आपल्या पितळ म्हणतात
4: पितळ्याची थाळी आहे
5: पितळ्याची थाळी
4: हा आणि त्यात तुम्ही काहीतरी एक लावलेला आहे चिकट पदार्थ तो काय आहे
5: ते आपल्या याच मेन
4: कसलं मेन
5: त्याला कोती म्हणतात
4: कोती
5: माशी
4: कोती
5: हा
6: जंगलातून
5: जंगलात झाडात राहत ते पोकळात आणि ते पोकळात असताना
4: म्हणजे मधमाशी म्हणताय
5: मधमाशी त्याचे ते हे मैला राहतो
4: म्हणजे तुम्ही स्वतः मिळवलत का
5: स्वतः मिळवायच
4: आणि ही काठी जी आहे तुमच्याकडे ती कसली काठी आहे
5: ही काठी त्याचं नावच सरबुट म्हणून त्याला म्हणतात
4: हे कुठे मिळत
5: हे जंगलातच मिळत
4: तुम्हाला माहिती आहे बरोबर ओळखता येत
5: हो
2: हे झुडूप असतं का झाड असत
5: नाही लहान फांदी राहते
2: पण हे छोट्या उंचीचं झुडूप असत त्याला इतकी सरळ काठी येते
5: सरळ काठी येते
2: आणि त्याला बारीक बारीक वेगवेगळ्या फांद्या असतात का
5: नाही फांद्या
2: हा
5: नुसतं वर ती शेंडा राहतो
2: बर आणि त्याला वर काही कणीस वगैरे सारखं असतं का
5: कणीस नाही त्याला फुलं राहतात
2: बर हे पाण्याच्या जवळ असते का कसंही मातीवर उगवते
5: कुठेही जंगलात राहते
2: सरबुट
4: आता तुम्ही हा जो मेणाचा गोळा चिकटवलेला आहे त्या थाळीमध्ये तो बरोबर असा एका बाजूला चिकटवलाय तो त्याची जर जागा बदलली तर काय होईल
5: त्याची जागा बदलली तर मग आवाजात बसत नाही
4: दाखवा बरं कसं आता हा आवाज आहे तो कसा बदलतो
1: जातो
5: आणि महिन्या कधी महिना चालला
1: चाललो
5: आणि हक्क मारा या बाबा

0: आणि जर मागे पुढे झालं तर दोघांचा
1: आवाज सारखाच काढ.
0: मग याची तुम्ही आधी काही टेस्ट वगैरे घेता का?
1: नाही करे. दोन्ही आवाज एकच सुटला पाहिजे. कमी पडला तर मग एकमेकावर डोळाला मारायचा. का तुझा आवाज कमी पडला उचेल.
0: आता दोघं मिळून तुम्ही हे गाणं सादर करता तर तुमचा जो साथीदार आहे आणि तुम्ही या दोघांचा बरोबर सूर मिळाला पाहिजे. ते कसं काय तुम्ही जमवता हे सगळं?
2: ही जागा आहे, हे जागच वर हा सूर जमतो.
0: पण ते कसं शोधता तुम्ही?
2: दुसरी जर जागा धरली तर मी जमवीन, पण तेलं जमू शकणार नाही.
0: आता जागा बदलली तुम्ही का?
2: जागा बदलली.
0: हां.

0: विचार मना में दिरा तू देते
1: कला विकल मनचा मना तो बाजारा जा तू
2: आता तुमचा आणि यांचा आवाज जर जुळला नाही तर तुम्ही काय करता मग
0: नाही जुळवायच लागतो
2: पण आता समजा तुम्ही जागा बदलली त्याची आणि त्या पट्टी त्यांना नाही गाता आलं तर मग काय करता
0: मग नुसता तोंडी हुकारा द्यायचा मग त्याला नाही जमाय लागला तोंडी मग मोकळा आवाज त्याचा
2: आणि तुम्ही एकमेकांकडे बघत असता ते काय काय बघता
0: बघता म्हणजे मग एकमेकावर तो एकमेकाचा दबाव राहतो जमलाच पाहिजे जर कधी त्याचा आवाज कमी पडला तर मला कमी करायला लागत हे माझे आमचे जे गाणार आहो ते हातात कळा राहते आमचे
3: ही जी थाळी आहे आता आपण हे बघितलं की वेगळं तिची ठिकाणं बदलली की त्याचा सार बदलतोय स्वर बदलतोय पण मग तुम्ही तुमच्या स्वरासाठी जी जागा नक्की केली आहे ती तुम्हाला कशी ओळखता येते
4: काठावरती आम्ही येळ्यानी त्याला थोडं कापून घेतो परातीला म्हणजे त्याला आपण असं नख लावलं का त्या कापात जिथं कापेल तिथं बरोबर हे हाताचं नख बसतं
3: पण
4: आम्हाला मग कळून येतं का इथं आपली खून आहे मग तिथंच लावतो
3: पण मग हे कापलेलं सुद्धा हीच खूण तुम्ही कधी कशी शोधून काढली की याच ठिकाणी आमचा हा स्वर बरोबर लागेल
4: मग ते शोधून काढली म्हणजे आम्हाला जर ठाव वाजत बसलं तिथं आम्ही त्याला खून करून ठेवली
3: कसं ठाव वाजवला
4: आता आम्ही जर हा सूर पकडला याचा तर आपल्याला सात पाड्या म्हणजे असं ठकवा ठकव करायला नको मग तिथं आम्ही
3: पण ते तुम्ही तिथे तीच खूण तशी करण्यासाठी हे सगळं परातभर ठिकठिकाणी ती काठी ठेवून वाजवून बघितली का हा मग असं सांगा ना
4: काठी ठेवून वाजवत नेली
5: फिरवली ना फिरवली
4: अशी वाजवून पाहिली पण तो आवाज आमचा जमला नाही मग त्या जागेवर आणून आणि मग त्याचा आवाज आपला आवाज बरोबर घेतला
3: बरोबर घेतला
4: तेथे आम्ही खून करून ठेवू
3: आता तुमच्या आवाजाची ठिकाणी वाजवा
5: दुसऱ्या ठिकाणी वाजणार

0: વખતનો પરિણામ એ વખતનો પરિણામ રાજાજી મૃત રાજા કોતુ
1: રાજા કોતુ મારી બોલા રદેવા તુઈ
2: दिनेश मी या गाडीवरून ती अंगठा आणि त्याचा आपण जे अनामिका म्हणतो ते बोट त्यामध्ये ती ठेवलेली धरलेली काठी आहे. काठी म्हणू की काडी म्हणू, ना ती काठी आहे ना ती बारीकशी एखादी काडी आहे,
3: काडी किंवा काठी याच्या मधलंच काहीतरी आहे.
2: पण त्याच्यावर हात धरून ते दोन्ही हातांनी म्हणजे दोन चिमटींमध्ये ते जे फिरवत आहेत त्या काडीवरून तो हात, आणि त्यामुळे हा तानपुऱ्यासारखा एक सलग असा स्वर निर्माण होतोय.
3: आपण ज्याला विशिष्ट पट्टीमध्ये स्वर लावणं असं म्हणतो ना, तसा काहीसा प्रकार मला वाटतोय कांचन.
2: अगदी खरं आहे.
3: खरं म्हणजे ह्या मंडळींना स्वरांचं शास्त्रीय ज्ञान वगैरे नसेल, पण ज्ञान नसलं तरी त्यांचे कान मात्र खूप तयार आहेत.
2: अगदी अगदी.
3: आणि त्यानुसार ते आपला सूर या सुराशी छान पैकी जुळवत आहेत.
2: या थाळ गाण्यांमध्ये बघ हे दोन कलाकार सहभागी होताना दिसतात.
3: हो.
2: त्यातला एक जण मुख्य गातो आहे आणि किती सुंदर त्याचा आवाज त्या सुराशी मिळतो आहे.
3: म्हणजे गात गात तो वाजवतो पण आहे.
2: हो. आणि कथा सांगतो आहे. मुख्य कथा कथन करण्याचं जे काम आहे ते हा पहिला जो आहे गायक तो करतोय. आणि त्याला जी जी जी अशी साथ देतोय. आणि नुसतं जी जी असं नाही तर त्याचं जे शेवटचं क्रियापद आहे आणि तो गेला गेला असं झालं झालं ही जी गंमत आहे.
3: त्याला तो साथ देतोय प्रकारे, त्याचा शेवटचा शब्द तो पुढे नेतोय आणि त्याला पुन्हा पुढच्या ओळीसाठी तयार करतोय.
2: बिलकुल.
3: म्हणजे एका अर्थाने तो त्याला साथ देत असताना थोडा थोडा आराम सुद्धा देतोय, कारण हा मुख्य कलाकार इतका अथकपणे इतका वेळ गातोय, त्याला मध्ये थोडा श्वास घ्यायला म्हण किंवा विश्रांतीची गरज असते, ती हा दुसरा साथीदार पुरी करतोय.
2: खरी गोष्ट.
0: चाललो. हक्क मारा या मामा.

0: आणि ही थाळी जी आहे तुमच्याकडे ही फक्त याच धातूची लागते की दुसरी स्टीलची किंवा अशी चालते?
1: स्टीलची लागते, पण ते स्टीलची आहे जो कंठाला जुळत नाही.
0: बर,
1: जास्त जास्त
0: किंवा तांब्याची समजा असेल?
1: तांब्याची नाही चालत,
0: तांब्याची चालत नाही, फक्त पितळ किंवा कास.
1: हे पितळ आणि हे कास, ते आहे पितळ, हे कास.
0: आणि मग ही थाळी जी आहे ही फक्त तुम्ही याच कामासाठी वापरता की घरात इतरही कामासाठी वापरता?
1: इतरही कामासाठी, जेवण करता येतं, त्याचे सगळा झाकण मात्र कंचेच्यावर ठेवता येत नाही.
0: का बर?
1: हे झाकण जर ठेवला तर त्याचा जीवन मरतो, मग हे कंठालं जमू शकत नाही.
0: तेवढं तुम्हाला सांभाळायला लागतं,
1: थोडा सांभाळायचं.
2: म्हणजे तुम्ही जी ही थाळी आणली ती नवीन फक्त याच कामासाठी वापरली, दुसरीकडे कुठे वापरली?
1: जेवण करता येतं त्याच्यात, जेवण करता येतं, काही होत नाही. पण जे आपला जेवण शिजवणार
2: म्हणजे गरम ह्याच्यावर ठेवायची नाही,
1: गरम ह्याच्यावर नाही केलं, वाप बसल्यावर, वाप बसल्यावर येलं मग काळी पडते आणि त्याचा आवाज बदलून जातो, ते आवाजात जमू शकत नाही.
2: आणि आता असं असतं बघा की ढोल आहे त्याला जे कातडं मढवलेलं असतं किंवा कुठलंही वाद्य आहे त्याला जरासं जरी भोक पडलं, चीर पडली तर ते ढबढब वाजायला लागतं, ते बोलत नाही. तर तुम्ही आता म्हणताय की आमच्या खुणेसाठी आम्ही या कासेच्या किंवा पितळ्याच्या थाळीला एक बारीक चीर पाडून ठेवली, त्याच्यामुळे सूर काही बदलत नाही ना?
3: नाही,
1: थोडा उगाची एक तेला ओळख होवी म्हणून.
4: श्रोते हो, आदिवासी दरी डोंगरातून थकून भागून घरी येतो किंवा तो एकटा नाही, एक समूह. आणि रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर करमणुकीसाठी थाळ गाण्यांच्या सुरात हे आदिवासी त्यांच्या बोलीभाषेमध्ये गोष्टी रंगवतात.

नक्की केलं इंद्रदेवा, अरे लागल थोडी संतोषी आहे पण इंद्रदेवा मात्र तुझी चूक आहे. पण काय देवा चूक आहे? जी जो उत्तर बाजू आहे, उत्तर बाजूला ईश्वर पिंडी, शंकराची ईश्वर पिंडी आहे, तिची जर सेवा कधी केलीस तर तुझ्या पोटी संतोष होईल, नाही जर कधी सेवा केलीच नाही तर तुझ्या पोटी लेकरू होणार नाही. काय हरकत नाही, केली तयारी, दिला बस कारण परमदेवाला रे.

0: तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव बंडू, बंडू जिपर राऊत.
0: कुठे राहता?
1: खर्शे.
0: तुमचं नाव सांगा.
2: ते देवराम नारायण गांगोळे.
0: कुठे राहता?
2: खर्शेतले.
0: काय करतो तुम्ही?
2: नाही, शेतीवाडीच.
0: आणि हे जे आता तुम्ही थाळ गाणं गायलं, हे कधी शिकलात तुम्ही?
1: त्या झाले 15-20 वर्षा.
0: कोणाकडून शिकलात?
1: त्या असाच गुरु, गुरु म्हणजे आजाचा जो मुद्दे मतार आमचं आडील वडील.
0: मग तुमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांकडून शिकलं असं तुमच्या पिढीमध्ये ते चालत आहे.
3: माता घेऊन मला वनवास चालल्या या माई तू चालव माता चाल मला वनवास घेऊन माझ्या मासवा घोडीवर स्वारी घातली घातले लगाम होता बेबी पण धरला तर वारेचा पण उद्या तिलपत कोण पुनवा घोडी चालली
4: चालले
3: आयुने मनात पडली
4: पडले
5: श्रोते हो. या थाळ गाण्यांमध्ये अनेक गोष्टी असतात, जसं की निळावंतीची गोष्ट, विक्रम राजाची गोष्ट, देवशिंग राजाची गोष्ट किंवा इंद्रदेव राजाची गोष्ट, अशा प्रकारच्या या अनेक गोष्टी असतात.
6: आणि रात्री शेकोटी पेटवून शेकोटी भोवती बसून हे लोक थाळ गाणी गातात. थाळ म्हणजे हा काशाचा थाळ आणि त्याच्या सुरात म्हणजे ती थाळी जेव्हा मी बघितली ना दिनेश तेव्हा पहिल्यांदा मला काय वाटलं की आता काहीतरी लाकडाचाच तुकडा किंवा असं काहीतरी घेऊन जसं आपण हे वाजवतो ना एखादं
0: तालवाद्य
6: तालवाद्य त्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये असतं ना आपण ताशा म्हणतो किंवा असं ते ठाण ठाण ठाण वाजवतात तसं ते आता काहीतरी वाजवणार आहेत. पण हे एक अद्भुतच रसायन त्यांनी निर्माण केलं नाही का,
0: म्हणजे याचा तालाशी संबंध नाहीये तर याचा सुराशी संबंध,
6: सुराशी संबंध आहे. आणि त्या सुराला ते लोकांनी एक शब्द वापरलाय सार म्हणतात ते. सारा सारा शिवाय नाही गाणं गाता येणार नाही सारा शिवाय.
0: आणखीन यांचा एक शब्द आहे विशिष्ट असा, गोष्टीला हे लोक गोठ असं म्हणतात बरं का, म्हणजे गोठ म्हटल्यानंतर गोष्ट असं आपण समजून जायचं.
6: मी असं ऐकलं वाचलं आहे की एका विशिष्ट प्रसंगी ही थाळ गाणी म्हणतात आणि तो म्हणजे एखाद्या घरात जर मृत्यू झाला असेल तर संध्याकाळी जर मृत्यू झाला असेल तर ती रात्र त्या
0: घरामध्ये
6: जागवली जाते आणि त्या ठिकाणी गायली जाणारी कथा ही विशिष्ट असते. ती एरवी ते गात नाहीत हे त्यातलं वैशिष्ट्य हे मी वाचलं ते मी सांगते आहे. आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलूयात. आणखीन
0: भाऊ तुमचं नाव काय?
7: माझं नाव पुंडली गोविंद तरवारे.
0: हा, आता मगाशी आपण ही कथा ऐकत होतो तर तुम्ही उठलात आणि त्यांच्या थाळीमध्ये पैसे टाकले, ते कशासाठी टाकलेत?
7: ते अशा राहते ते साहेब, आम्ही जो माणूस एखादा मृत्यू झाला ते ठिकाणी त्याची आत्मीला शांती मिळावी म्हणून आम्ही तो 1 रुपया किंवा 50 पैसे काही टाकतोय आम्ही. आणि हा जो कार्यक्रम राहतोय ना, एखादा लहान वयेत अल्पवयेत एखादा माणूस मृत्यू झाला तर ही कथा आमची रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही सुरू करतोय. तर 1 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी दशक्रिय म्हणजे होसपर्यंत ती चालते. एखादा माणूस वारला म्हणजे मृत्यू झाला तर हे टायमापर्यंत तरी आम्ही मशीनवटीवर नेत नाही.
0: अच्छा.
7: मग रातभर त्याला जागवायचा, मग यांना बोलवायचा, एक जे गाणार राहत आहे त्यांना बोलवायचा, रातभर जागायचा बसायचा आणि ती कथा आमची चालते अशी.
0: मग गावातली सगळी मंडळी येतात का तुमच्या बरोबर जागायला?
1: सगळी येते. मग ते रातभर त्याची जागल सकाळी मग त्याचा नात गोत आला का मग सगळी मंडळ जमून तसे मग त्याला विधी दफनविधी करायची.
0: आणि कुठली भाषा तुम्ही बोलता?
1: भाषा मराठीच.
0: पण आता तुम्ही जे शब्द काय की याच्यामध्ये वापरले त्याच्यामध्ये तुम्ही कधी कधी इंग्रजी शब्द पण बोलून जाता?
1: हा, त्याच्या जो आला तो शब्द मग आता त्याला जसा चालला तसा हा सवय लागेल ना, मग जसा जमला तसा त्याच्यात सांगायला लागत.
0: म्हणजे त्यावेळेस तुम्हाला जे सुचत आहे तुम्ही सांगा. किती कथा आहेत तुमच्याकडे?
1: माझी

0: चिखल आता खोटा नाटा चा चावळात एक काय लोकांना ठक वाटील खोटा तुम्हाला तुम्हाला पण वाटल पण दोन महिने चालत एक कथा का तीन महिने चालत होळी माझी एकल कथा आहेत
1: अखंड
0: हा अखंड म्हणजे तीन चार राती पुरते एक एक कथा तर सरासरी जर धरला रोज जर कथा लावली तर दोन महिने का अडीच महिने पुरतील एवढी कथा मापाशी आहे
1: आणि एका वेळेस तुम्ही अखंडपणे किती तास बोलू शकता
0: अखंड 12 ते 14 तास
2: कंचन आपल्यासोबत आणखी एक कलाकार आहेत थाळगाणी गाणारे चंदर देवजी निंबूर चंदरजी तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे
1: नवीन कलाकार तुम्ही याच्या मध्ये तयार करताय असे किती कलाकार तुम्ही तयार केलेले
3: आहेत कलाकार म्हणजे जवळजवळ 20-25 आहेत ते तेवढे कामाला लागलेत
1: मग तुम्ही यांना कसं शिकवता हे रोज तुमच्याकडे येतात शिकायला
3: प्रत्येक ठिकाणी 10 किलोची कार्यक्रमाला असला ना का त्या ठिकाणी मी गेलो ना का त्यांचा ग्रुप यायचा जे माहितीसाठी जे मी माहिती सांगेन ना ते ऐकण्यासाठी
1: बरं
3: मग ते ऐकून नंतर मग त्यांना पण कला करायला ये रे भाऊ तू आता तू ये थोडी थोडी थोडी थोडी रातभर तेवढ्यांचा ती कला केल्यानंतर रात उजडून जाते
1: तुमचं वय किती आज
3: माझं वय जवळजवळ 80-85 वय आहे
1: हा म्हणजे मला असं विचारायचं आहे की आदिवासींची जी पुढची पिढी आहे तुमची त्या पुढच्या पिढीला ही कला अवगत आहे का त्याला याचं त्यांना याचं महत्व वाटतं का
3: वाटतं म्हणजे त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे काय पुढच्या पिढीला हे ही कला बुडावी नाही याच्यासाठी हा माझा प्रयत्न चाललाय म्हणून दुसरा कलाकार तयार हो पुढच्या पिढीला मग त्यांना वेळोवेळी त्यांच्या घरी जात त्यांच्या गावात जायचा त्यांना ही कला करून दाखवायची त्यांना शिक्षण द्यायचा असं तसं करून ते तयार केलं
2: आणि आता तुम्ही काही ऐकवताय का आम्हाला चंदरजी
4: मावा गणपती माऊली सारा दाता गुरु राजा तुझ्या पायी माझा दंडवत नमन माझ्या गुरु राजा नमन माझ्या गुरु राजा नमन माझ्या गुरु राजा नमन माझ्या गुरु राजा नमन माझ्या गुरु राजा सवर्णाची मूर्ती तुझी गुंजी जी जी गुंजी जी सांग त्या देवाला ते भगवंत

0: वर्णावती मध्ये मार्गा त्या ठिकाणी
1: पंडू राजा
0: त्याची पत्नी कोणती ज्या टायमात त्या पंडू राजाच्या वंशाला दिवस.
2: यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. आमच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. सभेची सुरुवात संध्याकाळी ठीक 5 वाजता

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या मेळ्यात 51,000 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली असून पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तर TN अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांची जुगलबंदी. त्यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी, ताल आदि ताल. कर्नाटक संगीताच्या या कार्यक्रमात त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, सारंगी साथ केली आहे उस्ताद फारूख लतीफ खान यांनी. आपण ऐकणार आहोत TN अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांची जुगलबंदी. त्यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची.

आत्ताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमात टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ पी एस श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजे सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्गमध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदि गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्न त्यावेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो. सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशनमध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर कसं, संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागलेत. त्यानंतर वेगवेगळ्या मिटिंग बघायला लागलो मी. त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मिटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मिटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमध्ये कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी,

0: तिथं मोबिलायझेशन स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापने जाऊन माहिती देणे, MIDC असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असतील तिथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीम मध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथं तिथले वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीचे जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्य सचिव म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं, कामकाज त्यांना समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक. म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता म्हणेन मी. राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूच्यामध्ये थोडाफार तफावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही, आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्विस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्यासुद्धा कमी आहे, कामाचं नेचरसुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचासुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतानाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंटची ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका, ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, ज्याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्याबरोबर ती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 पर्यंत तिथं अभ्यास करणे, 10-10:30 पर्यंत ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. म्हणजे हे ही जर्नी माझी चालूच होती, हे जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे परत येणे परत संध्याकाळचं रुटीन परत जाणे, म्हणजे हे सायकल चालवतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024, तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला, त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर

0: माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर.
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो. कि मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत नवीन, आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या कालावधीत मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही. पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं, याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान. तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात मोठा तो रोल ह्या संस्थेचा आहेच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सुरेश तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हिथं जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री एस ट्रेनिंग कोल्हापूरची, पण तिथं काय फेल झालो मी. परत 19 ला फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेस ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करेल, मुलं एकत्र येतील तिथं त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगले वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो, आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्रेस ट्रेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्रेस ट्रेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रेस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रेस ट्रेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला. आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा, जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथंच चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागलं तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग त्याने परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते न होता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठतेही क्रॅक करू शकतो.
1: छान.
0: आणि तो प्रवास झाला. मग 20 ची कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट मग.
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हां, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात
0: हो.
1: आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं एक दोन वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही.
1: बरं,
0: म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित हिथंच गुरपटून गेलो तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ती कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असं एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. की लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असेल. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाही आहे. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचे एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमच्या अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जी काम करत जी मुलं अभ्यास करतायत, त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं, कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली, ती सुद्धा मला तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढं वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपल्या फॅमिली ह्याचा असेल, ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडाशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडंसं होल्डवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासात अभ्यासिकेत अभ्यास करत होतो. त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता,
1: बर.
0: की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा हिची कन्सिस्टन्सी किती हे आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉन स्टॉप 3-3 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात.

0: मग आपण का करू शकत नाही, म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ,
1: हां,
0: जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू.

0: मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्याने सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करतायत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मोमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इवन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझे माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत, की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इवन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल, सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इवन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत, ताणणे सोडणे इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण तर आहे मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे, माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले, सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्या ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते, त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते, मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या, जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल, तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज 12वा स्मृतिदिन. त्यानिमित्त एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलची मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात

व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2°C नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 5

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोत्याहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण

0: भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे, आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे, आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो, आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे, आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी, आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे, आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याचप्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे, आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो, आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते, आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये, आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील, म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत, त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहे रूल्स बनवलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करते,

0: ही सगळी आपली महाराष्ट्राची स्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये स्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था तर शास्त्रीय संस्थांमध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील, आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक एक आहे. तर या नमुना क्रमांक एक मध्ये दोन बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक एक मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे, तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा SDM असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.

आपण ऐकत होता कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहो कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: राम राम मंडळी. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ, शके 1948, इसवी सन 23 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत, याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत, याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत हा आजचा आपला विषय आहे. सध्या आपण असं बघत असतो की कुठल्याही शेतीचं काम करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज तर असते, परंतु तेवढं मनुष्यबळ आपल्याला मिळतंच असं नाही, कारण त्याची कमतरता आपल्याला दिवसेंदिवस जास्त जाणवते. मग या मनुष्यबळाच्या ऐवजी आपण कुठले पर्याय शोधू शकतो, किंवा आणखीन चांगल्या प्रकारे आपण कसं आधुनिक पद्धतीने या शेतीमध्ये काही भात कापणी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, कसं आपण ते करू शकतो, वेळेची बचत, पैशांची बचत, या सगळ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत, आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता आपण बोलणार आहोत ते जेव्हा आता भात कापणी सुरू होईल किंवा काही ठिकाणी झाली सुद्धा असेल, तर मग भात परिपक्वतेची जी लक्षणं आहेत, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल सुरुवातीला?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम, कारण तसं म्हटलं तर भात हे कोकणातील आपल्या आणि विदर्भातील एक मुख्य पीक आहे, आणि आपण जसं प्रास्ताविकामध्ये म्हटलं त्याप्रमाणे मनुष्यबळ म्हणजे मजुरांची टंचाई आणि वेळेचा अभाव. आज आपण बघतोय की पाऊसमान किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, वातावरण बदलत चाललेलं आहे, तर अशा ह्याच्यात लोकांचं भात पीक तयार झालंय, आणि ते तयार झालेलं भात पीक वेळेवरती काढणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आज आपण यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी आणि त्याच्यात होणारी मनुष्यबळाची बचत याविषयी मार्गदर्शन घेतोय. तर आता आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे परिपक्वता हा अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण कोणत्याही पिकाचं परिपक्वता ही त्या पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित असते. आता भाताचा जर आपण विषय घेतला, भाताची पानं पिवळी पडतात, संपूर्ण पीक पिवळं पडतं, आणि साधारणतः 50% पीक फुलवल्यावर आल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांमध्ये ते पीक कापणीच तयार होतं. आता कापणी झाले की नाही हे लक्षात कसं येतं की लोंबीमध्ये तो दाणा असतो, त्याचा रंग हिरवा असल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 9% हे पाणी दाणा नाही, याचा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण काही वेळा कसं असतं, जर आपण ओला दाणा काढला तर कालांतराने ते बियाणं म्हणून आपल्याला वापरता येत नाही. भाताची पानं पिवळी पडतात, आणि ज्यावेळी वारा सुटतो त्यावेळेला वेगळा असा टिपिकल आवाज त्या ठिकाणी येतो, ते दाणे एकमेकावर वापरल्यामुळे तो आवाज येतो. ह्याच्यावर समजायचं की भात परिपक्व झालेलं आहे, तयार झालेलं आहे. ते झाल्यानंतर वेळीच ते भात कापणी करणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळी जर दाण्यातलं आपण ओलाव्याचं प्रमाण बघितलं तर साधारणतः ते 20% पेक्षा जास्त असताना याची काळजी घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि कापणी केल्यानंतर तत्काळ मळणी न करता साधारणतः 2 ते 3 दिवस आपण उन्हामध्ये चांगलं वाळवलं पाहिजे, आणि वाळवल्यानंतर त्यातील जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते कमी केलं पाहिजे. साधारणतः 12 ते 13% आल्यानंतरच त्याची आपण पुढची प्रक्रिया करायला सुरुवात केली पाहिजे.
1: म्हणजे हे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बघणं अतिशय
2: गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती पिकाचं उत्पन्न अवलंबून.
1: सर, आता शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कापणी करतात, म्हणजे त्यासाठी साधारणतः मजूर किंवा खर्च जो असतो तर तो किती येतो साधारण, आणि याच्यामध्ये मग काही समस्या आहेत का?
2: नक्कीच, अतिशय सुंदर प्रश्न आहे, कारण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागामध्ये जर बघितलं आपण तर कापणीसाठी महिला वर्ग जास्त असतो, आणि मग कसं होतं महिला वर्गामार्फत ती कापणी पारंपरिक वेळाने केली जाते. तर ह्याच्यात जर आपण बघितलं तर त्या महिला वाकून काम करत असतात, त्यामुळे त्यांचे होणारे कष्ट, त्यांचं होणारं श्रम हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जर बघितलं आपण तर कापणीसाठी साधारणतः 1-8 ते 10 मजूर लागतात पारंपरिक पद्धतीने कापा.

0: गेल्यानंतर. आणि साधारणतः त्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपये खर्च एवढा येऊ शकतो. शिवाय भादे बांधणे, त्याच्यानंतर त्याची वाहतूक असेल, तर ह्यासाठी सुद्धा साधारणतः 1 एकरी 1500 ते 2000 रुपये खर्च येतो.
1: अच्छा.
0: म्हणजे जर आपण एकूण बघितलं तर साधारणतः 4.5 ते 5 हजार रुपये एकरी हा खर्च भात कापून ते आपल्या ह्याच्या आणण्यासपर्यंत होऊ शकतो. ह्याचा गांभीर्याने कुठेतरी शेतकरी बंधूंनी विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय आज जर बघितलं आपण तर पारंपरिक पद्धतीमध्ये जे म्हणतो आपण की मनुष्यबळाची बचत व्हायला पाहिजे किंवा मनुष्यबळ मिळत नाही, तर त्याच्यासुद्धा कुठेतरी गांभीर्याने आपण विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तर ह्यासाठीच कमी मजूर ज्या ठिकाणी असतील किंवा ज्या ठिकाणी मजुरी परवडत नाही किंवा काही वेळा हवामानात बदल होतात, उभं पीक पडू नये, यासाठी तत्काळ आपण जर यांत्रिकरणाच्याद्वारे कापणी केली तर ह्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता हे तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धत वापरतात शेतकरी, पण मग ह्याला पर्याय म्हणजे यांत्रिकीकरण आहे हे नक्कीच. मग या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: आता ह्याला पर्याय म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यांत्रिकरणाद्वारे जर आपण बघितलं तर शेतकरी पारंपरिक वेळाचा वापर करतात, तर ह्याला पर्याय म्हणून आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव वेळ आहे, जो हलका आहे, जो लाईट वेट आहे. आणि तसं म्हटलं तर हा पारंपरिक वेळापेक्षा वेगळा टिपिकल आहे, कारण ह्याला दाते आहेत. दाते असल्यामुळे आणि दुसरं कसं आहे, वेगळ्या प्रकारचा अँगल दिल्यामुळे शेतकरी किंवा शेतकरी महिला असेल तिची कुठल्याही प्रकारची मूठ ही जमिनीला टेकत नाही. आणि दुसरं कसं होतं की जेव्हा पारंपरिक पद्धतीने शेतकरी भात कापतात तेव्हा भाताची साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर खोडं ही शेतामध्ये जातात. आणि भात म्हटलं की भाताला मुख्य जो कीड असते किंवा जो रोग असतो तो असतो तो खोडकिडा. आणि जेव्हा भाताची खोड ही हातात 4 ते 5 सेंटीमीटर तेव्हा त्याच्यामध्ये खोडकिड्याच्या वेगळ्या अवस्था लपलेल्या असतात, ज्या पुढच्या पिकाला किंवा पुढच्या वर्षी त्रास देऊ शकतात. तर ह्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो वैभव वेळ आपण वापरला तर जमिनीलगत भात कापणी करता येते. दुसरं म्हणजे पारंपरिक वेळाने भात कापणी केली तर त्याला कलंतानी पाजवावा लागतो, कारण त्याची धार कमी होत जाते. पण जेव्हा तुम्ही वैभव वेळा वापरता तेव्हा वैभव वेळामुळे जेवढं तुम्ही कापत जाल तेवढी त्याची धार वाढत जाते, त्यामुळे दहा काढण्यासाठी लागणारा खर्चही कमी होतो. आणि महत्वाचं म्हणजे लाईट वेट असल्यामुळे महिलांना श्रम जास्त लागत नाही आणि सहजपणे ते भात कापलं जातं,
1: कमी वेळामध्ये
0: जास्त कापलं जातं. आता हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे यांत्रिकरणाच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर भात कापणी यंत्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याची सुद्धा शिफारस केलेली आहे. रिपर ज्याला म्हणतो आपण, भात कापणी यंत्राचा जर आपण वापर केला तर साधारणतः 1 एकर क्षेत्राची भात कापणी करायला साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 तास भरपूर होतो. तेच जर पारंपरिक पद्धतीने आपण बघायला गेलं तर साधारणतः 1 दिवस कमी पडेल आणि मजुरी तेवढी लागते. त्यामुळे यांत्रिकरणाची भात कापणी अतिशय महत्वाची आहे, त्याच्यावरती येणारा खर्चही अतिशय कमी आहे. दुसरं, कापणी सरळ आणि एका दिशेत होते. शिवाय यांत्रिकरणाचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नासाडी होत नाही, हा महत्वाचा विषय. आणि यंत्राला साधारणतः लागणारं जे इंधन आहे ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर लागतं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने बघितलं तर त्या मनाने हा खर्च तसा काहीच नाही. मी आज आपण बघितलं डिझेल साधारणतः 1 समजा 90-95 रुपये लिटर असेल तर 1 ते 1.5 लिटर म्हणजे साधारणतः 150 ते 200 रुपये खर्च येतोय. आणि त्यासाठी लागणारा जो मजूर आहे तो स्किल वर्क असल्यामुळे त्याला जर आपण मजुरी पारंपरिक ह्याच्यामध्ये समजा 300-350 असेल, आपण याला 500 रुपये मजुरी दिली तर साधारणतः 2 मजुरांमध्ये काम होत आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे साधारणतः 2500 ते 4000 रुपये खर्च येतो, तर त्याच्या 50% खर्च हा यामध्ये येतो. म्हणजे याचे त्याचे फायदे याप्रमाणे आहेत.
1: परत कुशल कामगार मिळतात त्याच्यामुळे ते पण एक.
0: आणि महत्वाचं म्हणजे आज आपले माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की स्वयंरोजगार निर्माण करा किंवा एंटरप्रेन्युअर डेव्हलप करा. गावातील तरुणांनी पुढे येऊन अशा प्रकारे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर अशा प्रकारे एक व्यवसाय ते करू शकतात.
1: अगदी खरंय
0: की गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करू शकतात. म्हणजे अशा वेळेवरती कापणी होऊ शकते, मजुराची कमतरता त्याच्यावरती मात मिळू शकते आणि गावातील मजूर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मात करून गावातच रोजगार निर्माण होऊ शकेल.
1: अगदी खरंय. सर, आता तुम्ही ही भात कापणी यंत्राची माहिती दिली, परंतु ह्याची नेमकी गरज काय आहे? म्हणजे
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण कापणी करायला जातो तेव्हा आपल्याला जी महत्वाची समस्या भेटते ती मजूर. आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं भात तयार झालंय आणि वेळेवरती आपल्याला मजूर मिळत नाहीत आणि पावसाचा किंवा निसर्गाचा लहरीपणा सध्या आपल्या बरोबर बऱ्याच ठिकाणी कुठेतरी पाऊस पडतो आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं तयार झालेलं भात पाऊस पडला की ते लोळतंय. कारण शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापायला गेला तर साधारणतः 1 ते 9 तास लागतायत आणि त्याप्रमाणे माणसंही लागतायत. त्याच्यापेक्षा जर आपण यांत्रिकरणाचा वापर केला तर मजुराची बचत होते, दुसरं वेळेची बचत होते, तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे एका रेषेत ती कापणी केली जाते, एका साईडला पडल्यामुळे त्याचे भाधे बांधणे सुद्धा सोपं जातं.
1: बरोबर,
0: हे त्याचे फायदे आहेत.
1: फायदे आणि साधारण या

0: त्याची किंमत सर किती आहे मग?
1: आता यंत्र कसं आहे, ह्या वेगळ्या प्रकारची यंत्र आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर मिनी भात हार्वेस्टर ज्याला आपण रिपर म्हणतो, त्याची साधारणतः 85,000 ते 1,50,000 पर्यंत किंमत आहे. तसं वेगळ्या कंपनीनी त्यांचे काही ह्या ठिकाणी प्रोडक्ट काढलेले आहेत. त्याच्यामध्ये करताळ म्हणून एक आहे, त्यांचा 74 HP पंप हे आहे, म्हणजे कापणी यंत्र आहे. त्याची साधारणतः 18.70 ते 23.60 लाख एवढी किंमत आहे. त्याच्यानंतर कुबोटा म्हणून एक आहे, त्यांचं स्वतःचं मशीन आहे, त्याची किंमत साधारणतः 28.85 लाख एवढी आहे. त्याच्यानंतर दशमेश म्हणून एक आहे, त्यांचं 76 HP मशीन आहे, त्याची साधारणतः 23.5 लाख रुपये किंमत आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र काढलेली आहे.
0: बरोबर. पण सर मग आता समजा हे त्या शेतकऱ्याला घ्यायला नाही जमलं तर ते समूहाने असं घेऊ शकतात?
1: नक्की नक्कीच, कारण शासनाच्या ह्यापुढे या योजना असणार त्या गटशेतीसाठीच आहेत. किंवा मी तर ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत नाबार्ड अंतर्गत महसूल गावामध्ये आम्ही मंडळ स्थापन केलेली आहेत, आणि त्या शेतकरी मंडळाने अशी काही उपकरणं स्वतः खरेदी केलेली आहेत आणि स्वतःची इम्प्लिमेंट बँक त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे, की जेणेकरून त्यांची तर कापणी ते करतात, शिवाय गावातील इतर लोकांची सुद्धा कापणी करून त्यांना 2 पैसे त्या माध्यमातून मिळू शकतात. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याची गरज काय आहे, तर गरज म्हणजे कसं आहे, मजुराची कमतरता. आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मजूर मिळत नाहीत आणि मजुरीचे दरही वाढलेले आहेत. आज साधारणतः 350-400 रुपये मजुरी झालेली आहे. यंत्रामुळे काय होतं, मजुरीवरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. यंत्र वापरण्यासाठी 1 ते 2 स्किल वर्कर असले तरी काम आपलं होतं. त्यामुळे मजुराची कमतरता हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा, कापणीसाठी लागणारा वेग आणि वेळ हा तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने कापणी करतो तेव्हा त्यासाठी साधारणतः एका एकाला आपल्याला 8 ते 9 तास लागतात, पण जेव्हा आपण यंत्राच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा 1 ते 1.5 तासामध्ये आपली कापणी पूर्ण सहज होऊ शकते. त्यामुळे वेळेची बचत या ठिकाणी होऊ शकते. तिसरं महत्वाचं म्हणजे कमी उत्पादन खर्च, कारण कसं होतं, मजुरी वाढलेली आहे. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे 8 ते 9 जणांची मजुरी आपण विचार केला तर साधारणतः त्या ठिकाणी 4-4.5 हजार रुपये खर्च येतोय. ते जर आपण 1 किंवा 2 लेबर 500 रुपये दिले आणि थोडं डिझेल पकडलं तर त्याच्या 50% म्हणजे 2-2.5 हजारमध्ये आपली कापणी सहजरित्या होऊ शकते. चौथं महत्वाचं म्हणजे पावसापासून संरक्षण. आज आपण बघतो की भात पीक तयार झाले आणि पाऊस येतोय, माणसं मिळत नाही, आताच आलेलं पीक जातंय, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी यंत्रासहाय्याने जलद कापणी करू शकतो आपण आणि पटकन ते आणून आपण सावलीमध्ये ठेवलं किंवा शेडमध्ये ठेवलं की त्या पिकाचं आपण चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतो. पाचवं महत्वाचं म्हणजे कमी नुकसान. जेव्हा आपण मशीनच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा नुकसान हे अतिशय कमी होतं, कारण एका रेषेमध्ये कापणी केली जाते, शिवाय त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि ते गोळा करणंही अतिशय सोपं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी इंधनाचा वापर. हे यंत्र साधारणतः प्रति एकर 1.5 ते 2 लिटर एवढ्या इंधनावरतीच चालतंय, त्यामुळे ते किफायतशीर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यांत्रिकरण
0: पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते संरक्षित आहे.
1: आणि माननीय पंतप्रधान साहेबांनी आता जे अपील केलंय की कमी इंधन वापरा किंवा काही गोष्टीवरती तुम्ही हे
0: निर्बंध
1: केले, त्यामुळे त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे यंत्राचा वापर केला तर थोडक्यात सांगायचं तर वेळेची बचत, मजुरीवरचा खर्च, पिकाची होणारी नासाडी,
0: हे
1: आधुनिक शेतीची गरज आहे. त्यामुळे ह्या यांत्रिकरणाकडे शेतकऱ्यांनी बघणं अतिशय महत्वाचं आहे.
0: सर आता म्हणजे एक गरज काय आपण याच्याविषयी बोललो, पण या यंत्राची काही वैशिष्ट्य सुद्धा असतील नाही का?
1: नक्की नक्की. याची वैशिष्ट्य म्हणजे कापणी मळणी आणि साफसफाई एकाच वेळी केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर मिनी कंबाईन हार्वेस्टर आपण मगाशी बघितलं, साधारणतः त्याची किंमत 85,000 ते साधारणतः 1.5 लाख रुपये. लहान आणि मध्यम शेतीसाठी अतिशय योग्य मशीन आहे.
0: बरं,
1: या मशीनच्या सहाय्याने आपली कापणी मळणी आणि धान्याची स्वच्छता एकाच वेळी केली जाते. त्याच्यानंतर पॉवर रिपर जे म्हणतो आपण ते सुद्धा कमी खर्चाचं मशीन आहे.
0: बरं,
1: तिसरं आपण जे म्हणतो की कंबाईन हार्वेस्टर ज्याच्या माध्यमातून आपण कापणी मळणी झोडणी आणि इवन पिशव्या भरणं ही सगळी कामं ॲट अ टाइम आपण करू शकतो. अशा वेगळ्या प्रकारची त्याची वैशिष्ट्य आहेत आणि वेगळ्या कंपन्यांनी त्याची स्वतःची अशी काही वेगळी यंत्र तयार केलेली आहेत. तर शेतकऱ्यांनी जवळपास कृषी संगोपन केंद्र असेल किंवा जवळपास कुठे एखादं कृषी विभाग असेल त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही याची जर माहिती घेतलीत आणि या यंत्राची जर आपण गटाच्या माध्यमातून खरेदी केली तर नक्कीच
0: फायदेशीर
1: होऊ शकेल. जेव्हा आपण यंत्र वापरतो तेव्हा मनुष्यबळापेक्षा 70% वेळेची आणि मजुरीची बचत होते. दुसरं, कमी नुकसान होतं, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते. चौथं महत्वाचं म्हणजे की ह्या यंत्रासाठी शासनाने काही सबसिडी सुद्धा दिलेली आहेत, त्यामुळे तीही शेतकऱ्यांना माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे.
0: नक्कीच. तेच मी आता तुम्हाला विचारणार आहे की शासनाच्या याच्या संदर्भात काही अशा योजना आहेत का आणि साधारण किती अनुदान यासाठी मिळतं? मग
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावेत, त्यांच्या वेळेची बचत व्हावी.

0: आणि आधुनिक काळानुसार शेती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर पॉवर टिलर असेल किंवा त्याला जोडणारी जी यंत्र आहेत त्या यंत्राचा आणि भात कापणी यंत्राचा लाभ घेऊ शकतात. दुसरी योजना आहे ती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना NFSM नॅशनल फार्मर्स स्कीम. तर भात पिकाच्या उत्पादकतेसाठी यामधून यांत्रिकरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या माध्यमातूनही शेतकरी काही मशीनरी खरेदी करू शकतात. तिसरी राज्य शासन पुरस्कृत योजना आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरित केला जातो DBT मार्फत.
1: अच्छा.
0: आणि यामध्ये अवजारांवरती साधारणतः 60-80% अनुदान दिलेलं आहे. आता यासाठी जे अनुदान आहे ते साधारणतः सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50% आहे. अनुसूचित जाती जमाती महिला आणि अल्पभूधारक यांच्यासाठी 60-80% अनुदान आहे. फक्त यासाठी पात्रता जी आहे त्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा निवासी असावा, त्याची स्वतःची जमीन असावी, त्याचा स्वतःचा सातबारा असावा. नंतर महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकतात.
1: बरं.
0: नोंदणी केली की त्या नोंदणीच्या माध्यमातून पुढची प्रक्रिया चालू होते. त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरणाच्या घटकामध्ये भात कापणी यंत्र यासाठी ते अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतरच लॉटरी पद्धतीने निवड होते आणि लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतरच मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून ते मशीन खरेदी करू शकतात.
1: अच्छा.
0: आणि खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल आहे ते त्यांनी पोर्टलला अपलोड केलं की डायरेक्ट शासनाकडून त्यांचं जे अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं.
1: अच्छा.
0: अशी साधी सिंपल पद्धत या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. तर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यासाठी कागदपत्र कुठली कुठली लागतात. हे फार महत्वाचं आहे कारण कसं आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतीच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकूणच शेती विकासासाठी शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी योग्य त्या पद्धतीचे कागदपत्रही तितकीच महत्वाचे आहेत.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा, शेतकऱ्याचा आट, ज्या ठिकाणाहून आपण यंत्र खरेदी केलंय त्याचं मूळ बिल.
1: बरं.
0: त्याच्यानंतर यंत्र हे शेतकऱ्याच्या नावावरतीच असलं पाहिजे, तरच ते अनुदान त्याला मिळू शकतं. पुढचं महत्वाचं म्हणजे त्याचं बँक पासबुक, कारण यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल त्यांनी त्या DBT पोर्टलवरती अपलोड केल्यानंतरच त्याच्या अकाउंटला त्याचे अनुदान आहे
1: ते
0: त्याचं जमा होणार आहे. अर्ज करणारी व्यक्तीही अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचं किंवा तिचं शेतकरी असेल किंवा शेतकरी महिला असेल प्रमाणपत्र जोडणं हे आवश्यक आहे अनुसूचित जाती जमातीचं. या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती हवी असेल तर संबंधित कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल यांच्याशी संपर्क केला तर त्यांना त्यापासून नक्की माहिती मिळू शकेल.
1: नक्कीच. सर, आता आपण एवढं सगळं चर्चा केली म्हणजे यांत्रिकीकरण कसं महत्वाचं ठरत आहे ते, पण आता तुमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तर त्यामार्फत काही असे उपक्रम किंवा तुम्ही काही असं प्रशिक्षण असं शेतकऱ्यांना देता का, कसं जनजागृती?
0: नक्कीच. कारण कसं आहे माहिती सांगणं सोपं असतं पण ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे तितकंच महत्वाचं आहे.
1: नक्कीच.
0: आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की गेले 10-12 वर्ष डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधीन असतं कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचवलेल्या आहेत, ह्याची माहिती पोहोचवली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी मेळावे असतील, त्याच्यानंतर प्रशिक्षण असतील, नंतर प्रत्यक्ष भेटी असतील, गटचर्चा असेल, इव्हन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती भात कापणी यंत्राची प्रात्यक्षिक दाखवले. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राकडे 8 ओळीचं भात लावणी यंत्र आहे, कापणी यंत्र सुद्धा आहे आणि शेतकरी विद्यापीठाच्या दरानुसार ते नेतात आणि त्याप्रमाणे लावणी करतात. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज बघायला गेलं तर बऱ्यापैकी शेतकरी हे यांत्रिकरणाचा अवलंब करत आहेत. तर माझी शेतकरी बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क करा आणि या योजनेचा लाभ घ्या की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माननीय पंतप्रधान साहेबांचं जे स्वप्न आहे की दुप्पट उत्पादन व्हायला पाहिजे यासाठी आपला खर्च पहिला कमी व्हायला पाहिजे. आणि खर्च कमी कधी होईल? जेव्हा पारंपरिक पद्धतीला आपण बगल देऊ, छेद देऊ आणि यांत्रिकरणाच्या माध्यमातून जेव्हा आपण शेतीकडे वळू तेव्हाच आपला कुठेतरी हा खर्च कमी होऊन फायदा जास्त होणार आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकरणाच्या माध्यमातून तुम्ही भात कापणी करा आणि जर यातून काही तुम्हाला शंका असेल तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्र आपलं स्वागत करेल. तुम्ही केव्हाही या, कृषी विज्ञान केंद्रामार्फत तुम्हाला योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाईल.
1: नक्कीच. सर, एकंदरीतच यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी करणं ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आपण असं म्हणू शकतो. कारण तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत की मनुष्यबळ आहे किंवा श्रम आहेत,
0: वेळेची
1: बचत आहे, परत पैशाचा सुद्धा अपव्यय ह्याच्यामध्ये होतो. जर शेतकऱ्यांनी विचार केला या सगळ्या गोष्टींचा आणि यांत्रिकीकरण जर आत्मसात केलं तर नक्कीच त्यांना उत्पादन आणि उत्पन्न हे

आपण ऐकत होता तर राणी वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत, गीत आणि संगीतकार अण्णा जोशी। याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं। क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धनगरी ओव्या.

0: मारुकडला मधल्या तळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणी आला
1: अजूनही भाने मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या भानी सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून आला
0: लागे हे याचून आणले जे तुला अन पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
0: नाही दिला झाला नागवा जा पहिले असं ते आला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून आला जायला
0: शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होता वाटायला
0: काले मानवी बर का कुठल्या तरी शरीराला संकट पडलं या
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचारूया.

0: काय केलं
1: या नागवाज्या जवळल्या भौत नेला होता विचार करायला
0: हाली विचलं ते बर का चिपट भरलं त्या ठिकाणाला
1: असं चिपट भरून दिला नागवा तू चिपटा घेतले संगतीला
0: गेलो होते तर उच्चा तोंडाला वहिने तुमचं आणलेलं पसा पक्षी घ्याय
1: तर वहिनीला आले होते तो काय बोलायला
0: कुठलं कसलं लावायचं
1: वय आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असे करायचं शाल सराटा पाण्याला लावायचं सर्व बरिका
1: वय गे चांगला
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बरिका
1: आणि
0: नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगत गला गली गायला रगत

0: शिवा माझा आई बाप तर सात जणी भाऊ तर वाघासारखे असत.
1: जस पोटाच्या पाठी माझा लागून गेला
0: कसला आलं माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून मला बोलायला तरी तिच्या आम्हाला काळ सरत आलता. साडेसात वर्षाचे सणी संपले आधी सात जाणे भाऊ त्या ठिकाणी आला
1: स्वतः बघा
0: काही केलं
1: आणि सात जण भाऊ.

0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला.
1: वैगी गेलं पाहिजे, जायचं झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाणाला.
0: तर साध्य झाले बहिणीने विचार केला मनाला
1: स्वतः त्या वेळेला
0: बाबा आता जे आता तरी आपल्या पती महाराज आलं
1: आणि
0: आपणाला नाही ठेवत काही.

0: नागिला पट्टी घायला राहिले तुम्ही गुराच्या पोरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शाल गोळा करायला
0: हा
1: तर स्वतः नागवा त्या वेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल ते दरवाजेच्या तोंडाला
1: बाहेरल्या बाजूला तर येऊन तो उभारा याला
0: इसे जो उभारायला साधने भाईने विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लाल तर महाराज बोलायला
1: तर स्वतः त्या वेळेला
0: माझी भन कुठे तेवढ्या ध्यान
1: वैगी वानकीने जी एकूण एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: होते महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं या वेळेला
0: जातीला

0: विचार केला मनाला रगा कुरदान दाटले कुळी बटा लावला म्हणजेवर
1: एवढं म्हणताना स्वतः दवळेला
0: भावाने विचार केला मनाला
1: तसाच घोडा फिरून माघारी
0: रगा कुरदान दाटला त्या अट्टंग्या मला आंब्याच्या झाडाखाली उन्हात बरं का पोर भाकरी सोडून बसेल ते
1: स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खायला
0: आईला आपल्या राणीच बरोबर आहे म्हणजे खरंच आहे
1: होय होय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणी आला पळून बरी का
1: स्वतः लागला होता डोळ्याला दिसायला

0: बाबा गरा गरा फिरुला भनिला पाडला छत्तीगुडगा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारायचं झाला
1: तुझा ऐकून घ्यायचं काय सुद्धा ठरू नाही
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठ बन वहिला
0: मोठ मांडा गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परका नवीन घडायला
0: शंकर पार्वती हवा खात होती

0: मानवेतवर का
1: आने
0: तर त्या चालेची माट अशी पाण्याला लाटून बाजूला जाऊन पडलेली दिसले.
1: आम्ही स्वतः त्यावेळेला
0: शंकर देवाने विचार केला, हे मानव उतरले
1: आणि स्वतः मात्र तू बघा चाललेली माट तू बघा
0: हतरला घोंगडी त्यावेळेला.

आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या। लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे। रात्रीचे 8:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला कविवर्य भारा तांबे यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर लता मंगेशकर यांचा।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कविवर्य भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गिरीश वझलवार यांचं गीत

आपण ऐकत होतात गिरीश वझलवार यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत, संगीतकार प्रभाकर पंडित. कार्यक्रमात यानंतर कुसुमाग्रज यांची गीतरचना अंजली विघ्ने यांच्या स्वरामध्ये.

अंजली विघ्ने यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, 9:30 आणि राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10:00 मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच हलकासा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 35° सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 30° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 70% आणि सांताक्रूज इथं 64% अशी नोंद झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, तसंच मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35° सेल्सिअस आणि किमान तापमान 28° सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामान विषयक कोणतीही सूचना नाही. श्रोते हो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

पद्मजा फेणाणे जोगळेकर यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो, भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या TTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत, संगीतकार मयुरेश पै.

नचिकेत लेले यांनी गायलेलं अनिल साबळे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सोमेश्वर नार्वेकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: हे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात लेखाराम गंधर्व यांचं बासरीवादन राग बागेश्री. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, द्रुतगत एक ताल आणि तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे दत्ता गोकटे यांनी आणि तानपुरा साथ आहे गिरीश गोसावी यांची. ऐकूया लेखाराम गंधर्व यांचं बासरीवादन राग बागेश्री.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण लेखाराम गंधर्व यांचं बासरीवादन ऐकलत. राग होता बागेश्री. त्यांना तबला साथ केली होती दत्ता गोखटे यांनी आणि तानपुरा साथ होती गिरीश गोसावी यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई नभोनाट्य प्रसारित करीत आहोत प्रारब्धात नसेल तर. लेखक श्रीनिवास माटे, सादरकर्त्या तनुजा कानडे. प्रारब्धात नसेल तर.
2: मी कौमुदी आणि हे माझं अमेरिकेतलं सिएटल शहरातलं अपार्टमेंट. आता माझं अपार्टमेंट म्हटले खरं, पण हे आहे माझ्या सध्याच्या नवऱ्याचं, श्याम आगाशेचं. 1.5 वर्षापूर्वी मी मुंबई सोडून इकडे आले कौमुदी आगाशे बनून. त्याआधी मी होते कौमुदी पाटील, मोजून 5 वर्ष. मी जन्माला आले कौमुदी दत्तात्रय करंदीकर म्हणून. मी डॅडींच्या शाळेत होते ना, म्हणजे डॅडीच संस्थापक प्रिन्सिपल आणि सर्वे सर्वा होते ज्ञान संवर्धिनीचे. तर तेव्हा स्वप्नात सुद्धा मला खरं वाटलं नसतं की नाटकाची एखादी नायिका साड्या बदलते तशी मी आडनावं नवरे बदलत जाईन म्हणून. पण स्वप्नाहूनही वास्तव अकल्पित असतं. आता आजच बघा ना, डॅडींना आणायला सॅम म्हणजे श्याम एअरपोर्टवर गेलाय. मी भरत पाटीलशी लग्न केलं तेव्हा ज्या डॅडींनी मला घराबाहेर काढलं तेच डॅडी आज या घरी येत आहेत. आणि आई, आई तर ज्या घरून परत येता येत नाही तिकडे निघून गेली आहे वर्षापूर्वीच, कॅन्सरचा हात धरून. मी फार कोरड आणि कडवट बोलतीये ना, माझं मलाच कळत नाहीये की ती भावना प्रधान कौमुदी कुठे गेली. ज्ञान संवर्धिनीचा स्कॉलर भरत पाटील इंजिनियर होईपर्यंत 4 वर्ष प्रेमपूजा करणारी, डॅडींनी घरातून हाकललं तरी आईसाठी ढसाढसा रडणारी कौमुदी. आणि मग एके दिवशी नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून छोट्याशा शेफालीला हाताशी धरून डॅडींच्या घराचीच पायरी चढणारी कौमुदी.
3: आई,
4: अहो अहो, पाहिलं का कोण आले ते? आपली कौमुदी आणि तुमची नात शेफाली आलीये. कौमुदी, अगं असं रडायचं नाही, परक्यांच्या का घरी आली असतो. ओगे ओगे, काय ग वैद अशा करून घेतलीस?
2: आई, मी धडधाकट आहे ग, तू चौकळीन अशी झालीयस. तुझे केमोथेरपी उपचार चालू आहेत ना अजून?
4: नाही ग, सध्या रेमिशन मध्ये आहे.
2: अच्छा. डॅडी नमस्कार करते.
5: कशाला उगीच? हे पहा, मी बोलतो म्हणून वाईट दिसतो, पण आताच आठवण कशाना झाली?
4: अहो, मला बरं नसताना म्हणून आली येते.
5: अरे, तुझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.
4: समर्थ असाल तुम्ही खूप.
5: सो व्हॉट,
4: शाळे पुढे सवड आहे का तुम्हाला? काल मला बरं नव्हतं तरी तुम्ही गेलातच ना शाळेत. परवा चक्कर येऊन पडले तेव्हा नशीब माझं, म्हणून शेजारचा डॉक्टर अविनाश लंचला म्हणून घरी आला होता.
5: तरी हॉस्पिटलमध्ये मी संध्याकाळी आलो होतो.
4: तर चांगले 10 मिनिटं थांबला होतात की?
2: आई, जाऊ दे ना ग.
5: पुन्हा पुन्हा तेच ऐकवणार ती. आणि हे बघ कौमुदी, तू तू आलीस वगैरे ते सगळं ठीक आहे, पण तुम्हा दोघींना इथं राहता येणार नाही.
2: आई, म्हणजे?
5: हे बघा, मी काही भाऊच्या धक्क्यावरून आलेलो नाही. गुरुजी गुरुजी म्हणून ज्यानं मला फसवलं, तो बायकोला फसवून बाटलीच्या हरी गेलाय कॅमेरा ठोक दे. त्याचं किंवा त्याच्या मुलाचं तोंड सुद्धा पाहणार नाही मी. कौमुदी, ही माझी प्रतिज्ञा तुझ्या आईला ठाऊक आहे.
4: हो हो, पण आता माझी प्रतिज्ञा सुद्धा ऐका.
2: थांब आई, माझ्या पायी तुमच्यात भांडण नकोय. शेफाली तिच्या दुसऱ्या आजीकडे जाणार आहे. तुला बरं नसतं तर मी सुद्धा आले नसते. मी आले एक पाहुणी म्हणून, माझं वेगळं बिराड होईपर्यंतच.

0: तुम्ही किती वेळ बेल वाजवतोय कौमुदी? कुठं आत होतीस का?
1: आय एम सॉरी सॅम, टीव्हीच्या आवाजात ऐकूच आलं नाही.
0: बरं अगं डॅडी ना या तरी म्हणशील की नाही?
1: हो या ना डॅडी. या
0: डॅडी मी जरा गाडी नीट लावून घेतो आणि दुसरी बॅग घेऊन येतो.
1: डॅडी बसा ना. डॅडी आधी पाणी आणू का?
2: नाही, विमानात खाणं पिणं झालंय माझं.
1: प्रवास ठीक झाला ना?
2: येस, लंडनला एक कॉन्फरन्स होती बघ.
1: डॅडी तुम्ही कॉन्फरन्सला कधीपासून जायला लागलात?
2: तुझी आई गेल्यापासून.
1: म्हणजे ती गेल्यावर तरी आठवण येते तिची. आय एम सॉरी डॅडी, मी असं बोलायला नको होतं.
2: ठीक आहे ठीक आहे.
0: अगं डॅडीना चहा वगैरे विचारलास की नाही? किंवा दमले असतील निदान स्कॉच वगैरे तरी.
1: सॅम, डॅडी स्कॉच वगैरे काही घेत नाही.
2: कशावरून? नाही मी म्हणतो कशावरून. सॅम सॅम म्हणजे स्कॉच थोडी चालेल.
1: येस,
2: आणि ती सुद्धा ऑन द रॉक्स. ओके, आश्चर्य वाटलं ना काही ग कौमुदी? नाही म्हणजे तुझ्या आईनं काही सिक्रेट्स तरी तुझ्यापासून ठेवली होती. ठीक आहे, बाथरूम कुठे आहे? नाही म्हणजे काय जरा आलो ना फ्रेश होऊन येतो.
1: डॅडी बाथरूम ह्या साईडला इकडे.
2: कुठे? ओके ओके ओके.
0: कौमुदी असं शॉक बसल्यासारखी बघू नकोस.
1: छे छे, पण सॅम वर्षापूर्वी तू असंच म्हणाला होतास, मला आठवतंय. सॅम सॅम, कॅथी इथं आली आहे
0: का? तिचा फोन आला होता का?
1: हो, पण सॅम कॅथी इथे कशाला येते?
0: कशाला म्हणजे? ती माझी गर्लफ्रेंड आहे.
1: गर्लफ्रेंड?
0: कौमुदी असं शॉक बसल्यासारखी बघू नकोस.
1: आय एम नॉट शॉक्ड. तू तसं मला कॅथी बद्दल सांगितलंच होतंस मुंबईला मला जेव्हा तू पहिल्यांदा पाहायला आलास ना तेव्हा. पण मला वाटलं होतं की ते सगळं संपलं असेल. सॅम हा भोंगा कसलाय?
0: तो फॉग हॉर्न आहे.
1: फॉग हॉर्न?
0: हा, सिएटल बंदरात धुकं असलं की शिप्सना सावध करण्यासाठी हा भोंगा वाजत राहतो, म्हणजे मग अपघात टळतात.
1: खरंच किती सोपं आहे ना, अपघात टाळण्यासाठी धोक्याचा भोंगा. सॅम जीवनात का नाही असं घडत?
0: घडतं, पण आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे ऐकू येऊ नये अशीच दैवाची योजना असते.
1: या फॉग हॉर्न मुळे ना मला उगीच दादरच्या गिरणीचा भोंगा आठवतो. भोंगा वाजायच्या आत शेफालीला शाळेत पाठवावं लागायचं. सॅम शेफालीला आणूया आपण इथं? सॅम
0: नो, आय एम सॉरी, ते शक्य नाही कौमुदी. हे बघ, आपल्या लग्नाच्या आधीच मी तुला सांगितलं होतं की तुला शेफालीला इथं आणता येणार नाही.
1: माहितीये मला, शेफालीचा माझ्या मुलीचा स्वीकार करणार नाहीस असं वचन तू तुझ्या आईला दिलंय, माहितीये मला. पण सॅम आपण मूल होऊन देऊया का? मूल?
0: आज हे काय डोक्यात आलं तुझ्या? एकीकडे तुझा एम एस नंतर पी एच डी करायचा विचार चाललाय का? तर तो प्रोफेसर गिरीश राव म्हणतो म्हणून त्याचं काय जातोय म्हणा, पण तुझाही तो हट्ट आहे. हे बघ, तुला दोन्हीकडे लक्ष देता येणार नाही कौमुदी.
1: सॅम,
0: आणि शिवाय आपल्या अस्थिर जीवनात मुलाला कशाला आणायचं?
1: अस्थिर जीवन म्हणजे तू कॅथीकडे?
0: नाही नाही कौमुदी, हे बघ, तू दूर ढकलल्याशिवाय मी कॅथीकडे जाणार नाही. पण काही वेळा वाटत की अस्थिरता हाच माझ्या जीवनाचा स्थायी भाव आहे.
2: हा आवाज कसला का कौमुदी? आणि सॅम कुठे?
0: इकडे मी. नाही, आपण ड्रिंक्स बनवत होतो. तो आवाज ना, तो फॉग हॉर्नचा आहे.
2: फॉग हॉर्न? बाकी हे धुकं भलतच आहे बुवा. बरं का सॅम? अरे माग मी लंडनला डिलीट साठी गेलो होतो ना, मला तेव्हाची आठवण झाली बघ.
1: डॅडी, पण तुम्ही एकदम सिएटलला यायचं कसं काय ठरवलं?
0: कौमुदी तू एकुलती एक मुलगी त्यांची.
2: अरे तिचा अँगल तुला कळणार नाही सॅम. ओके, पण श्याम म्हणू काय मी तुला? अगं बरेच दिवसात मी रजा घेतली नव्हती कौमुदी.
1: पण रिटायर होईपर्यंत रजा घेणं तुमच्या स्वभावात नाही.
2: करेक्ट करेक्ट.
1: आणि रिटायर होणंही नाही.
2: मगाशी सांगितलं ना की लंडनला कॉन्फरन्स होती. शिक्षण संपल्यापासून मी कधी परदेशात गेलोच नव्हतो.
1: तरी पण डॅडी एकदम माझ्याकडे यायचं कसं काय ठरवलं?

0: आता कमाल झाली तुझी, अगं ते तुझे वडील आहेत.
1: विचारू दे श्याम. अरे विचारू दे तिला, तुला खरं कारण हवंय ना?
2: हो.
1: हे बघ कौमुदी, मला एक निनावी पत्र आलं होतं.
2: पत्र?
1: इथून सिएटलहून. खाली फक्त लिहिलं होतं, आपली एक माजी विद्यार्थिनी.
2: आणि
1: वाचायचंय तुला? हे घे. बरोबरच आणले मी ते. हे घे. आणि हिम्मत असेल ना तर मोठ्यानं वाच.
0: तुझ्यात हिम्मत आहे?
2: हो हिम्मत आहे सर.
3: सर
2: या विषयावर मी तुम्हाला,
3: या विषयावर मी तुम्हाला लिहिते हे माझ्या मिस्टरांनाही माहिती नाहीये, पण कौमुदीची मी एक हितचिंतक आहे. तिचे पूर्वायुष्य मला माहिती आहे आणि म्हणूनच ती पुन्हा धोक्याच्या दिशेने जात असल्यानं मी लिहिते. इथं एक प्रोफेसर गिरीश राव म्हणून आहेत, त्यांची कौमुदी स्टुडंट आहे, पण माझी अशी खात्रीची माहिती आहे की त्या दोघांचे संबंध त्याहून जास्त जवळचे आहेत. ही गोष्ट सॅमला माहीत नसावी, पण त्याचीही कॅथी म्हणून एक मैत्रीण आहे आणि ते मागे एकत्र राहत होते आणि वर्षापूर्वीच कॅथी परत सिएटलला आली आहे. तुम्हाला वेळीच सावध करावं म्हणजे तुम्ही आपल्या मुलीला पुन्हा मार्गावर आणाल.
2: ओ हरकट्स.
0: कोण आहे ही?
2: अलका.
0: अलका?
2: हो अलका.
0: अलका साने? माझा तर विश्वासच बसत नाही
2: सॅम.
0: पण तुला खात्री आहे?
2: हो मला खात्री आहे, कारण सिएटलला ज्ञानसंवर्धिनीची एकच पास स्टुडंट आहे आणि ती म्हणजे अलका साने.
1: अलका साने
2: म्हणजे लग्नाआधीची शोभना भिडे.
1: शोभना भिडे? शोभना भिडे. ओ यस, शी वॉज व्हेरी ब्राईट, व्हेरी ब्राईट.
2: या शी वॉज अ व्हेरी ब्राईट. मी आत्ताच फोन करून तिला विचारते की शोभतं का तिला, आणि मग सही करायला काय झालं होतं? इतकी भेकड होतीस तर खाली माझी विद्यार्थिनी म्हणून तरी सही कशाला करायची?
1: कर कर, फोन कर तिला. पण त्याआधी मला एवढंच सांग की प्रोफेसर राव कोण, ती कॅथी कोण आणि हे सगळं खरंय?
2: गिरीशकडे मी एम एस चा थिसिस लिहिला, तो त्याला इतका आवडला की मी पुढे पी एच डी करावं म्हणून तो मागे लागलाय.
1: आणि
2: आणि काय, आय लाईक हिम, मला तो आवडतो.
1: हो हो, पण हाऊ मच?
2: आय डोंट हॅव टू आन्सर दॅट.
0: हॅलो, तर मी याचं उत्तर देऊ शकतो. डॅडी, गिरीश माझा मित्र आहे आणि मला माहित आहे की कौमुदीलाही तो आवडतो. हा हेही खरं आहे की काही बाबतीत मी कौमुदीला समाधान देऊ शकत नाही.
2: गिरीश.
1: आणि कॅथी तिच्याबद्दल काय?
2: तिच्याबरोबर सॅम राहत असे असं त्यानंच मला पूर्वी सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर.
1: छे छे छे, नाही नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही, मुळीच विश्वास बसत नाही.
0: हॅलो हॅलो, येस शेफर्ड ऑफ द हिल हॉस्पिटल. येस, तुमची खात्री आहे ते गिरीश रावच आहेत?
2: काय सॅम, काय झालं सॅम, गिरीशला काही झालंय का?
0: हो, त्याला ऍक्सिडेंट झालाय, शेफर्ड हॉस्पिटल मध्ये आहे.
2: गॉड,
0: कदाचित कमरेपासून खाली पॅरलाइज होईल असं नर्स सांगत होती.
2: माय गॉड,
0: त्याला शुद्धीवर आल्यावर तुझंच नाव घेतलं म्हणून नर्सचा फोन आला.
2: मग मला गेलंच पाहिजे.
0: ऑफकोर्स
1: यू डोंट हॅव टू. नाही नाही, तू जाऊ नकोस. नाही म्हणजे श्यामनं जाऊन चालेल का?
2: नो नो, मला मला मला गेलंच पाहिजे. डॅड, तुमच्या बरोबर सॅम.
1: नाही नाही कौमुदी, मला वाटतं की तू जाऊ नयेस.
2: का जाऊ नये?
1: आय डोंट वॉन्ट यू टू गो.
2: बट व्हाय?
1: डू यू अंडरस्टँड?
2: पण डॅडी, मला अडवण्याचा अधिकार पहिल्यांदा तुम्ही मला जेव्हा घरातून हकलत ना तेव्हाच गमावला.
1: कौमुदी.
2: होय, भरत पाटीलशी मी लग्न करू नये म्हणून मला जंग जंग पछाडलं.
1: मी योग्य तेच केलं होतं, घटना साक्षी आहेत.
2: चुकीचं केलं होतं, मीच भरतला स्टेटसच्या मृगजळामागे धावायला लावलं, त्या वणव्यात पाण्याऐवजी त्याच्या हाती विषच लागलं.
1: ते जाऊ दे. अरे पण आता श्यामशी संसार सुरू झालाय ना तुझा.
0: डॅडी, जर तिला जायचं असेल तर ती जाऊ शकते.
2: सॅम, आय एम ग्लॅड यू अंडरस्टँड. मी तास दोन तासात परत येईन. डॅडी, आय एम सॉरी बट आय मस्ट गो, मला गेलंच पाहिजे.
1: श्याम, मगाशी मी म्हणणार होतो की ड्रिंक थोडं स्ट्रॉंग झाले, पण आता वाटतंय की आणखी थोडी स्ट्रॉंग स्कॉच चालेल मला. श्याम श्याम आई एम कन्फ्यूज
0: काय झालं
1: व्हाय डिड यू लेट हर गो
0: कारण की कौमुदी स्वतंत्र विचाराची आहे
1: अरे पण ती तुझी बायको आहे ना
0: डॅडी आपल्याकडे लग्नाला शरीर संबंध म्हणत असत मुंबईला 1.5 वर्षापूर्वी तुम्ही आमचा शरीर संबंध लावलात पण मनाचा संबंध वेगळाच असतो तो बळजबरीनं लागत नाही
1: म्हणजे प्रत्येकानं वाटेल तसं वागावं ती मोकळी तूही मोकळा
0: अरे चुकता तुम्ही डॅडी काय हे बघा त्या पत्रावर जाऊ नका हो कौमुदीचा गिरीश मित्र आहे आणि कॅथी माझी मैत्रीण पण कौमुदीला मी मागे सांगितलं होतं तेच तुम्हालाही सांगतो कौमुदीनं दूर ढकलल्याशिवाय मी कॅथीकडे जाणार नाही
1: अरे तुम्ही लोक इतक्या थंडपणाने ह्या विषयावर बोलू शकता
0: थंडपणे
1: तर काय
0: काही जणांना आतून जळण्याचा शाप असतो पुण्याला लग्नाच्या वेळी तुम्ही माझ्या आईला भेटलात पाठीवर निजून येते काही वर्ष तिनं या लग्नापूर्वी एक वचन घेतलंय माझ्याकडून की मी कौमुदीच्या मुलीला इंडियातून इथं आणायचं नाही

0: Paging Dr. Smith, please call extension 342.
1: Well, Komudi.
0: Hmm?
1: गेले सहा महिने तू माझी मुलासारखी काळजी घेतेस. मी गतजन्मी काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे. तू मात्र गतजन्मी असं कोणतं पाप केलंस की? हे बघ कौमुदी, माझ्या तोंडावर हात ठेवून काय होणार? माझ्यामुळे तुझ्यात आणि सॅम मध्ये दुराव निर्माण झाला.
0: असं म्हणू नकोस गिरीश, जे घडतंय त्याला मीच जबाबदार आहे. कॉलेजमधल्या प्रोफेसरांचं अमेरिकन इंग्लिश मला समजत नव्हतं तेव्हा मी तुझ्याकडे आले. तू मला लेक्चर स्टेप करण्याचा सल्ला दिलास, त्यामुळे किती सोपं झालं अभ्यास करणं. नंतर तुझे चाइल्ड सायकोलॉजीवरचे पेपर्स वाचून वाटायला लागलं की तो विषय तुझ्याचकडून शिकावा.
1: आणि तू शिकलीस. शिकलीस तू, आठवतंय मला. मला आठवतंय तू त्या दिवशी वन वे मिरर मधून दोन छोट्या मुलांकडे बघत होतीस. चार वर्षांचा जॉन आपल्या बापाबद्दल बढाई मारत होता आणि त्याला उत्तर म्हणून 5 वर्षांची एक मुलगी, काय ग तिचं ना,
0: एप्रिल.
1: यस, एप्रिल. ती एप्रिल आपली आई कशी आहे, ती खाऊ कसा आणते आणि असं सांगत होती. आणि एकदम रडायला लागली, कारण कारण तिची आई तिला सोडून गेली होती. हे काय तेव्हासारखंच पुन्हा तुझ्या डोळ्यात पाणी?
0: नाही,
1: पण तेव्हा तू ज्या विद्ध नजरेनं माझ्याकडे पाहिलंस ते मी कधीच विसरणार नाही. नाही म्हणजे सॅम माझा मित्र खरा, पण त्याला जे काहीतरी कळलं नव्हतं ते मला कळलंय असं तेव्हा मला प्रथम वाटलं.
0: त्या दिवशी माझा हात तू क्षणभरच हातात घेतलास आणि म्हणालास, आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू.
1: हो, पण आयुष्यात प्रथमच खोटं बोललो असेल मी तेव्हा. हाऊ कुड आय डू दॅट? मी कसं बोलू शकलो ते?
0: कारण भावना कधी लपून ठेवताच येत नाहीत.
1: पण मी हे सगळं सॅमला सांगणारच होतो.
0: सांगणार होतो?
1: हो, म्हणजे आता भूतकाळातच बोलायला हवं. मी हा असा व्हीलचेअरला जखडलेला.
0: व्हाय शुड इट मेक अ डिफरन्स? त्याने असं काय फरक पडू शकतो?
1: कम ऑन कौमुदी, मी तुला मातृत्व देखील देऊ शकणार नाही.
0: गिरीश, तू माझी हीच पारख केलीस का?
1: पारख नव्हे, पण मातृत्व ही तुझी एक भावनिक गरज आहे.
0: आणि ज्याला ती पुरवणं शक्य होतं त्यानं तर चक्क नकार दिला.
1: हो, पण तो तात्पुरता होता असं तू मानायला हवंस.
0: नाही नाही गिरीश, काही माणसं जन्माला येताना भावनेचा कप्पाच रिकामा घेऊन येतात. त्या दिवशी मी तुला शेफाली बद्दल सांगितलंस तेव्हा तू पटकन म्हणालास, मग आपण तिला घेऊन येऊया इकडे म्हणून.
1: त्याआधी खरं म्हणजे मी सॅमशी बोलायला हवं होतं. आय शुड हॅव एक्सप्लेन्ड.
0: तुला काहीच एक्सप्लेन करायची गरज नाहीये.
1: म्हणजे
0: आय हॅव एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग टू हिम. मला त्याला सगळं सांगितलं.

0: भेटलंच पाहिजे.
1: अबाउट व्हॉट? कशाबद्दल?
0: की मी तुझ्याकडे येणार आहे म्हणून.
1: कौमुदी, कौमुदी, आय कांट लेट यू. मगाशी मी म्हटलं की तू मुलासारखी काळजी घेतेस माझी, तू माझी आई का होणारस? हाऊ कुड आय बी अ हजबंड टू यू?
0: गिरीश, आता मात्र तू खरंच लहान मुलासारखं बोलतोयस. इट्स फिजिकल रिलेशनशिप द एंड ऑफ द एव्हरीथिंग इन अ मॅरेज?
1: नो.
0: वैवाहिक आयुष्यात शरीर संबंधापलीकडे काहीच नसतं का?
1: नाही, पण वैवाहिक जीवनाचा तो एक मुख्य मार्ग आहे.
0: लेट मी वरी अबाउट इट. ती माझी समस्या आहे, पण आता मात्र माझ्या पुढे मुख्य समस्या आहे की तुला या कुबड्यांवर कसं उभं करायचं.
1: मी उभा राहू शकतो?
0: का नाही राहू शकत? तू उभा नक्कीच राहू शकतोस. हा हा, माझ्या खांद्यावर हा असा हात देऊन उठ. तुझ्या एकेका हाताखाली मी ही कुबडी देते. ओके, शेफाली महिन्याभरातच येईल इकडे. तिनं लिहिलंय की ती रोज देवाची प्रार्थना करते की गिरीश अंकलना चालता येऊ दे. तू तिला नाराज तर नक्कीच नाही करणार ना?
1: नो मॉम.

0: अरे हाय गिरीश, हाय कौमुदी, या या या,
1: हाय सॅम.
0: गिरीश, ग्रेट प्रोग्रेस. तुला व्हील चेअर शिवाय बघून खूप आनंद झाला बघ.
1: काय सॅम, की या कुबड्याने खांदे दुखायला लागले की अजूनही आठवण येते त्या व्हील चेअरची.
0: अरे ये ना आत, ये कौमुदी आत, ये ना.
2: हो येते.
0: आणि ही चिमुडी कोण आहे बरोबर?
3: लेट मी गेस,
4: शेफाली.
0: शेफाली, सो हॅपी टू मीट यू. या या या
1: सॅम, आय फील ऑकवर्ड.
0: छेचे, अरे त्यात ऑकवर्ड वाटण्यासारखं काही नाही आहे.
1: पण
0: कौमुदी, तुझं कॉलेज काय म्हणतंय?
2: फाईन.
0: आणि शेफाली, ऐक, तुला काय आवडतं? सेवन अप, कोक?
4: अंकल, तुमच्याकडे कोक आहे?
0: आहे तर, कोक आहे तर. बरं, तुम्ही दोघं काय घेणार? चहा चालेल?
2: थांब सॅम, मी येते करायला. सॅम, तुझं कसं चाललंय?
0: ठीक. अगं, आज मी चिकन करी करून बघितले. बघ ना, जमले का ते.
2: सॅम, मला कळत नाहीये की मी तुझे आभार मानावे की सॉरी म्हणावे.
0: कशाबद्दल?
2: सॉरी एवढ्यासाठी की तुझी जी मी विचित्र परिस्थिती निर्माण केली, आणि थँक्स की तू गिरीश बाबत मला समजून घेतलं.
0: जाऊ दे ग ते. हा, कबूल की सुरुवातीला मलाही वाईट वाटलं, पण मग मी विचार केला की प्रारब्धातच नसेल तर कोण काही करू शकतो.
2: नाही सॅम, प्रारब्धात नसेल ना तर ते आपल्या हाताने लिहावं लागतं.
0: बरं, एक सांगू?
2: हां बोल.
0: मला तुझा अभिमान वाटतो. बरं, मी शेफालीला कोक देऊन येतो.
4: श्याम अंकल, हा टेबलावरचा फोटो कोणाचा आहे?
0: हा हा, माझ्या आईचा फोटो आहे. आई, तुला मी का वचन दिलं तेव्हा? हॅलो, सॅम स्पीकिंग. कॅथी, हा बोल. कधी? उद्या संध्याकाळी? हो हो हो, मी नक्की येतो. ओके.

आताच आपण प्रारब्धात नसेल तर हे नभोनाट्य ऐकत होतं. लेखक होते श्रीनिवास माटे. यातील भूमिका आणि कलावंत सॅम सतीश रणदिवे, कौमुदी तनुजा कानडे, आई मालती पेंढारकर, डॅडी विलास गुर्जर, अलका आणि शेफाली मृणालिनी पाळंदे आणि गिरीश हेमंत पेंडसे. निर्मिती सहाय्यक मृणालिनी पाळंदे आणि सादरकर्त्या तनुजा कानडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रानं हा कार्यक्रम तयार केला.

अरुण दाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं जोगवा या चित्रपटातलं. गीतरचना संजय पाटील यांची आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया फुलराणी ह्या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं रमा माधव या चित्रपटातलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
0: श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया चंद्रमुखी चित्रपटासाठी आर्या आंबेकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुंदर माझं घर या चित्रपटातलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात

आपण ऐकूया पूर्णिमा पुजारी यांचं गायन राग नायकी कानडा. विलंबित बंदिश रूपक तालात निबद्ध आहे. बोल आहेत मेरो पिया रसिया सुनरी सखी. तीन तालात निबद्ध असलेली बंदिश द्रुत बंदिश. बोल आहेत एरी मा पिया बिन नाही चैन. तबला साथ के लिए प्रवीण करकरे यांनी हार्मोनियम संगती आहे शुभदा गायकवाड यांची. ऐकूया पूर्णिमा पुजारे यांचं गायन राग नायकी कानडा.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पूर्णिमा पुजारे यांचं गायन ऐकलं, तर राग होता नायकी कानडा. तबलासाथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती होती शुभदा गायकवाड यांची. श्रोते हो, नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचा 1:30 वाजत आहे। प्रसारित करत आहोत मालिका विशेष।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत पोहाडा आणि आदिवासी लोक।

0: पोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया या मालिकेचा भाग दुसरा, पेरण, ढोलनाच आणि खटखुबा. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
1: दिनेश, या आदिवासी लोकांचं जीवन आणि त्यांची कला एकमेकात कशी मिसळून गेलेली आहेत तर दूध साखरेसारखी.
0: खरंय, आणि हेच त्यांच्या संस्कृतीतल्या नितळ पारदर्शितेचं कारण आहे. त्यामध्ये बघ, कुठेही अभिनिवेश नाही, कसलाय कृत्रिमपणा नाही, सगळं कसं अगदी सहज सरळ आणि सुंदर आहे.
1: म्हणूनच ना त्यांच्या जगण्यातली जी त्यांची उत्कटता आहे, जो जिवंतपणा आहे, रसरशीतपणा, आपल्याला तो विलक्षण भावतो. म्हणजे जर त्यांच्याकडे पाहिलं तर ती शरीरयष्टी किती बारीक आहेत पण किती काटक आहेत, है ना. तर त्यांच्यातली ही जी शक्ती आहे, हा जो जीवनरस आहे सळसळणारा, तो आपल्याला विलक्षण भावतो.
0: आणि विशेषतः सण उत्सव हे लोक अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. सणाच्या प्रसंगी आदिवासी लोक ढोल वाजवतात आणि त्या तालावर बेधुंदपणे नाचतात.
1: हो, पण दिनेश, आदिवासी लोकांचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा सण जर कोणता असेल तर होळी. आणि या होळीनंतरचा जो दुसरा दिवस धुळवड, त्या दिवसानंतरचे 7 ते 8 दिवस हे लोक उत्सव करतात. हे बघ ना, हे लोक कसे गोल धरून, म्हणजे फेर धरून नाचतायत आणि एकमेकांच्या अंगावर पडतायत. काहीतरी थट्टा मस्करी पण चालली आहे. अरे बापरे.
0: पण हे सगळं
1: दिनेश बघ बघ, त्यांनी खुशाल त्याचा धोतर धरला आणि तिथे सोडून, आणि अरे बापरे बघ, बायका सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होत आहेत, पाणी टाकतायत अंगावर. आणि आपण त्यांच्याशी आता सगळं काही ऐकलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. हे मला वाटतं पेरण असावं.
0: हा, पेरण हा जो लोककला प्रकार आहे त्याच्याविषयी आपण यांच्याकडून जाणून घेऊया.
2: तुमचं नाव काय?
3: गोविंदराम गोत्रणे.
2: सांगा, हे पेरण नृत्य काय असतं, काय प्रकार आहे?
3: पेरण आपले ज्या होळीचा सण असतो त्याच्यात ते मोडा म्हणून आमच्याकडे राहतात. तर धुळवाडा, धुळवाड्यापासून पुढं आमचं काहीतरी 7 दिवस आमचा खेळ राहतो हा पेरणाचा. तर तो आम्ही असे गावोगाव फिरत असतो, कोणी पैसा देतात, कोणी चावल देतात, आणि ते चावल आणून आणि 7 दिवसांनी ते जमा केले का, त्याचं काही जेवण बनवत असतो आणि सर्व पोरे एक ठिकाणी जेवत असतो आणि त्याचा.
1: पण याला पेरण का म्हणायचं?
3: पेरण आता ते आमच्याकडे ते आहेच, ते
2: परंपरेपासून आहे ते. हे पेरण माझे ना परंपरेच आहे.
4: शिवग्याच्या टायमात आम्ही 2-7 दिवसात आम्ही कुठं पण बाहेर फिरतो, कुठं जर मुकाम उला तिथं मुकाम करून घ्यायचा.
1: पण हे एवढाच नाच?
4: हा एवढा.
1: पण हा एवढा नाच किती वेळ एक माणूस बघत बसतो?
4: दिवसभर आम्ही नाचतो. आमचे जे लोक आहेत गावात,
2: तुमचे त्या गावात,
4: चालीवर जायचा नाच. 15 मिनिटं ते गाव
5: खोबरं दांडेला बांधायचं, मग त्या बाया माणसा राहत्यात ना, ते मग ते खोबरं हिसकायला येत्या.
6: मी
7: एकटा पडलो, पण तुम्ही मागून धावायचा ना.
6: ओरडायला मग आम्ही
7: अर्धा ना
6: अर्धा.

0: भाऊ मला सांगा, हे तुमच्या हातामध्ये तुम्ही काय नाचवताय?
1: काही चुंबळी बनवायच्या, टिटवी राहते,
2: काय राहते
1: टिटवी, मग ती अशी दोरी केली ना का, मग एक अशी जाती अशी जाती अशी ते असे.
2: अच्छा, ते टिटव्या ज्या आपले पक्षी आहेत तसं सारखं लाकडाच्या
3: घरी बनवायची त्या टिटव्या, अशी फिरते अशी अशी अशी.
2: कोण फिरव, कोण बनवत?
3: आम्ही स्वतः बनवतो.
2: तुम्हाला
3: येतं येतं ते आम्हाला?
2: कोणत्या लाकडाची टिटवी?
3: घरी लाकूड नाही का, सागाचं बांबू नाही तर मग त्याचे सागाने बनवायचं थोडस, त्याकडे असं लहान बनवायचं, मग इकडे जोडायची, इकडे जोडायची, मग त्याला दोरी बांधायची, मग असं ते बरोबर असं असं

0: जमून जाते इथे
1: असं म्हणजे दिनेश आपल्याकडे जे कठपुतळ्या नाचवण्यासारखं असतं ना तसं ह्या ते दोन टिटव्या नाचवतात.
2: पण मग हे नाच करता करता तुम्ही करता का?
0: हो नाच करत ते नाचायचं आता तसं नाच असं हो हो हो हो
3: दांडीला बांधायचे.
4: हा कार्यक्रमच असा आहे का होळीचा सण राहतो ना तेव्हा धुलीवंदन वगैरे मग आमच्या इकडे काय करतात म्हणजे असे जे पेरणावाले आहेत ते येतात आणि घरासमोर म्हणजे नाचकाम करायचं मग घरातल्या बाया किंवा शेजारच्या काही राख पण त्यांच्यावर टाकतील किंवा पाणी टाकतील असं म्हणजे मनोरंजनही लोकांचं होतं आणि त्यांना मग धान्य म्हणा काही म्हणजे ते घरातून देतात.
1: त्यांच्या अंगावर राख टाकली पाणी टाकली त्यांना चालतं आवडतं
4: सगळं चेष्टा
0: ते आवडतं
4: सणच आहे आमचा
0: त्यात काही टाकलं ना
1: चिखोल
3: पाणी होते तो येडा सण येडा सण मग कोणी कोणाला काही बोलायचं
1: नाही
0: भांडण बिंडण काहीच नाही भांडण करतच नाही चिखोल टाकत होतो
5: कोणी काही टाकला चिखोल टाकला
3: चिखोल टाका पाणी टाका काही टाका तरी आम्हाला
4: मान्य राहतात ना ते पेरणे असे कोणाच्या घरात घुसून कोणाच्या भाकरी पण घेऊन पळायच्या आणि खायच्या जे आलं ते
0: घेऊन पळायची कोणाला लहान लेकर उचलून असे टाकून द्यायची तर काही नको सांगत
2: म्हणजे त्यांना पण राग येत नाही तुम्ही काही केलं तरी
0: नाही
2: म्हणजे
6: आनंदच लुटायचा राहतो तो 7 दिवस आनंदच लुटायचा कोणी कोणावर रागावायचा नाही कोणाशी तक्रारीची यायचा नाही कोणाचा काही तक्रार जरी झाली तरी काय त्याला कोणी मान्यता करत नाही.
2: म्हणजे मला असं वाटतं शिमगा जो साजरा केला जो आपण ज्याला शिमगा म्हणतो तोच हा प्रकार आहे.
1: आपल्याकडे देशावर शिमगा साजरा करतात त्यावेळेला उलट्या हातावर बोंब मारतात है ना तसं तुमच्याकडे बोंब मारायचं काही नसतं?
0: बोंब नाही मारत आमच्याकडे बोंब मारतच नाही नाही नाही नाही.
1: किंवा शिवीगाळ करतात कोणाच्या नावानी अमक
0: शिवी पण आमच्याकडे येत नाही नाही
1: फक्त ही सगळी निखळ गंमत करायची
4: आणि लोकांचं मनोरंजन करायचं मग जे पाहणारे आता घरासमोर समजा माझ्या घरासमोर आले तर मग ते तिथं काही अडपण करतील टोप घेतील जवळचा तो नाचवतील राख टाकून एकमेकांवर राख टाकतील.
6: नवरा बायकोचा जरी घरात जरी थोडस भांडण होईल असेल ती बाई रागावेल असेल नवऱ्यावर ह्या पेरण त्यांच्या दारात गेला तर ते हसल्याशिवाय तिचं मनोरंजन झाल्याशिवाय ती कितीही राग हवा तरी हसल्याशिवाय राहणारच नाही आवडी नाटक आहे ती.
1: बरोबर एवढ्या सगळ्या नाटकांसाठी तुम्ही सगळी साहित्य सामग्री सोबत असते किंवा त्या त्या घरामध्ये तर खूप काही असतं जेव्हा खायचा पदार्थ असतो राख असते पाणी असतं चिखल असतं राडा असतं सगळं असतं. आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्ही त्याचं पेरण खेळून दाखवाल आम्हाला एकदाच दाखवा एकच एक या दोन

0: हा, तुमचं नाव काय बाबा?
1: काळूरामजी भोसे.
0: काय हे पेरण जे आता यांनी आम्हाला सांगितलं की हा एक वेडेपणाचा प्रकार आहे शिमग्याच्या निमित्ताने सादर होणारा आणि याच्यात कोणालाही राग वगैरे येत नाही, तर काय प्रकार आहे हा?
1: आमच्या आदिवासी भागामध्ये परंपरा चालत आलेली रूढीप्रमाणे हा खेळ आहे.
0: बर,
1: आपल्या शिमग्याच्या टायमात एक मोडा राहतो 7 दिवसाचा. 7 दिवस हे पोरं काहीतरी गंमत घेऊन ह्या गावाचे त्या गावाला फिरतात. आणि घरातून एखाद्या माणसाचं भांडण जरी असलं तरी ते अगदी समयगमय होऊन जातात.
0: म्हणजे भांडणं मिटवण्यासाठी सुद्धा?
1: नाही नाही नाही, भांडणं मिटवणं आनंद म्हणून. आपल्या दारात आले तर मग नवरा बायको गोडी त्यांच्याशी बोलती.
2: म्हणजे रुसलेली बायको असेल तर ती
1: अगदी मस्तपैकी बोलतील. आणि मग बोलले का मग ती बाई सांगते घरवालेलं घरात काय पैसे असतील 10-20 रुपये किंवा आपसभर धान्य द्या त्यांना जाऊ द्या. मग ते चाललेच पुढं.
2: जाऊ द्या, आनंद करू द्या.
1: आनंद करू द्या,
2: आनंद करू द्या. तुमचं हे पेरण जे आहे ते आम्हाला फार आवडलं आणि यामध्ये खेळायला कोणालाही आवडेल आणि या प्रकारच्या खेळामध्ये भाग घेऊन खरंच भाग घेणाऱ्याला खूप आनंद होईल. पण मला असं सांगा की प्रत्येक गावातच असं पेरण खेळणारे लोक असतील ना?
3: हो, प्रत्येक गावात राहतात हे खेळणारे. आमचे गावात राहतात हे. कोणते गाव सांगा?
2: मग त्यांच्यामध्ये ते पेरण खेळणाऱ्या खेळणाऱ्यांच्या स्पर्धा होते का?
4: नाही नाही, मागं अशा बऱ्याच

0: राहतात, कोणी माती टाकत असतं, कोणी
1: तरुण तरुण पोरी ना आमच्यावर मग उडून पडल्या ना, मग आम्ही धावायचा त्यांना धरायचा, मग तेवढ्या आता ते तेवढ्या बाया आहेत ना तेवढ्या माझ्यावर उडून पडतील,
2: मग लोळवायच्या,
1: मग आम्हाला आहे ना उचलून
3: ढिगावर लोळवायची,
1: त्याच्यावर लोळवायचा, पाणी ओतायचा, पूर्ण आपण वल्ल होऊन जात
4: आपण बोलवायचं आणि त्यांना
1: लोळवायचं.
4: फक्त मला एवढाच प्रश्न होता की असे पैरण खेळणारे दोन चार गट जर एका ठिकाणी गावात आले तर त्यांच्या आपसात स्पर्धा होते का?
3: नाही, त्यांना असं करतो ते ना ते बाजूला जातात, आम्ही बाजूला ते बाजूला जातात, जसे गावचं ना ते बाजूला जातात निघून जातात, आम्ही बाजूला निघून
5: जातो.
3: आमचे खोबरीच्या वाट्याने करा राहतात तर त्या मग वर घेऊन अशा नाचायचे मग त्या हिसकाय येण्यासाठी प्रयत्न करतात, मग ते नेमकी एक जणा करायला का उडून पडतात, मग ते एक माणसाला हिसकून तसे खाली पाडतात, नंतर मग आम्ही कंपनी आखी गेलो का मग तिलाही पण खाली लोळवाय.
4: पण त्या निमित्ताने काहीतरी वेडेवाकडे प्रकार
3: नाही? काही नाही, आज
4: कधीच नाही,
3: कधीच नाही.
4: म्हणजे नशा पाणी असं काहीतरी अधिक जोर यायला पाहिजे.
1: नाही, तो आनंदच लुटायचा फक्त. आपण
6: दारू बेरू काय
1: कार्यक्रम राहतो, 7 दिवस आमचा कार्यक्रम राहतो,
4: म्हणजे एका दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीचं हुरूप जास्त.
1: हा जास्त, मग ते 7 दिवस आम्ही काम काहीच करायचं नाही, धंदा काहीच करायचा
2: नाही,
1: मग 7 दिवस आम्ही असं बाहेरच फिरायचं.
3: मला एक सांगा की 7 दिवस तुम्ही करता, तर पहिल्या दिवशी जोर असेल, नंतर दुसऱ्या दिवशी थोडा कमी होतो, 7व्या दिवशी एकदम तुम्ही
1: उलट जास्त वाढत जात जोर, कमी होणारच नाही.
2: जशी मजा चालली ना ते प्रमाणे चालत.
4: चला, ही मजा जेवढी घ्यावी आणि लुटावी तेवढी कमी आहे.
2: सांडेला गुलाल कोणी, सांडेला गुलाल राम गुलावरी कोणी, सांडेला गुलाल, सांडेला गुलाल कोणी, सांडे

0: काय हे पेरण जे आता यांनी आम्हाला सांगितलं,
1: या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय आहे कांचन? म्हणजे कदाचित या मंडळींना सांगता येणार नाही, आपल्यालाही ती ठाऊक नाहीये, पण मला असं वाटतं आनंदाची पेरण असं आपण म्हणू शकतो ना?
2: नक्की, खरोखरच ही अद्भुत अशी आनंदाची पेरण आपण अनुभवली आहे आजच्या ह्या भागामध्ये. आणि आता तू मगाशी म्हणालास ना की हे लोक आनंद व्यक्त करताना किंवा आनंद साजरा करायचा आहे तर त्यासाठी ढोल वाजवतात आणि नाचतात, तर हे ढोल नाच हा सुद्धा प्रकार हा त्यांच्या सणावाराचा आणि एरवीच्या इतर दिवशींच्या सुद्धा करमणुकीचा हा असू शकतो. आता त्याच्याविषयी आपण सगळं काही ऐकूया, त्यांच्याशी बोलूया.

0: दिनेश, हा ढोल नाच आपण, मला असं वाटतं बघण्यापेक्षा सुद्धा हा जो काही अनुभव आहे ना, हाच मोठा विलक्षण आहे. असं हे रौद्र रूप, आणि
1: मला असं वाटायला लागलं की आपण पण त्यांच्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करावा.
0: जमेल तुला?
1: अजिबात नाही, म्हणूनच मी डेअरिंग केलं नाही. आणि म्हणून त्या कलाकारांशी आपण बोलूया की हे सगळं कसं त्यांना जमतं.
0: पण आधी ह्या नाचाविषयी जे आपण पाहिलं ते आपल्या शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करूया की हे आदिवासी लोक ज्या वेळेला आपलं सगळं दिवसभराचं काम होऊन जातं आणि संध्याकाळी रिकाम पण मिळतं, त्यावेळेला हे नृत्य करतात
1: असं मनोरंजनासाठी.
0: हा, मनोरंजनासाठी. पण मला एक प्रश्न पडतो की दिवसभराचा एवढा मोठा थकवा येतो त्यांना, आणि त्या थकव्यानंतर हे आता केवढा थकवा आहे, केवढ्या जोर जोरात नाचायचं आहे, आणि त्याच्यामध्ये किती विलक्षण ताकद लागणार आहे.
1: तो जोश आणल्याशिवाय ते नृत्य
0: होणारच नाही.

0: आणि आणखीन एक गंमत बघितलीस का, की एक ओळ ते म्हणतायत, जी ओळ ते गातायत ती त्यांच्या रोजच्या घडामोडीमधलं काहीतरी आहे.
1: बरोबर,
0: की माय लेकी गेल्या धुणं धुवायला, बस
1: साधं वाक्य
0: आहे, एवढीच एक ओळ आहे. पण ती दोनदा तीनदा घोळून म्हटल्यानंतर जेव्हा त्या ढोल्याच्या समोर येऊन ते नाचतायत, अरे बापरे.
1: आणि ज्या त्रिशाने ते नाचतात ढोल वाजवण्याशी स्पर्धा करत
0: आणि म्हणजे सगळा जणू काही राग त्याच्यावर काढायचा आहे, म्हणजे तू वाजवतोस का, तुझ्यापेक्षा आम्ही आणखीन सरस नाचतो. आणि त्या ढोल वाजवणाऱ्याला सुद्धा असा काही जोश येतो की तुम्ही काय नाचता हो, मी बघा कसा वाजवतो.
1: आणि मी आणखी एक बघितलं की या ढोलवाल्या बरोबर आणखी एक व्यक्ती बसलेली आहे, त्यांनी हातामध्ये त्या ढोल वाजवण्याच्या काठ्या आहेत त्यांच्या, तर काठ्यांनी सुद्धा तो ढोल वाजवला जातो आणि हातांनी सुद्धा वाजवला जातो,
0: म्हणजे दोघ जण एकच ढोल वाजवत आहेत असं नेहमीच होतं का, जरा विचारते ना.
1: तुमचं नाव काय?
2: जयराम.
1: जयराम, हे नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही ढोल वाजवता?
2: पद्धतीने चालेल.
1: बरं, हे ढोल नृत्य जे आहे याचं हे काय आहे नेमकं, आम्हाला सांगा जरा कसं आहे.
2: आता आम्ही हे जंगल झाडीत डोंगर झाडीत राहतो, मग आम्ही शेतमजुरीला जातो, मग संध्याकाळच्या टायमाला जेवणा खावना झाली का आम्हाला दुसरा काही त्याच्यात करमणूक येत नाही, त्याच्यासाठी मजेसाठी मग आम्हाला हे वडिलापूर्वी जे परंपरा पाळत आले, मग जे ते धंदा करायचा रानात शेत मजुरी करायचं, संध्याकाळच्या टायमाला आलं का मग ते काहीतरी करमणूक आपल्याला बाबा पाहिजे.
1: बरं, पण मग रात्री
2: गाव डोळ्याला झोप लागत 12-1 वाजेपर्यंत तर आमचा हा नाच चालत होय.
1: हा, पण मग आता ह्याच्यामुळे झोप उडत नाही का लोकांची, तुमचा हा ढोल ऐकल्यानंतर?
2: जागत आहेत काही, आम्हाला काही बोलत आहेत, पण
1: बर
2: जेला काही असा आडवा पदर येत असेल बाबा, हे आम्हाला काही दर रात्रीला काही झोपून देत नाही, काही नाही, थकून येवा. आणि हे लोक असं काय आवडीचे बाबा आहेत, हे दर दिवशी नाचतात.
1: बरं, मला एक सांगा, हा ढोल जो आहे तुमचा हा खास या नृत्यासाठी बनवलेला आहे का?
2: हो,
1: कारण नेहमी जो ढोल असतो त्याला अशा कड्या वगैरे दिसत नाही आपल्या, ह्याला तुम्ही लोखंडी कड्या लावलेल्या आहेत आणि त्याला अशा जाड जाड दोऱ्यांनी त्या ओढलेल्या आहेत. तर काय, कसा बनवला तुम्ही हा ढोल? हे मध्ये जे वापरलंय तुम्ही, लाकूड कसलं आहे?
2: हे सागाचं लाकूड.
1: सागाचं लाकूड हे तुम्ही स्वतः तयार केलं?
2: हो.
1: कसं तयार केलं?
2: आता ते काही वाक्षी किकऱ्यांनी काहीतरी झाडून फोडून ते गाबडा तिचा काढून काही पातळ अशी खपटी करून ती नळी काढेल आहे.
1: एकाच लाकडातून बनवलेलं?
2: हो,
1: एक
2: अखंड आहे.
1: पण मग कसं काय ते कोरलत तुम्ही?
2: करून मागेल आहे कारागीर,
1: पोकळ करून घेतला
2: फाळाने.
1: तुमचं नाव काय?
3: गोविंद रामागोत्रणे.
1: हा गोविंद, कसं हे तयार केलं असेल ढोल सांगा.
3: आपले नांगर राहतो, नांगराला मोठा असा फाळ राहतो, त्याला असे थोडेसे कोण पाडावं लागतात.
1: बर,
3: म्हणजे ते कोरताना
4: उभाला ठेवायचा, मग उभ्यानं ते कोरता मग खाली त्याला हे पाडायचं,
3: पातळ करायचं काहीतरी 2-2.5 इंचचा आहे.
1: आणि हे कातड म्हणजे आता इतक्या जोरात तुम्ही वाजवता तरी पण त्याला कुठेही काही तडा जात नाही किंवा तुटत नाही तो? आणि हे कातड कसलं आहे?
3: ते फुटल बकऱ्याचं आहे.
1: बकऱ्याचं आहे. मग ते कसं तुम्ही कमावता?
4: ते खुरपून टाकायचं असं फाळानी, तेवढं राख सोडायची, तसे ते बोकड्या मटण खातात बनवून, मग ते कातड वाळत घाल तू. वाळत घालल्यावर ते सुकलं ना का मग तेव्हा राख सोडायची, फाळानी खुरपून काढायचं, मुसळावर ठेवायचं, तशी खैराचं
1: मुसळ. आणि साधारण किती दिवस लागतात हे बनवायला?
4: बनवायला एक दिवशी बनवून टाकतो,
1: एका दिवसात. तुमचं नाव काय भाऊ?
5: नामदेव गोतरणे.
1: नामदेव गोतरणे, तुम्ही तर खूप छान नाचत होतात एकदम.
5: हे ना साहेब, असं आहे हे आम्ही हे ना हे सांगितलं की एक दिवस आम्ही खुरपून ते मोकळं करतो, 12 वाजेपर्यंत नाचायचं ना, नाचून घेतो तिच्यावर लगेच खुरपून नाचायचं लगेच.
1: का बरं असं का?
5: म्हणजे काही आवड असली, आवड आज आपल्याला नाचायचंच, तर मग ते नाचायचं पाहिजे. मग ते रात्रीचे 12 वाजता ते पण ते खुरपायचं नाचायचंच.
1: म्हणजे एवढी तुम्हाला त्याची घाई असते नाचायची. आणि मला एक सांगा, तुम्ही यांच्यासमोर नाचत होतात तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही असे रागाने बघत होतात जसं काय आता तुम्ही यांच्याशी मारामारी सुरू करणार आहे असं मला वाटलं.
5: मला सर असं आहे ते त्याच्यावर डोळे मी असं केलं त्याच्यावर तो जास्त वाजत मला पाहून.
1: का हो भाऊ, हे म्हणतात ते खरं आहे का?
2: हो खरं आहे ना.
1: काय
2: ते माझ्यावर रग करून नाचायचं तर मग मला सुद्धा रग करून वाजवायला लागत, माझा वाजा ढिला पडला नाही पाहिजे ना, तेवढा तेवढा त्याच्यात ते हुरुक येतो त्याला नाचायला, ताकद वाढते.
1: पण मला एक सांगा, हे सगळे नाचणारे जवळजवळ 10 जण आहेत आणि तुम्ही एकटे, या सगळ्यांविरुद्ध तुम्ही सगळ्यांना पुरून कसं होता?

0: माझा काय ते
1: याचं कारण तुमच्या साथीला हा ढोल आहे नाही का?
0: तो ढोल काय करेल, हात काय करतील, ह्या फक्त ते आपले धील माहित राहते. आणि हे दोन काळी हा ढोल दोन्ही हाताने जर वाजवतो याचे नाद घुंगत चालतो, जास्त निघत चालत आहे.
2: एका बाजूचा आवाज वेगळा असतो, एका बाजूचा आवाज वेगळा असतो. आणि हे वाजत जे आहे ते आमचे दैवतासाठी पण वाजवले जातं.
3: दोन्हीकडचे आवाज वेगळे वेगळे, ते कसे ते दाखवा बरं. आता दोन्ही ऐकवा.
1: हा नाच वर्षभर चालतो,
0: वर्षभर
1: केव्हाही वर्षात, पावसाळ्यामध्ये वगैरे पण,
4: पावसाळे
1: उन्हाळे, पण जास्त मजा केव्हा येते?
0: पाऊसकाळी,
1: पावसाळ्यानंतर.
0: मजा गारवेच्या टायमात जास्त दम लागत
5: नाही,
0: तरी पण ते तुडवून टाकायचं. पडत येत पण काही नाही.
3: या सगळ्या सणामध्ये त्यांचा एक महत्वाचा, एक मला असं वेगळेपण त्या सणामध्ये वाटलं की कवळीचा सण.
1: कवळीचा सण,
3: या बायका सांगत होत्या की पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जंगलामध्ये कवळीची भाजी उगवते. खरं तर ही भाजी अगदी कडू चवीची असते, पण आदिवासी बायका जंगलामधून ही भाजी गोळा करून आणतात, तिची पूजा करतात. आणि हे सुद्धा केव्हा जायचं असतं करायला?
1: केव्हा?
3: पहिला पाऊस पडून गेल्यानंतरच्या मंगळवारी.
1: बरं.
3: जंगलात जाऊन ही भाजी आणायची कवळीची, घराच्या दरवाजाला ही पानं लावायची आणि तसंच ही भाजी शिजवून मग ते लोक खातातही.
1: म्हणजे मला असं वाटतं कवळी ही त्यांच्या एका देवतेचं प्रतीक असावं, त्यामुळे मंगळवारचा आणि या कवळीचा संबंध आहे.
3: बरोबर आहे.
1: आणि तू म्हणालीस की कडू भाजी ते शिजवून खातात सुद्धा, म्हणजे जसं शहरातले लोक दसऱ्याला कडुनिंबाची पानं खातात तसंच हे आहे नाही का?
3: ओके. आणि याशिवाय सफेद मुसळी, कुंभा, आंकरे, वास्ती, ढीधवळी, कडूकंद, कुरडू, आंबाडी यासारख्या जंगली भाज्या हे लोक खातात.
1: हो, आंबाडीमध्ये पण मला वाटतं दोन प्रकार आहेत नाही का?
3: हो हो, सफेद आणि लाल आंबाडी. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये वनौषधी असण्याचंच महत्व जास्ती असावं. ह्या ज्या वेगवेगळ्या तुरट आंबट चवीच्या भाज्या यांच्यासाठी औषधाचं काम करतात आणि त्यामुळे त्यांना आजार पण येत नाही.
1: आणि आणखी एक वनस्पती तू विसरलीस, वाभ्रट. बरं का, या वनस्पतीचं नाव आहे वाभ्रट. म्हणजे बांबू मेल्यावर विशिष्ट प्रकारची वनस्पती उगवते, तिला म्हणतात वाभ्रट.
3: दिनेश, तू बांबूचा उल्लेख केलास, वाचण्यामध्ये असं आलंय की बांबूचं आयुष्य 60 वर्षांपर्यंतच असतं आणि त्याच्या सबंध आयुष्यभरामध्ये त्याला कधीही फुलोरा येत नाही. पण ज्या वेळेला फुलोरा येतो त्यावेळेला त्यानंतर तो बांबू मरतो.
1: अच्छा.
3: तर अशा ठिकाणी जी वनस्पती उगवते ती वाभ्रट.
1: वाभ्रट. आणि ही वाभ्रट वनस्पती जी आहे ती सुद्धा हे आदिवासी लोक अगदी आवडीने खातात. याचं कारण या वनस्पतीची चव आहे ना, थोडीशी सामिश पदार्थासारखी त्यांना लागते आणि म्हणून त्यांना ते जास्त आवडत असेल किंवा वेगळं वाटत असेल काहीतरी.
3: चल आता आपण यांच्याकडून ढोल नाचाविषयीची आणखीन काही माहिती घेऊया.
1: आणखी एक जण आपल्याकडे आहेत, तुमचं नाव काय?
6: लक्ष्मण कृष्णराव.
1: लक्ष्मण, काय वाटतं तुम्हाला नाचताना कसा द्वेष येतो आपोआप अंगामध्ये, कसं काही संचारतं?
6: आम्ही याच्यावर नाचतो ना, तर मग ते ढोलेचे याच्यावरच नाचतो ना, जो वाजवतो त्याच्यावरच. मग आमच्या इथं काय करत आहेत, आम्हाला हुरूप भरतो, मग जोरात नाचायचा, ढोल्यावर डोळ वासायचे आणि तशी तो पण तसा वाजवतो, मग तस तसा आम्ही नाचतो.
1: आणि नाचताना तू बघितलंस का कांचन, की त्यांना कशाचंही भान नाहीये, म्हणजे जमिनीवरचे ते असे अणखुशीदार दगड आहेत ते पायाला त्यांच्या बोचत असतात,
3: अजिबात नाही बोचत असतील असं आपल्याला वाटतं. त्यासाठी त्यांचे पाय, आणि बघ ना, पायतळणं घालण्याची फारशी पद्धत आहे असं काही दिसत नाहीये, कारण ते पायच, त्याचीच कातडी इतकी भक्कम आणि मजबूत झालेली आहे की असले काटे कुटे दगड कुटे हे ते जाणवतात असं दिसत नाही.
1: शिवाय हा लाल मातीचा धुरळा केवढा उडतोय बघ, म्हणजे नाकातोंडात ही माती जातीये हे त्यांच्या गावीच नाहीये काही.
3: आणि त्यांना त्यासाठी फक्त फक्त आणि फक्त एकच ठाऊक असतं असं मला वाटतं, की बेभान होऊन ढोल वाजवायचा आणि बेधुंद होऊन नाचायचा. तुम्ही नाचत नाहीये, तुम्ही कुठल्या तरी कामात आहे आणि तिकडे ढोल वाजायला लागला, तर तुम्ही जागच्याजागी काम असताना पण नाचायला लागाल का?
6: नाही, कोणत्या पण पाड्यावर जर ढोलेने वाजला का मग आम्ही तिथे जायचा.
0: मी आता एक गाणं म्हणू का? हे
1: म्हणा.
0: वनमाळी वनमाळी रे नाच्या वनमाळी रे, वनमाळी वनमाळी रे नाच्या वनमाळी रे, रस्ता काढू रस्ता काढू रे, रस्ता काढू रे.

0: खटकन उभं राहतं, म्हणून कदाचित त्याला खटकुबा म्हणत असतील.
1: म्हणजे आपल्याकडे अशी ती बाहुली असते बघ विशिष्ट प्रकारची, त्याच्यासारखंच काहीतरी खटखुबा वगैरे दिसते.
0: आपण याविषयी ऐकूयात.
2: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
3: देवजी लक्ष्मी भोये.
2: खटखुबा म्हणजे काय नेमकं हे सांगा बरं आम्हाला.
3: खटखुबा म्हणजे एक झाडाचा कोशेरा राहतो लहान छोटासा, तो कापले जातो, कापून त्याला छोटासा एक पैसा चिटकले जातो, आणि मधमाशीचं मेन त्याला खाली वर मोर पीस. अजून होळीचा टाईम येतो तो हा खटखुबा घेऊन आम्ही मागणी मागायला जातो.
2: खटखुबा हा कोण आहे?
3: नारायण देवाचा मुलगा.

भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग दुसरा आपण ऐकलात, पेरण, ढोलनाच आणि खटखुबा। आजच्या भागातले मुख्य कलाकार होते यादव हरी राऊत आणि सहकारी, संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। भोहाडा आणि आदिवासी

हिंदी कार्यक्रम विविधा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया कळत नकळत या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं मितवा या चित्रपटातलं. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. मंडळी, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे झेंडा या चित्रपटातलं. गीतरचना गुरु ठाकूर यांची, संगीतकार अवधूत गुप्ते आणि हे गीत गायलंय स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी.

0: झेंडा या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. श्रोते हो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया कुटुंब या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत. संगीतकार अभिजित कवठळकर.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं खरा वारसदार या चित्रपटातलं. गीतरचना शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया जोगवा या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

जोग जोगवा चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. ऐकूया कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं डॉक्टर आरती गंधेवार यांचं गीत आपण ऐकलं. श्रद्धेहो या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर. श्रद्धेहो मध्यरात्रीचे 3:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया इलाही जमादार यांची गझल रचना. स्वर आणि संगीत आहे भीमराव पांचाळे यांचं.

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेला शाहू छत्रपती महाराजांचा पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

गीतरामायणातली ही लोकप्रिय रचना आत्ताच आपण ऐकली. स्वर आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं आणि रचना गदी माडगुळकर यांची. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेला आणि स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आणि श्रोते हो, या अभंगाबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4 वाजून गेलेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन राग बैरागी. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे पंडित लालजी गोखले यांनी आणि तानपुरा साथ देवधर आणि करीम यांची. ऐकूया पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन राग बैरागी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित एम एस गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग होता बैरागी. तबला साथ केली होती पंडित लालजी गोखले यांनी आणि तानपुरा साथ होती देवधर आणि करीम यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, पहाटेचे 4:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किरण कामत यांचं गायन राग गुणकली. मध्यलय बंदिश रूपक तालात निबद्ध आहे. बोल आहेत डमरू हार कर बाजे. द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत वंदे श्रीवर गणेश. तबला साथ निलेश जाधव यांची, हार्मोनियम संगती अनंत केमकर यांची. ऐकूया किरण कामत यांचं गायन राग गुणकली.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलत, राग होता गुणकली. तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियम संगती होती अनंत केमकर यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, पाण्याचं

आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया हुप्पा हुय्या या चित्रपटासाठी अजित परब आणि स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बाबा चव्हाण यांचं गीत, संगीतकार अजित परब.

बालगंधर्व या चित्रपटासाठी आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेली नांदी रचना आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूया उंबरठा या चित्रपटातली प्रार्थना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतरचना वसंत बापट यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आराम हराम आहे। या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण।

सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं अरे संसार संसार या चित्रपटातलं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.